0: रामकृष्ण हरी ब्रह्मांडाचा नियम. आपण स्वतःला जे मानतो तेच आपण होतो. जेव्हा आपण स्वतःला कमजोर समजतो तेव्हा आपण खरोखरच कमजोर होतो आणि ब्रह्मांडही म्हणतं तथा असतो. पण जेव्हा आपण असं मानतो की मी तर खूप भाग्यवान आहे, माझ्यासोबत नेहमी चांगलंच घडत असतं, माझं जीवन सुंदर आहे, तेव्हाही ब्रह्मांड म्हणतं तथा असतो. म्हणूनच स्वतःसाठी नेहमी चांगला विचार करा आणि चांगलंच बोला, आपोआप सगळं चांगलं होऊ लागेल. रामकृष्ण.
1: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म.
2: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA BMS BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा नेट ए ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे, जळगाव.

श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM. शुभ दिन आयो रे आरजे शुभांगी सोबत. श्रोते हो, 19 जून हा दिवस वाचन संस्कृती आणि मानवी हक्कांच्या जागृतीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. राष्ट्रीय वाचन दिन. भारतात विशेषतः केरळमध्ये ग्रंथालय चळवळीचे जनक मानले जाणारे PN पणिकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजचा दिवस राष्ट्रीय वाचन दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आपल्याला वाचाल तर वाचाल या उक्तीची आणि पुस्तकांच्या समृद्ध विश्वाची आठवण करून देतो. जयंती. भारतीय राजकारणातील प्रमुख नेते आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांचा आज जन्मदिवस. आपल्या अष्टपैलू अभिनयाने, विशेषतः खलनायकी चरित्र भूमिकांमध्ये भारतीय

चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते आशिष विद्यार्थी यांचा आज जन्मदिवस. आणि आजची बोधकथा. एकदा एका राजाने आपल्या राज्यातील सर्वात बुद्धिमान व्यक्तीला विचारलं, मला अशी कोणती गोष्ट सांगा जी मला संकटाच्या वेळी मार्ग दाखवेल आणि आनंदाच्या वेळी नम्र ठेवेल. त्या बुद्धिमान व्यक्तीने राजाला एक जुनं मौल्यवान पुस्तक भेट दिलं आणि म्हटलं, महाराज, जेव्हा जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा या पुस्तकाचे कोणतंही एक पान उघडून वाचा. यात जगातील थोर विचारवंतांचे अनुभव दडलेले आहेत. ते अनुभव तुम्हाला नक्कीच अपयशी होऊ देणार नाहीत. राजाने ते मान्य केलं आणि त्या पुस्तकातल्या ज्ञानामुळे त्यांचं राज्य अधिक समृद्ध झालं. पुस्तकं आपले जवळचे मित्र असतात. माणसाने कितीही प्रगती केली तरी पुस्तकांचं वाचन आपल्याला योग्य दिशा आणि सुसंस्कृत विचार देत राहतं. प्रत्येक दिवस शुभ असतोच. ज्या दिवशी तुम्ही एखादं चांगलं पुस्तक वाचून त्यातील एक जरी सकारात्मक विचार आपल्या आचरणात आणला तो प्रत्येक दिवस शुभ दिवस असतो. वाचनाने माणसाचं मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक कोणापुढेही नतमस्तक होत नाही. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये आज इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रीराम समर्थ 29 जून, मी कोणीतरी आहे ही वृत्ती घातक। पुष्कळ लोकांच्या अडचणी ऐकून असा विचार मनात आला की जगातल्या सर्व दुःखांचे मूळ देहदुःख आणि पैशाची टंचाई यात मुख्यतः साठवलेले आहे। या दोन गोष्टीत जर मदत करता आली तर पुष्कळ लोकांना सुखी करता येईल असे वाटू लागले आणि त्या दृष्टीने विचार सुरू झाला। पैशाचा विचार करता असे दिसले की आपण लंगोटी घातलेली, जवळ पैसा नाही आणि त्याचा लोभही नाही। आता दुसऱ्याला पैसा द्यायचा म्हटले म्हणजे त्याचा प्रथम आपल्या ठिकाणी लोभ उत्पन्न केला पाहिजे, तरच तो मिळवावा अशी बुद्धी उत्पन्न होईल। नंतर पैसे मिळवणे आणि त्याच्यानंतर तो बरोबर वंचाला देणे, पण हे करणे वाटते तितके सोपे नाही, कारण दुसऱ्याला देण्याकरता पैसा मिळवावा म्हणून जो लोभ प्रथम आपल्या ठिकाणी उत्पन्न केला तोच पैसा सोडताना आपल्याला आड येईल आणि दुसऱ्याला पैसा देण्याची बुद्धी मारील। म्हणजे परिणाम असा होणार की दुसऱ्याला पैसा तर देता आला नाहीच, पण आपल्या ठिकाणी मात्र आधी नसलेला पैशाचा लोभ उत्पन्न झाला। यात दुसऱ्याचे काम तर नाहीच आणि स्वतःचे मात्र नुकसान झाले। दुसरी बाब देहदुःखाची, ज्याची देहबुद्धी मेलेली आहे त्याला दुसऱ्याच्या देहदुःखाची जाणीव होऊ शकत नाही। म्हणजे दुसऱ्याचे देहदुःख नाहीसे करावे अशी बुद्धी होण्याकरता स्वतःच्या ठिकाणी देहबुद्धी जागृत करावी लागेल। समजा इतके केले आणि दुसऱ्याचे देहदुःख निवारले तरी त्याला पुन्हा देहदुःख भोगावे लागणारच नाही असे कसे होईल? आज झालेली पोटदुखी बंद केली तरी कालांतराने त्याला ताप किंवा इतर आजार येणारच नाही असे कसे होऊ शकेल? म्हणजे देहदुःख कायमचे टाळता येत नाही आणि पैसाही देता येत नाही। अशाने जगाला सुखी तर करता येत नाहीच, पण आपल्या स्वतःच्या ठिकाणी मात्र नसते दोष उत्पन्न केल्यामुळे स्वतःची अवनती केल्यासारखे होऊन नुकसान मात्र पदरात पडते। म्हणून रामाची प्रार्थना केली की असल्या गोष्टी करण्याची शक्ती आणि बुद्धी मला देऊ नकोस। बालपणाची सरळ वृत्ती नाहीशी व्हायला दोन मोठी कारणे आहेत, एक पैसा आणि दुसरे विद्या। दोन्हीपासून मी कुणीतरी श्रेष्ठ आहे ही वृत्ती उत्पन्न होते आणि ती घातक असते। मी कुणीतरी आहे असे वाटण्यापेक्षा मी कुणाचा तरी आहे असे वाटणे हिताचे आहे। जगातले अत्याचार, अनीती, अधर्म, असमाधान या सर्वांचे कारण हेच की मनुष्य जास्त लोभी झाला आहे। देवाची ज्याच्यावर कृपा आहे त्याला तो पोटापुरता पैसा देतो, पण ज्याची परीक्षा पाहायची त्याला भगवंत जास्त पैसे देतो। आपल्याला हव्याच्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय। ज्या

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसनी.
2: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव.
3: हाय, मी आरजे स्वरा. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: सर्वांभोवती भगवत दर्शन।
1: आपापली कर्म करा असं वेदांताचं आपल्याला सांगणं आहे, पण ती कर्म आपण कशी करायची, कशा रीतीने करायची हे वेदांत आपल्याला प्रथम सांगतो। आपण आपापली कर्म करायची, पण ह्या जगाचा त्याग करून, ह्या वरवर भासणाऱ्या मिथ्या जगाचा त्याग करून याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की आपण ईश्वराला सर्वत्र बघायचं आणि मग त्या बोधानं आपापली कर्म करायची। वाटलं तर 100 वर्ष जगण्याची इच्छा धरा, इच्छा असेल तर आपल्या सगळ्या लौकिक वासना पुरवून घ्या, फक्त त्या सगळ्याकडे ब्रह्मदृष्टीने बघा, त्यांना स्वर्गीय रूप द्या। परोपकाराचं, आनंदमयतेचं, कर्मशीलतेचं सुदीर्घ जीवन जगण्याची आकांक्षा बाळगा। अशा पद्धतीनं कर्म करण्यानेच तुम्हाला या मायेतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल, याखेरीज अन्य उपाय नाही। सत्य न जाणताच जो माणूस या जगाच्या भ्रामक विलासांमध्ये मग्न होतो त्याचा पाय घसरलाय, मानव जीवनाच्या उद्दिष्टाला तो मुकलाय असं समजायला हवं। त्याला जीवनातील खरा पुरुषार्थ कधी लाभायचाच नाही। या उलट जो माणूस जगाला शिव्याशाप देऊन जंगलात जातो, स्वतःच्या शरीराला दंड देत राहतो, देह सुकवून सुकवून स्वतःला हळूहळू मारून टाकतो, स्वतःचं हृदय म्हणजे एक शुष्क रखरखीत वाळवंट करून टाकतो, सगळ्या भावनांचा निपात करून टाकतो आणि कठोर शुष्क निरस बनून जातो, तोही वाट चुकलाय असं समजावं। ही अगदी दोन टोकं झाली, दोन्ही चुकीची आहेत। पहिली एका प्रकारची चूक तर दुसरी दुसऱ्या प्रकारची। दोघंही वाट चुकले आहेत, दोघंही जीवनाच्या खऱ्या उद्दिष्टाला मुकले आहेत। म्हणून सगळ्या वस्तूंच्या विषयी ईश्वरबोध बाळगून सर्व वस्तूंमध्ये ईश्वर आहे हे जाणून कर्म करा अशी वेदांताची शिकवण आहे। आपल्या जीवनात ईश्वर ओतप्रोत भरला आहे अशा निष्ठेनी, नव्हे ते ईश्वरच आहे अशा दृढ निष्ठेनी निरंतर कर्म करा, हेच आपलं एकमेव कर्तव्य आहे। याखेरीज आपल्याला आणखी कशाचीच वांछा नसावी, हेच आपलं एकमेव अभिप्सित असो। भगवान प्रत्येक वस्तूत विद्यमान आहे, त्याला धुंडण्याकरता आपण आणखी कुठं जायचं? आमच्या प्रत्येक कार्यात, प्रत्येक विचारात, प्रत्येक भावनेत तो आधीचाच आहे असं जाणून आपण कर्म करायला हवं। हा एकच मार्ग आहे, आणखी अन्य मार्ग नाही। अशा रीतीने कर्म केलं तर त्याची फळं आपल्याला बंधनकारक होणार नाहीत। आपल्या जीवनातील सगळ्या दुःखांचं आणि अशुभांचं मूळ आपल्या खोट्या आशा, आपल्या खोट्या वासनाच कशा असतात हे आपण पाहिलंच आहे। या मिथ्या असार वासनांमुळेच आपल्याला दुःख भोगावी लागतात, अशुभ सहावं लागतं। पण आपल्या अंतरीच्या ईश्वरबोधानं ज्यावेळी त्या दिव्य स्वरूप धारण करून पवित्र होतात, त्यावेळी मग त्या आपलं काहीही अनिष्ट करू शकत नाहीत, दुःख निर्माण करू शकत नाहीत। ज्यांना हे रहस्य उमजलं नाही, त्यांना ते उमजेपर्यंत हे जग सैतानाचा खेळच वाटत राहील। तोपर्यंत त्यांना सैतानी असुरी जगातच जीणं कंठावं लागेल। स्वतःमध्ये अनंत आनंदाची केवढी थोरली खाण आहे याची लोकांना जाणीव नसते। आपल्या सभोवताल सर्वत्र केवढा अपार आनंद विराजत आहे याची त्यांना कल्पना नसते। त्यांना अजून त्याचा सुगावा लागलेला नसतो, अजून त्याचं संधान सापडलेलं नसतं। सैतानी जगत, असुरी जगत कशाला म्हणायचं? वेदांत म्हणतो अज्ञानालाच। प्रचंड नदीच्या काठी बसून आपण तहानेनी व्याकुळ होऊन प्राण सोडतो आहोत, अन्नाच्या राशींपाशी बसून आपण भुकेनी मरत आहोत, आपण आनंदघन विश्वात वसत आहोत पण आपल्याला ते गावत नाही, आपण सर्वदा त्यातच नांदत आहोत पण चुकीनं त्याला भलतंच काहीतरी समजतो आहोत। धर्म ते आपल्याला सापडून देण्याचा जिम्मा घेतो। सर्वांच्याच हृदयांना त्या आनंदमय जगाची आस लागलेली आहे, सर्व जाती त्याच्या शोधात आहेत, धर्माचं तेच एकमेव लक्ष आहे। विभिन्न धर्मात ही एकच आकांक्षा निरनिराळ्या शब्दात व्यक्त केलेली आहे। धर्माधर्मात हा जो वरवर फरक भासतो तो केवळ शब्दांच्या वेगळेपणामुळे असतो। एक जण एक विचार एका प्रकाराने व्यक्त करतो, दुसरा एक जण तोच विचार किंचित निराळ्या प्रकाराने व्यक्त करतो, पण प्रत्येक जण बहुधा अगदी एकच अर्थ निरनिराळ्या शब्दांनी व्यक्त करतो आहे।

0: अमरत्व.
1: आत्मा ही काही भौतिक शक्ती नव्हे, मानसशक्ती किंवा विचारशक्तीही नव्हे. तो मानसशक्तीचा किंवा विचारशक्तीचा निर्माता आहे. स्वतःच काही मानस किंवा विचारशक्ती नव्हे. तो देह घडवणारा आहे, स्वतःच काही देह नाही. कशावरून? उघडच आहे की देह कधी आत्मा असू शकत नाही. का नाही? कारण देह जड आहे, तो चैतन्यवान नाही. मेलेल्या माणसाचं कलेवर किंवा कसायाच्या दुकानातला मांसाचा तुकडा कधी चैतन्यवान असतो का? यावर प्रश्न विचारला जाईल, चैतन्य म्हणजे काय? त्याला उत्तर असं की चैतन्य म्हणजे प्रतिक्रिया शक्ती. आता आपण यात अंमळ खोल जाऊया. ही समोर एक सुरई आहे, ती मी पाहतो. आता मी पाहतो म्हणजे खरोखर काय घडतं? त्या सुरईपासूनचे काही प्रकाशकिरण माझ्या डोळ्यामध्ये शिरतात. त्या किरणांनी माझ्या बुबुळांमागच्या पडद्यावर एक चित्र पडतं. ते चित्र नेऊन माझ्या मेंदूला सादर करण्यात येतं. पण अजूनही सुरई पाहणं ही क्रिया झाली नाही. शरीरक्रियाशास्त्रज्ञ ज्यांना संवेदनावाहक ज्ञानतंतू म्हणतात, ते ज्ञानतंतू तो ठसा आत मेंदूपर्यंत घेऊन जात असतात. पण अजूनही पाहण्याची प्रतिक्रिया घडत नाही. मेंदूमधील मज्जा केंद्र तो ठसा मनात सादर करतं, मन प्रतिक्रिया करतं, आणि अशी ही प्रतिक्रिया होता क्षणीच ती सुरई माझ्या मनापुढे लखकन चमकते. म्हणजे ती माझ्या मनाला गम्य होते, म्हणजेच मला ती

तो डास तुमच्या कातडीला एके ठिकाणी चावला, तिथे कित्येक ज्ञानतंतू अर्थातच आहेत. त्या ज्ञानतंतूंनी ती विशिष्ट संवेदना मेंदूपर्यंत नेऊन पोहोचवली, मेंदूवर तिचा ठसाही पडला. पण तुमचं मन दुसरीकडे, म्हणजे माझं बोलणं ऐकण्यात गुंतलेलं असल्यामुळे त्यांनी प्रतिक्रिया केली नाही आणि म्हणून तुम्हाला त्या डासाचं चावणं जाणवलं नाही. नवा ठसा आत आला पण मनानं जर प्रतिक्रिया केली नाही तर आपल्याला त्याचा बोध व्हायचा नाही. पण मनाने प्रतिक्रिया करताच आपल्याला त्या ठशाचा बोध होतो, म्हणजेच आपण पाहतो, आपण ऐकतो, आपण अनुभवतो वगैरे. मनाचीही प्रतिक्रिया घडताच सांख्यांच्या शब्दात म्हणायचं झालं म्हणजे मेंदूपर्यंत आलेला तो ठसा उजळून ज्ञानाचं स्फुरण होतं. या एकूण प्रक्रियेमध्ये आपण बघितलं की हा ज्ञानाचा प्रकाश शरीर देऊ शकत नाही, कारण आपण पाहिलं की मनाचं त्या ठशाकडे लक्ष नसेल तर आपल्याला त्याचा बोध होऊ शकत नाही. अशा काही घटना ऐकण्यात येतात की जी भाषा एक व्यक्ती कधीच शिकली नाही ती भाषा काही विशिष्ट अवस्थेत ती व्यक्ती बोलताना आढळलेली आहे. या बाबतीत पुढे चौकशी करता असं निदर्शनाला आलं की तो माणूस आपल्या लहानपणीच ती भाषा बोलणाऱ्या लोकांच्या मध्ये राहिला होता आणि साहजिकच ते ठसे किंवा संस्कार त्याच्या मेंदूंवर राहून गेले होते. ते सगळे संस्कार तिथे साठवले गेले, काहीतरी कारण घडून पुढे मनाने त्यांच्यावर प्रतिक्रिया केली, तात्काळ ते जुने संचित संस्कार उजळून ज्ञानाचं स्फुरण झालं आणि तो मनुष्य ती भाषा बोलू शकला. पण यावरूनही परत हेच दिसून येतं की या साऱ्यासाठी नुसतं मन पुरेसं नाही. मन स्वतःच आणखी कोणाच्या तरी हातातील यंत्र किंवा साधन किंवा उपकरण आहे. या घटनेत त्या माणसाच्या बाबतीत असं घडलं की त्याच्या लहानपणी ती भाषा त्याच्या मनात सामावलेली होती पण तो मात्र हे जाणत नव्हता. पण अखेर अशी एक वेळ आली की त्याला तिची जाणीव झाली. यावरून हे सिद्ध होतं की मनाखेरीज आणखी कोणीतरी आहे. त्या माणसाच्या लहानपणी त्याच्या मनातील त्या कोणीतरी त्या शक्तीचा उपयोग केला नाही, पण तो मोठा होताच त्या अंतस्थ कुणीतरींनी संधी साधून त्या शक्तीचा वापर केला. सारांश: प्रथम आहे शरीर, द्वितीय आहे मन किंवा विचारांचं साधन, आणि तृतीय आहे त्या मनापलीकडे असलेला आत्मा.

0: श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, KCE सोसायटीच्या मोजी जठा स्वायत्त महाविद्यालय जळगाव इथं शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आणि खानदेशात पहिल्यांदाच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत एक अत्यंत नाविन्यपूर्ण असा डिग्री कोर्स, डिग्री प्रोग्राम सुरू करण्यात आलेला आहे. आज आपण या अभ्यासक्रमाविषयी किंवा या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची जी प्रश्न असतात त्याबद्दल या मुलाखतीतून सविस्तर जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत KCE सोसायटीच्या शैक्षणिक संचालक डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅम. आज आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि जाणून घेऊया या आगळ्या वेगळ्या कोर्सेसबद्दल. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं स्वागत आहे या रेडिओ मन भवनच्या स्टुडिओमध्ये. मॅम, त्या आगळ्या वेगळ्या डिग्री कोर्सबद्दल आपण बोलतोय आणि क्रिमिनॉलॉजी आणि फॉरेन्सिक सायन्स हे दोन कोर्सेस मला वाटतं यात आहेत, तर याची संकल्पना कशी आणि नेमकं काय स्वरूप आहे?
1: KCE सोसायटीतर्फे मी प्रथम सर्वांचं स्वागत करते. आणि मला असं वाटतं की काहीतरी नवनवीन आणि आत्ता सध्या आपली जी व्यवस्था चालू आहे त्याला अनुरूप असे काहीतरी कोर्सेस पाहिजे, म्हणून आम्ही काही चर्चा करत होतो. त्याच्यामधनं असं लक्षात आलं की आत्ताच शासनाने एक धोरण काढलेलं आहे की प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये एक फॉरेन्सिक लॅब कंपल्सरी पाहिजे, नाही तर प्रत्येक छोट्या छोट्या गुन्ह्याच्या तपासाकरता इथून नाशिक किंवा पुणे इतकं लांब जाऊन त्याच्याकरता आठवडा 15 दिवस असे सुद्धा त्याच्यामध्ये जात होते. मग जर प्रत्येक ठिकाणी ती लॅब तयार असेल तर त्याच्या अनुसार आपल्याला अभ्यासक्रम पण द्यावे लागतील. म्हणून मग त्या हिशोबाने आम्ही क्रिमिनॉलॉजी अँड फॉरेन्सिक सायन्स हा विषय विचारात घेतला आणि आता याच सत्रापासून त्याची आपण सुरुवात करतो आहोत. तर आयडिया असा आहे की अशा प्रकारच्या पद्धतींची गरज आहे, अशा अभ्यासक्रमाची गरज आहे आणि म्हणून त्या गरजेनुसार आपण याची संकल्पना मांडलेली आहे.
0: अरे वा, विज्ञान आणि कलाशाखा यांचा एक अनोखा संगम आहे हे दोन कोर्स वेगवेगळे असले तरी, आणि एकाच वेळी दोन्ही बाजूंचा हा अभ्यास करणं हे जरासं चॅलेंजिंगच आहे, पण तुम्ही ती सुरुवात केली ही खूपच छान गोष्ट आहे. आणि या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगाल?
1: मी प्रथमतः असं सांगेन की क्रिमिनॉलॉजी आणि फॉरेन्सिक सायन्स हे दोन वेगळेवेगळे विषय यासाठी ठेवलेले आहे की फॉरेन्सिक सायन्स मध्ये त्याच्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री हे जास्त डॉमिनंट सब्जेक्ट राहतील, त्याच्यानंतर झुओलॉजी बायोलॉजी ह्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील आहे. पण जे जॉब्स विद्यार्थ्यांना मिळतील किंवा प्रायव्हेट कंपन्यांमध्ये सुद्धा ते जाऊ शकतील, ते फिजिक्स बेस किंवा केमिस्ट्री बेस म्हणून जाऊ शकतील, म्हणून याला तशी पण डिमांड आहे. आणि विद्यार्थ्यांनी नक्की याचा विचार करावा कारण की याची गरजही मोठी आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना जे पुढे त्यांचे करिअर प्रॉस्पेक्ट्स आहे ते चांगले मिळू शकतात. क्रिमिनॉलॉजी असं आहे की त्याला आपण ड्युअल डिग्री म्हणून घेतलेलं आहे, पण जसं BSc इन फॉरेन्सिक सायन्स म्हटलंय तसं याला BA डिप्लोमा म्हणून क्रिमिनॉलॉजी आपल्याला म्हणावं लागेल. याचं कारण असं की तसं आपल्या काही फॉर्मॅलिटीज विद्यापीठाकडनं कॉलेजकडनं ज्या व्हायच्या असतात त्या झाल्या कीच आपल्याला BA फुलफ्रेश 4 वर्षाची डिग्री कोर्स प्रमाणे करता येईल. पण क्रिमिनॉलॉजीचा स्कोप बघता आणि फॉरेन्सिकचा स्कोप बघता, फॉरेन्सिकचा स्कोप अधिक असल्यामुळे त्याला डिग्रीमध्ये आम्ही पहिले टाकलेला आहे आणि क्रिमिनॉलॉजीला आता डिप्लोमा जरी आम्ही दिला तो 6 महिने किंवा 1 वर्षाचा असू शकेल आणि त्याच्यामध्ये पोलीस सायन्स जो आहे, क्रिमिनल लॉ आहे, या गोष्टींना प्रचंड महत्व आहे. त्याचबरोबर सायकोलॉजी, थोडंफार फिलॉसॉफी आणि त्यानंतर सोशियोलॉजी आणि अँथ्रोपॉलॉजी असे 4 विषय अतिशय महत्वाचे आहे की त्याच्यावरनं विद्यार्थ्यांना जॉब पण मिळू शकतो.
0: नक्कीच संधी आहेत, पण कुठल्या कुठल्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकतात?
1: अगदी बरोबर, हा जो क्षेत्र आहे तो आता सगळा बऱ्याच खात्यांशी जोडलेला आहे. तर पहिले जसं मी सांगितल्याप्रमाणे पोलीस डिपार्टमेंट भरपूर रिक्रुटमेंट होऊ शकते, CBI CID अशा भागांमध्ये पण याची गरज असते. आणि जर फॉरेन्सिक सायन्सचा व्यक्ती असेल तर या पद्धतीची ट्रेन्ड व्यक्ती हवीच असते. म्हणजे मी एका व्यक्तीशी आता बोलत होते तर त्यांनी सांगितलं की समजा 10 अशा लोकांची डिमांड आली तर आम्हाला 3 मॅक्सिमम पुरवता येतात, म्हणजे अजून आम्हाला मॅनपॉवर पाहिजे आहे.
0: अच्छा अच्छा.
1: हा, आणि त्यानंतर इंटेलिजन्स ब्युरो असा एक सेक्शन असतो, त्याच्यातही गरज असते. सायबर क्राईम युनिट
2: बरोबर
1: खूप वाढत, म्हणून सायबर क्राईम मध्ये अतिशय त्याची डिमांड राहणार आहे. लीगल कन्सल्टन्सी लागतेच, कारण की एकदा काही पण घडलं गुन्हा
2: प्रकल्पाचं
1: की त्याला लीगल ही बाजू येते. मग फॉरेन्सिक लॅबोरेटरी जसं मी आता सांगितलं त्या वाढतात आहे, तर त्याच्यामध्ये प्रत्येक लॅबमध्ये कदाचित 5-5, 10-10 रिक्रुटमेंट येणाऱ्या काळामध्ये राहू शकतील. रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे त्याच्याशी जोडलेले आहे, तिथे त्याचा उपयोग होऊ शकेल. आणि आता प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सीज पण भरपूर आहे, आणि हळूहळू टीचिंग आणि अकॅडमियामध्ये पण याचा उपयोग आपल्याला दिसेलच.
2: खरंय, खरं
1: मला वाटतं प्रचंड याचा उपयोग आपल्याला दिसतो. क्रिमिनॉलॉजीचं जर म्हटलं तर एनजीओ मध्ये पण याचा उपयोग आहे, कारण की तिथे समजा आपल्याला सायकोलॉजिकल ट्रीटमेंट द्यायची गरज पडली, किंवा समजा काही फिलॉसॉफिकल पण आजकाल कन्सल्टन्सी असते तर ती पण द्यायची गरज पडली, तर त्याचा एक विशेष भाग म्हणून हे होऊ शकतं. आणि शेवटी समाज अँथ्रोपॉलॉजी म्हणजे ह्युमन स्ट्रक्चर हे सगळं समजून घेण्याकरता अशा विषयांची गरज आहेच.
2: बरोबर, बरोबर. खानदेशात पहिल्यांदाच असा कोर्स सुरू होतोय, पण मला एक प्रश्न विचार असा वाटतं की या अभ्यासक्रमाची निवड करण्यासाठी नेमकं विद्यार्थ्यांनी एमजे कॉलेजचीच निवड का करावी, म्हणजे काय वैशिष्ट्य सांगाल?
1: हा, अगदी योग्य प्रश्न आपण विचारला. एमजे कॉलेजमध्ये उत्तम लॅब्स आहेत.
2: अच्छा.
1: मुख्य म्हणजे जसं आता आपल्याला एक इन्स्ट्रुमेंटेशन लॅब जी एमजे कॉलेजमध्ये आहे, त्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारचे ज्या ह्युमन इंटरव्हेन्शनशी रिलेटेड बाबी राहतील त्यांचं टेस्टिंग होऊ शकतं, आणि त्याचे रिपोर्ट्स पण मुलांना कसे जनरेट करायचे असं त्याचं माहिती आपल्याला देता येते.
2: बरोबर.
1: त्यानंतर आपल्याकडे केमिस्ट्री लॅब आहे, आणि केमिस्ट्री तर हा गाभाच आहे या गोष्टीचा. केमिस्ट्री आपल्याकडे उत्तम लॅब असून त्याच्यामध्ये अगदी ब्लड टेस्ट असेल, सॅम्पल कुठलेही टेस्ट असेल बॉडी रिलेटेड, तर ते त्याच्यामध्ये करता येईल. चौथं म्हणजे आपल्याकडे झुओलॉजीची लॅब आहे. झुओलॉजीच्या लॅबमध्ये पण सगळे जे इक्विपमेंट्स आहेत, आणि त्याचबरोबर फिजिक्सची लॅब आहे.
2: अरे,
1: या सगळ्या अद्ययावत आहेतच, आणि पुढे जशी जशी गरज पडेल तशी त्याच्यामध्ये वाढ करता येईल. पण आता हे सुरू करण्याकरता आपल्याकडे सगळ्या सोयी इथे उपलब्ध आहेत.
2: म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज मिळवण्यासाठी अतिशय योग्य अॅटमॉस्फिअर या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांना देता येऊ शकतं. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी नेमकी कशी व्यवस्था करण्यात येईल?
1: हा, मी तुम्हाला हेही सांगून इच्छिते की आपल्याकडे टीचर स्टाफ पण खूप चांगला आहे हे शिकवण्याकरता, आणि जिथे जिथे गरज आहे तिथून आम्ही बाहेरचे लोकांचं पण त्यांना घेणार आहोत. आणि त्यामुळे जर टीचरही बाहेरून आले, जसं आपण स्टुडंट्स म्हणायला बाहेरून आलं, तर त्यांना राहण्याकरता इथे हॉस्टेल फॅसिलिटीज आहे. गर्ल्स हॉस्टेल तर आपलं व्यवस्थित आहेच, नवीन बॉयज हॉस्टेल पण पूर्ण तयार झालेलं आहे, आणि विद्यार्थ्यांना तिथे राहता येईल. आणि असं मला वाटतं की जवळपास सुद्धा या कॉलेजच्या इथे काही रेंटेड लोक राहतात, तर ती पण व्यवस्था, म्हणजे समजा कोणाला काही गरज पडली तर ती पण व्यवस्था आहे.
2: अरे वा. 4 वर्षांचा हा डिग्री कोर्स जर करायचा म्हटला विद्यार्थ्याने, तर त्यासाठी काही शासकीय योजना किंवा काही स्कॉलरशिप त्याचं काही आहे का अशी व्यवस्था?
1: आपण ती तशी व्यवस्था करू, कारण की आपण हा जो प्रपोजल आहे तर एक कॉपी शासनाकडे आणि एक आपण विद्यापीठाकडे पाठवतो जी मॅन्डेटरी असते, आणि त्याच्यानंतर आता आपण ऑटोनॉमस असल्यामुळे ती त्यांना फक्त माहिती द्यायची आहे की आम्ही हा कोर्स सुरू केलेला आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की समजा आपण स्कॉलरशिप्स करता अप्लाय केलं तर ही परमिशन त्यांची जी असते ती मिळाल्यावर या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप पण मिळू शकेल, ट्युशन फी त्याच्यामध्ये त्यांची माफ होऊ शकते.
2: वा वा. सुरक्षितता आणि अभ्यासक्रम याबद्दल तुम्ही कसं सांगाल?
1: हा, सुरक्षितता म्हटली तर आपल्याला या अभ्यासाने असं समजतं की अनेक प्रकारच्या घटना समाजामध्ये घडतात आहे, आणि आता आपण पाहतोय की काही प्रकारचा क्राईम रेट फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, त्याच्यामध्ये सायबर
2: क्राईमचा
1: गुन्हा सर्वात मोठा समजला जातो. आपल्या खात्यातनं पैसे जातील का अशी एक भीती लोकांना असल्यामुळे, म्हणजे जशा पद्धतीने डिजिटल सिस्टम वाढायला पाहिजे त्याचं कदाचित काही ठिकाणी उलटाही परिणाम होत असेल की लोक त्याचा उपयोग नसतील करत आहे, तर ते सेफ कसं करता येईल हा एक भाग झाला. त्यानंतर रस्ते किंवा उशिरा जर परत कोणी येत असेल, स्पेशली महिला जेव्हा लेट नाईट ड्युटीज करून परत येतात तेव्हा त्यांची सुरक्षितता काय असेल, असे सगळे प्रश्न असतातच. मग तिथे हे जर माहीत असेल आपल्याला तर पोलिसांना कसं इन्फॉर्म करायचं, इन्फॉर्मेशन कशी करायची,
2: म्हणजे सायबर क्राईम युनिट प्रशिक्षण विद्यार्थ्यांना या ठिकाणी नक्कीच मिळेल,
1: दिल्यात जाणार आहे, त्यांचा कोर्स कंटेंटच आहे.
2: बरोबर, खूप छान, खूप छान. म्हणजे भविष्यातील आपल्या योजना, आपलं भविष्य जर आपल्याला सुरक्षित करायचं असेल आणि चांगला जॉब करिअर अपॉर्च्युनिटी हव्या असतील तर नक्कीच विद्यार्थ्यांनी या कोर्ससाठी नक्कीच अप्लाय केलं पाहिजे. तर विशेषतः या कोर्स आपला 4 वर्षांचा असणार आहे, फॉरेन्सिक सायन्स, आणि हा डिप्लोमा असणार आहे क्रिमिनॉलॉजीचा,
1: तो 1 वर्षाचा आहे.
2: त्या फी संदर्भात काय सांगाल मॅडम?
1: तर जी फॉरेन्सिक सायन्सची फी आहे ती 24,500 आहे एका वर्षाची. त्याच्यामध्ये ब्रेक दिलेला आहे, म्हणजे 12,000 आता भरायची आहे आणि नंतर काही गॅप नंतर ते उर्वरित पैसे भरू शकतात.
2: बरोबर,
1: वर्षाची आहे. क्रिमिनॉलॉजीची 8,500 आहे एका वर्षाच्या डिप्लोमाची, आणि त्याला पण 4,000 आणि बाकी उर्वरित अशा ब्रेक आहे.
2: बरोबर, बरोबर. ऍडमिशन जर घ्यायची असेल एखाद्या विद्यार्थ्याला तर नेमकी प्रोसेस कशी असणार आहे?
1: हा, तर त्यांनी 12वी समजा म्हणजे फॉरेन्सिक सायन्स मध्ये घेतायचं असेल तर 12वी सायन्स हे त्याला कंपल्सरी आहे. 12वी सायन्स मध्ये त्यांनी हेच असायला पाहिजे, तेच असायला पाहिजे असं नाही. 12वी सायन्स कुठलंही असेल तरी त्याला चालू शकेल, कारण की परत बेस फिजिक्स आणि केमिस्ट्री असल्यामुळे तो 12वी मध्ये त्याचं ते पूर्ण होतच, त्याच्यामुळे ते त्याला अपेक्षित आहे. आणि जर क्रिमिनॉलॉजीमध्ये घ्यायचं असेल तर त्याची एक, मला तर वाटते खूपच चांगली एक डिग्री या दृष्टिकोनात नाही की एनी स्ट्रीम, म्हणजे तो सायन्सचा असेल, कॉमर्सचा असेल, आर्ट्सचा असेल, आणखीनही कुठल्या इंटरडिसिप्लिनरीचा असेल, तर तो इथे येऊ शकतो आणि त्याच्यामध्ये तो ऍडमिशन घेऊ शकतो.
2: वा, खरंच खूप सहज सुलभ आहे प्रोसेस पण सगळी, आणि ज्याला आवड असेल या क्षेत्रात येण्याची त्यांनी नक्कीच संपर्क साधावा. यासाठी संपर्क कुणाला साधायचा?
1: हा, एक अजून त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगेन की याच्यामध्ये सध्या तरी पर्सेंटेजची अट नाही आहे. हा, म्हणजे समजा एखादा 45% पासून 90% कुठलाही व्यक्ती असेल पण त्याला या फील्डमध्ये इंटरेस्ट असेल तर तो येऊ शकतो. संपर्क साधण्याकरता मी 2 आपल्याला नंबर इथे सांगेन आहे. त्याच्यामध्ये एक नंबर स्वतः माझा आहे, 9423685881, आणि जो शुभम पाटील म्हणून ज्यांचा नंबर आहे तो आहे 9325658605.
2: तर नक्कीच विद्यार्थी मित्र हो, तुम्ही सुद्धा या नंबरवर संपर्क साधा आणि या कोर्सेस विषयी अधिक माहिती जाणून घ्या. खूप खूप धन्यवाद मॅडम. या मुलाखतीतून हे स्पष्ट झालं की विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा आणि जागतिक संधीसाठी उत्तम प्रकारे तयार करणार आहे. देशसेवेची आणि गुन्हे तपासाची आवड असणाऱ्या तरुणांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. आणि अतिशय महत्त्वाची माहिती की जर तुम्हाला या अभ्यासक्रमाविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच माहिती घ्या आणि नक्की दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. मी पुन्हा एकदा नंबर सांगते, डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅम यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर नंबर नोट करून घ्या विद्यार्थी मित्र हो, 9423685881 किंवा शुभम पाटील 9325658605 या नंबरवर नक्की संपर्क साधा आणि अधिक माहिती जाणून घ्या. तेव्हा आजच्या मुलाखतीत इतकंच, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार,
1: धन्यवाद.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, जनावरांपासून आपल्याला दुग्ध उत्पादन घ्यायचं असो किंवा मांसाचं उत्पादन घ्यायचं असो किंवा आदर्शरित्या दुग्धव्यवसाय करायचा असो, कुक्कुटपालन करायचं असो, शेळीपालन करायचं असो, आपल्याला आहाराच्या बाबतीमध्ये फार दक्षता घ्यावी लागते. तर यापैकी या जनावराच्या आहारामध्ये संकरित नेपियर गवताची लागवड कशा पद्धतीने होऊ शकते त्याची पायाभूत मूलभूत संकल्पना आपण आज जाणून घेणार आहोत. संकरित नेपियर या चारा पिकाचं यशवंत आणि फुले जयवंत हे सुधारित वाहन आहे. म्हणजे पहिली महत्त्वाची जात यशवंत आणि दुसरी आहे ती फुले जयवंत. तर या पिकाच्या लागवडीला जे आहे उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी लागते. शक्यतो निचरा न होणारी दलदलीची जमीन या पिकासाठी आपण टाळली पाहिजे. संकरित नेपियर गवत हे बहुवार्षिक व भरपूर उत्पन्न देणार असल्यामुळं शेत आपण तनवरही ठेवायला पाहिजे आणि लागवडीपूर्वी उभ्या आडव्या नांगरट करून दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन चांगल्या पद्धतीने आपण तयार करून घ्यायला पाहिजे. शेवटच्या कुळणीच्या वेळी साधारणतः 7 ते 8 टन चांगलं कुजलेलं शेणखत त्याच्यामध्ये मिसळायला पाहिजे. खरीप हंगामात जून ते ऑगस्ट आणि उन्हाळ्यात फेब्रुवारी ते मार्च या महिन्यात या संकरित नेपियर गवताची लागवड करण्याची आपली शिफारस आहे. या गवताची लागवड थोंबे किंवा थोम ज्याला म्हणतो, मुळासकट येणारे थोम, याच पद्धतीने केली पाहिजे. 3 महिने वाढू दिलेल्या गवताच्या खोडाच्या जमिनीकडील 2/3 भागातील 2 ते 3 जुळे असणाऱ्या कांड्या काढून त्या जर लावल्या तर त्या चांगल्या फुटतात. थोंबे किंवा कांड्या 90 सेंटीमीटर अंतरावरील सऱ्याच्या बगलेत लावाव्यात. सरासरी 2 थोंबातील अंतर 90 बाय 7 सेंटीमीटर ठेवून लागवड जर केली तर आंतरमशागत करणं सुलभ जातं. या संकरित नेपियर गवतासाठी माती परीक्षणाच्या आधारावरच खताची व्यवस्थापन करायला पाहिजे. पण सर्वसाधारणपणे 100 किलो नत्र, 50 किलो स्फूर्त आणि 50 किलो पालाश अशी याची शिफारस आहे. त्यानंतर पीकवाडीचा जोम कायम राखण्यासाठी दर 4 कापण्यानंतर 25 किलो नत्र आपण द्यायला पाहिजे. हे बहुवार्षिक बागायती चारा पीक असल्यामुळं तणाचा उपद्रव होणार नाही याची आपण अतिशय दक्षता घ्यायला पाहिजे. गवताच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात 1 किंवा 2 खुरपण्यात देणं आवश्यक आहे आणि त्यानुसार गरजेनुसार खुरपणी अथवा खांदणी जी आहे ती आपण आवश्यकतेनुसार करायला पाहिजे. या गवताची कापणी लागवडीपासून 9 ते 10 आठवड्यांनी करावी. कापणी जमिनीपासून साधारणतः 15 ते 20 सेंटीमीटर उंचीवर करावी, त्यामुळे फुटवे फुटण्यात चांगली मदत होते. नंतरच्या कापण्या ज्या आहेत त्या पीकवाढीनुसार 6 ते 8 आठवड्यांनी कराव्यात. प्रतिवर्षी 8 ते 9 कापण्याद्वारा 2500 ते 3000 क्विंटल चारा आपल्याला 1 हेक्टरपासून मिळू शकतो. अर्थात या संकरित नेपियर गवताची लागवड करण्यापूर्वी जे या शाखेतील तज्ज्ञ आहेत किंवा कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पशुविज्ञान शाखेचे जे कार्यक्रम सहायक आहेत त्यांच्याशी संपर्क करा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संकरित नेपियरची जी लागवड करा म्हणजे आपल्याला फायदा होऊ शकेल. नमस्कार.
1: कृषी संदेश.

श्रोते हो, हसी का हंगामा, कहकहों का खजाना, ज्याला आपण म्हणतो तो म्हणजे हास्य तरंग।

कार्यक्रमात आम्ही आपल्या सर्वांचं स्वागत करतो.

0: सुरू करण्यापूर्वी सर्व श्रोत्यांना एक निवेदन, एक आवाहन श्रोते हो. आजचा कार्यक्रम ऐकल्यानंतर तुम्हाला पुढच्या कार्यक्रमासाठी आम्हाला छान गमतीदार, मजेदार, लज्जतदार, विनोदी चुटकुले, विनोदी किस्से तुम्ही आम्हाला पाठवा, जेणेकरून पुढच्या कार्यक्रमात तुमच्या पत्रांवर आधारित हा विनोदी कार्यक्रम आम्ही तयार करू. फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे, एका पोस्ट कार्डवर तुमचा विनोद आपल्या नावासहित पत्त्यासहित आम्हाला जरूर जरूर पाठवा. पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता: कार्यक्रम हास्य तरंग, स्वरनंत FM रेडिओ केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, करडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. मित्रांनो, पाठवाल ना पत्र? काय म्हणता, पत्ता पुन्हा एकदा सांगायचा? तर ठीक आहे, पत्ता परत सांगू पण कार्यक्रमाच्या शेवटी. आता मग तुम्ही ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत ते कार्यक्रम लगेच सुरू करूया आपण. हा कार्यक्रम तुमच्यासाठी कोण घेऊन येत आहेत माहित आहे का तुम्हाला? तर आमचे हास्य सम्राट अमोल देशमुख.
1: देशमुख मालपुतांनी पछाडलं.

0: भाऊजी, ओ भाऊजी, भाऊजी, तुमचे डोळे काहून लाल झाले? ओ लाल भडक दिसून राहिले, काय झालं?
1: आओ वहिनी, काय सांगू तुम्हाले,
0: काय झालं?
1: मले झोपच नाही राती, राती दीड वाजेलो मच्छर मारत बसलो, रातभर तोंडावर ससरीचे, तुमच्या घरी नाही का?
0: माझ्या घरी काय सुद्धा काय काय मच्छर आलं का भाऊजी? साऱ्यांपेक्षा माझ्या घरी यंदा जास्त मच्छर आहेत बापा।
1: काहून?
0: मेंबर ज्यादा आहेत ना, 18 जणांचा खटला आहे आमचा, त्याले ज्यादा खुराक भेटते म्हणून।
1: या मच्छराच काय कराव ते समजत नाही वहिनी मले।
0: भाऊजी मी काय केलं रात्री माहित आहे का? हा, ते गुड नाईट लावला, मच्छर काय लेच आठवत नाही। मच्छर त्या गुड नाईट वर जाऊन बसला आणि मले पाहून हास आले लागला।
1: मच्छर अगरबत्ती लावा,
0: ती लावून पाहिली, मच्छर इतकी आसाट हाय की अगरबत्तीच्या धुकटात कुस्त्या खेळतात तरी मरत नाही।
1: पंख्याचा स्पीड फुल करून दे जा।
0: पंख्याले तर काहीच भेत नाही बापा, फिर त्या पंख्यावर जाऊन डावडाव करतात। आपण कसं जत्रीत आगस पायाने बसतो तसे ते पंख्यावर जाऊन बसतात।
1: म्हणजे लईच धड झाले म्हणायचे मच्छर?
0: कुत्र्यापेक्षा धड झाले भाऊजी, माणूस जेवाले बसला की ताटापाशी येऊन बसतात, हा भाकरीवर बसतात, दुधाच्या साईवर बसतात। जुन्या जुन्या काळातले मच्छर पाय आपटला की पळत होते, पण आताचे मच्छर माकोड्यासारख्या पायावर चढतात।
1: माझ्या घरचे मच्छर इतके जिदेल आहेत की वहिनी सांगू तुम्हाले। आपण दुकानावर गेलो की आपल्या मांग येतात, आणि आपण घरी आलो की ते येतात।
0: फवारा मारला नाही का तुमच्या मोहल्ल्यात?
1: मारला होता, पण मच्छर इतके आचाट आहेत की जसा फवाऱ्याचा पंपाचा आवाज आला तसे ते लपून राहतात, आणि फवारा गेला अधिक बाहेर निघतात।
0: सरकार म्हणते मच्छरासाठी गप्पी मासे पाळा, गप्पी मासे पाळा, आता हाय होय
1: त्यान काय होते?
0: मासे मच्छराचे अंडे खातात, वाढ होत नाही असं म्हणते।
1: आव आमच्या शेजाऱ्यानं तेही करून पाहिलं।
0: मंगो भाऊजी,
1: मच्छर इतके छेत्री आहेत ससरीचे की ज्या हौदात गप्पी मासे टाकले ना आणि त्या हौदात अंडेच देत नाहीत।
0: मग
1: शेवटी तर मच्छर त्या मासुयालेच डसाले लागले ना, मासुयाच लेच मलेरिया होऊन राहिला साला।
0: म्हणजे असंच म्हणावलं।

0: की मासुयालाच मलेरम होऊन मासुयात खल्लास व्हायला लागले, नाही का भाऊजी? आपण म्हणतो की मच्छर फक्त रातीच असतील, पण दिवसाही मच्छर असतात लेकाची इकडं तिकडं सगळे.
1: अरे बाबा वहिनी, काय विचारूच नका. दिवसा घंटा भर आराम करू देत नाही ससरीचे. दिवस भर लोडशेडिंग राहते, काही केल्या माणसाची झोपच होत नाही ना.
0: मच्छरदानी टांगत जा भाऊजी, मच्छरदानी टांगत जा.
1: आओ वहिनी, मच्छरदानी किती टांगाव. निंबाले दोरे बांधू काय? हा, बारा जणांचं खटलं आहे, पुन्हा कोणाले मच्छरदानी द्या? मच्छरदानी बांधली तरी ते आपल्या अगोदर जाऊन झोप काढतात. हा, दिवसा त्याची झोप होते आणि राती भोवताल करतात ना. माणूस पाणी प्याले उठला की पटकन अंदर घुसतात. ते जसं वाटच फायतात की हा खधी पाणी प्याले उठते आणि यक्षप अंदर घुसते की कोणाच्या बापाले बाहेर निघत नाही ना. थे
0: अंगाले लायची कोणती तरी टूब मिळते ना भाऊजी, ते नाही का?
1: वहिनी, म्या ते सारे करून फायलं. ट्यूब लावली, गरम हयद लावली, गोमतीर लावलं आणि पण मच्छर डसल्याशिवाय राहत नाहीत ससरीचे. एक जण म्हणे दाराशी बोर्ड लावा.
0: आता बोर्ड कशाचा बोर्ड?
1: या घरात मच्छरांना बंदी आहे.
0: मच्छराले वाचता येते काय भाऊजी? लोक उपटत सल्ला देतात बापा.
1: मच्छर मले रात भर डसतात आणि आमच्या हिला म्हणते की तिले एकही मच्छर डसत नाही.
0: कोण मच्छर? काय त्याच्या ओळखीचे आहेत का?
1: अरे ते इतकी सण झोपते की मच्छर डसले तरी तिले ठाऊकच होत नाही ना. फारच झोपिले. डाक आहे तुमची बहीण, डोळे लावल्या बरोबर घोरते लेकाची.
0: मग बरोबर आहे, ताईच्या घोरण्याच्या आवाजाने मच्छर पळत असतील.
1: पण हे गंभीर समस्या झाली ना वहिनी.
0: बरोबर आहे,
1: माणूस थकला या मच्छर राहिले. आता शास्त्रज्ञ याच्यावर इलाज काढायला पाहिजे ना. यांनी इलाज
0: अहो भाऊजी, शास्त्रज्ञ शास्त्रज्ञ म्हणतात ना तुम्ही आता. ते म्हणतात म्हण की मच्छराची जात खतमच होणार नाही.
1: मग काय फायदा? म्हणाले को तिकडे चंद्रावर यान पाठवता आणि इकडे मच्छर मारता येत नाही तुम्हाला.
0: याच्यावर सरकारनं काहीतरी केलं पाहिजे भाऊजी.
1: आता सरकार काय करीन? सरकारले काय काय करायला होता? सगळं काय सरकारने करायचं आहे का? आपण आपलं घर स्वच्छ ठेवा, आपला परिसर स्वच्छ ठेवा, नाल्या व्यवस्थित काढाव. काय सगळी काय सरकारनं खोती घेतली काय? हो
0: बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर, एकदम बरोबर.
2: वा वा वा वा, तुम्ही आला, मजा आला.

0: चुंगू भाय काय गाता हो मस्त सॉली सॉली सॉली
1: अरे हा तर माझा स्वप्न सोहळा तिकडे चार वर्षांनी भरतो कुंभ मेळा बुबूच्या घरी साधू संतांचा मेळा

0: सामर्थ्य घेऊन निशी खडू प्रमाद, माय भूमीला बुल्या करू बर्बाद।
1: दडीपूरची ताकद बघायची आहे काय?
2: Hey! Hey!

0: बराबर बोलला तुम्ही बुबू भाई, बुबू भाई काल पाहिलं ना काय सॉलिड बनवलं हो तुम्ही तडीपूर,
1: आमचे स्टुडंट भेटणार काही जण तर पुण्या मुंबईत कार्पोरेटर झाले, खड्डे बघितलेत आपली शिकवण, आमची पोरं कुठं बी ओळखता येत्यात, रिक्षा टॅक्सीत बसला मीटर फास्ट तडीपूर युनिव्हर्सिटी, भिंतीवर कुत्र्या का तोंडवा झाला तडीपूर युनिव्हर्सिटी, पॉकेट मार चेन चोर तडीपूर युनिव्हर्सिटी, वाळवी सारखी पोखरून टाकलीये मुंबई आपण, तुमची ताकद ओळखून आम्ही थुक्लिअर बॉम्ब तयार केलाय, थुक्लिअर,
2: काही ना अणूंच वेड काही ना रेणूंच, बुबूला वेड थुंकीच थुंक लावणार आज,
3: स्पर्धा एकच सर्वत्र.

0: हे बोला वडील, काय पाहिजे?
1: काय रे गरम?
0: समोसे, भज्जे, आलू बोंडे?
1: आलू बोंडा आण गरम.
0: बसा बसा बसा.
1: अरे तू ह्या डोसक्यावर बसू काय? हा बाकडा पुसा गुदर. कशी गयाटी हा बे? खरकट करून ठेवता जिकडे तिकडे. मालक कुठे गेला तो?
0: मालक घासलेट आणाले गेला.
1: टेबल पुसा गुदर. काय कटल्या? काय नाव आहे तू?
0: सूर्या.
1: अंग धुत नसू का रे गाई?
0: थंडी जीवावर येते ना पाटील.
1: तू ह्या अंगातलं बनियन किती दिवसापासून धुतलं नाही बे?
0: नवीन घेतलं तयापासून धुतलंच नाही पाटील.
1: काऊन रे?
0: टाइमच भेटत नाही.
1: अरे कपडे धुत जा, चांगला पॉश राहत जाय. हॉटेलातले सारेच पोटे कैकटले दिसून राहिले. कसे वंगैले पोटे पाहून गिराईक येईन काय बे तुमच्या हॉटेलात?
0: हा म्हणया एक आलू मंडळ रस्सा मारके.
1: या माशा हाना गुजर. तू या हॉटेलात माल कमी आणि माशा जास्त आहेत का?
0: हा माशा हाणल्या तरी फिरून येतात ना साहेब.
1: मग वरवर साफसूफ करत जा रोज. कस घयाटे आबे?
0: हा घ्या ना तुमचा आलू बोंडा.
1: हा तर थंडा दिसून राहिला.
0: या टाइमाले थंडच असते.
1: मग तू असा म्हणत होतास बे गरम आहे म्हणून?
0: तसच म्हणा लागते ना. खाऊन ते पा.
1: काय रे भोपई सुद्या आलू बोंडा कसा दिला बे? याच्या पेक्षा कालचा चांगला होता.
0: कालचाच आहे ना, आज काय आजचे काढायचेच राहिले.
1: किराई काले बासे आलू बोंडे सरदा काय बे पिलांच्या? अजब काम दिसत तू.
0: ताजे आलू बोंडे निघाले, घंटाभर टाइम आहे. थांबता का?
1: मले टाइम नाही.
0: मग खा घ्या घेऊन.
1: अबे हो
0: काय झालं ना?
1: अबे केस अटकलो ना तोंडात.
0: हा केस कुठून आला बाप्पा?
1: या आलू बंड्यात होत, नळ्यात अटकल. हे हॉटेल हाय की सलूनच दुकान आहे?
0: माया डोसक्याच केस नाही ते.
1: मग तू या मावशीच आहे का बे?
0: दुसरा आलू बंडा घ्या.
1: हे केस गळ्यात अटकल, ह्याच काय करू?
0: पाणी पे, पाणी
1: आण, पाणी लवकर.
0: हे घ्या.
1: अबे हे पाणी होय की काय होय? याच्या पेक्षा नदीच्या पुराच पाणी चांगलं राहते का?
0: असच पाणी भेटते इकड.
1: चाल फेक तिकड. कुठून अक्कल सुचली आणि या हॉटेलात आलो? एवढे भयाड बेले आजच पाहिले.
0: पण आलू बोंड्यात माणसाचा केस कुठून आला?
1: अबे कटणीच्या माणसाच नाय, बाईच हाय. हित भर लांब हाय.
0: पण बाईच केस आलू बोंड्यात कस गेलं?
1: तू ही आकळ सासू आलती काय आलू बोंडे कराले?
0: नाही बुवा, या मान्यानं काढले आलू बोंडे.
1: अरे याच त्याच्यावर लोटू नका. तू ह्या कानाखाली आवाज काढू काय? एका थापडीत खाली पडशील.
0: चुकभूल होते माणसाकडून.
1: चाल फेक तिकडे आलू बोंडा, पोटात केस गेला.
0: चहा घेऊन जा पाटील.
1: ससरीच्या तुले पाहून चहा घ्यावं वाटत नाही?
0: चहा चांगला असते आमच्या हॉटेलात.
1: काय चहा चांगला? ते पाय मांजरानं दुधात तोंड घातलं, आता त्याच दुधाच्या या गिराईकाले दे जा. वारे वा बसत रे हो डबल. तुया हॉटेलात काय पाय ठेवणार नाही, चाललो मी.
0: हो पटील तंबाना.
1: आता काय राहिलं?
0: पैसे पैसे पैसे.
1: आयचे पैसे बे?
0: आलू बोंड्याचे.
1: होदळीत देईन ले का? एक तर आलू बोंड्यात केस टाकला आणि वरून पैसे मागता, काही लाज आहे का नाही तुम्हाला?
0: पटील मागून करकट लागलं तुमच्या पायजाम्याले.
1: या हॉटेलचं नाव बदलून बस्तर हॉटेल ठेवा, नाहीतर माचीसची काडी लावून हॉटेल पेटवून द्या. काय दात काढता लेको बस्तरे हो.

तर श्रोते हो, कसा वाटला आजचा आपला हा कार्यक्रम? आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी कलावंत अमोल देशमुख आणि सविता भरत जाधव. मित्रांनो, आपल्याला आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही तुम्हाला पत्र पाठवण्यासाठी पत्ता सांगणार आहोत. तर पत्ता याप्रमाणे, पेन आणि वही सोबत ठेवा पत्ता लिहून घ्यायला. पत्ता असा आहे, कार्यक्रम हास्य तरंग, स्वरानंद FM रेडिओ केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, करडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. तर मित्रांनो, आता जाता जाता आणखीन एक सुंदर असं गीत आपण ऐकूयात.

0: तर मित्रांनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल आणि आमच्या आजच्या कार्यक्रमामधले छोटे छोटे गाणे सुद्धा, याबद्दल आपले अभिप्राय आम्हाला अवश्य पाठवा. पत्ता तुम्हाला सांगितलेला आहे, आज याच ठिकाणी थांबूयात, परत भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत सर्व श्रोत्यांना ए आर परवेजचा प्यार भरा नमस्कार.
1: अरे भाई, नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हास्य तरंग सुनिए.
2: आता तुम्हाला एकच सांगतो, स्वर अनंत केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग.
3: मी काय म्हणतो, हास्य तरंग स्वर अनंत केंद्रावर हास्य तरंग.
4: श्रोतेहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
5: चिंतन भाग 16. मागील 15 भागातील उर्वरित चिंतन सर्वप्रथम आपण या ठिकाणी पाहूया. या युगात मानवतेच्या प्रचाराची नितांत आवश्यकता आहे, म्हणून वंदने महाराज लिहितात, पुन्हा पुन्हा बोललो प्रचारक करावयासी लागलो, प्रचार का करवीच दास झालो सर्व लोकांचा. तुली प्रचारक साधू म्हणून फिरती, गावगावी लोक जागवती, अलक म्हणून पहारा देती, घरोघरी अरुणोदयी. सारांश, सत्ता नामे ही राज्य करी, प्रचारची सर्व जीवनावी, सत्ता देहासची बंधनकारी, अंध भिकारी कायदा. प्रचार मनावरी संस्कार करी, तो संस्कार अंतरी बाहेरी, राज्य करुणी मानवा सुधारी, गाव करी तीर्थची तो. हे सत्तेने कधीच नव्हे, उलट चुकाराशी लाभ पावे, गरीब सज्जन उगीच मरावे ऐसेही होते. सत्तेने जे कायदे केले त्यांचे फायदे मुजोरांनी घेतले, आणि दुबडे भोडे मागेच राहिले ऐसे झाले आजवरी. म्हणून कायदाची नव्हे सर्व काही, प्रचारा ऐसे श्रेष्ठ नाही, सर्वाशी मानवतेचे पाठ देई तो नियमन करी न करिता. राजे किती आले गेले, त्यांचे कायदे नष्ट झाले, सत्तेचे दरबार उजाडले, परी राज्य चाले संतांचे. संतांचा तो प्रचार अमर, अजूनही लोक मनावर, राज्य चालवोनी निरंतर, लाखो जीवा उद्धरितो. न लगे सत्तेचा बडगा, नको भय भीती ही सन्मार्गा, आपापले कर्तव्य जगा, प्रचार सूर्यची दाख. जेव्हा जाणीव देणे अपूर्ण पडे, तेव्हाची दंड भेदाचा अवलंब घडे, ऐसेची वाढत गेले पोवाडे विकृतीचे. परी दंड अन्याय जरी नाशते, तरी लोक जरी सुधारले असते, तरी तुरुंग हे न वाढते, गुन्हे न होते अधिका अधिक. हेची जाणूनी सज्जन म्हणती, जागवा हृदयातील अंतर्ज्योती, तरीच सुधारेल मानव वृत्ती, जग होईल आदर्श. जे जे म्हणती सत्ते वाचून, गाव होईना आदर्श वाण, त्यांचे हे म्हणणे नाही परिपूर्ण, ठेवावी गुण बांधवनी, त्याशी पाहिजे सत प्रचारक, प्रेमळ सरळ नम्र भाविक, सत्ते वाचूनही करी हाक, पूर्ण लोकांची सेवा प्रेमे. अहो जनशक्ती केवढी महान, ती जो आणील संघटोन, तो स्वर्गावरीही लावील निशाण आपल्या कार्ये. हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर, त्याशी कारण एकची प्रचार प्रभावशा. प्रचाराचे महत्व सांगताना, स्वार्थापोटी देश धर्म संस्कृतीला घातक विषारी प्रचार नेस्तनाभूत करण्यासाठी प्रचार कलेच्या प्रक्रिया व आदर्श प्रचारक कोण, त्याची लक्षणं काय आहेत, ते वंदनीय महाराज ग्रामगीतेत लिहितात. जगी आजवर जे कार्य घडले ते प्रचारकांच्याची करवी झाले, प्रचारक नाही म्हणून अडले कार्य आपुले. ग्राम सुधारावयाचा मूलमंत्र, उत्तम पाहिजे प्रचार तंत्र, प्रचारका वाचून सर्वत्र नडते आहे, प्रचारकाची पाठवडे तिकडे तिकडे सूर्य मावडे, उदासीनतेचे अंधार जाळे पसरोनी राही, प्रचार जेथे धावला दिसे तेथील गाव स्वर्गची भाषे, जनलोक न्यायास साजेशे वागती तेथे, प्रचारक प्रेतात प्राणानी दुबळ्यासी करी कार्याभिमानी, बिघडवी आणि सुधारवी दोन्ही प्रचारक, प्रचार ही कला आहे, प्रचार अंतकरण ही राहे, पोट भरा वयाचा उपाय प्रचार तंत्र, प्रचार खोट्यास खपवी बाजारी, प्रचार गोट्यास देव करी, प्रचार युद्धाची वाजवी भीरी, रुष्टी ही करी अमृताची, काही कांचा स्वभावची असे अपप्रचार करुणी भरावे खिसे, जना नागविता आनंद दिसे काही कांना, परी तो प्रचारक दुराचारी, आपण मरुनी इतरा मारी, यानेच बिघडली गावाची थोरी, अशांती संसारी माजली, त्याच्या विषारी प्रचाराहून झाला पाहिजे प्रबल पूर्ण, सत्य प्रचार आपुला महान, तरीच परिवर्तन सहज घडे, जो वरी अंतकरण नाही गुतले तो वरी प्रचार वरवर चाले, यासाठी पाहिजे जीवनची रंगले प्रचारकाचे, रहो आदर्श कराया ग्राम, उत्तम प्रचारक पाहिजे प्रथम, तरी चाले उत्तम काम गावाचे आपुल्या, राणी माशी जाऊनी बैसली तेथे मधमाशांची रीग लागली, पाहता पाहता सृष्टी सदली होईल ऐसे, श्रुती यांनी विचारला प्रश्न, प्रचार करील गाव स्वयंपूर्ण, तया प्रचारकाचे लक्षण कैसे आहे, प्रचारकाचे वर्तन कैसे, राहणी स्वभाव भाषण कैसे, ध्येय धोरण साधन कैसे गावासाठी, याची उत्तरे श्रवणी ऐका, जे जे गुण व्हावेत प्रचारका ते अंगी बाणता सुधारील लोका कोणीही सहज, गावाचे भवितव्य कराया उज्ज्वल, पाहिजे प्रचार शक्ती प्रबल, प्रचारका अंगीच पाहिजे शील सत्य चारित्र्य नम्रता, प्रचारकाची मुख्य लक्षणे सत्ते वाचूनी कार्य करणे, आत्मशुद्धीने गाव सुधारणे गौसे तया, त्यासी सत्तेची नाही चाड, नसे धनाचा मोह द्वाड, आत्मप्रेमाचा झरा अखंड वडवी मना, प्रचारक स्वभावाचा सरळ, वाईट मनोवृत्तीचा काळ, अंतकरण पाण्याहुनी निर्मळ अहिंसक, बोलण्यात राही निर्भय, कष्ट करण्यातही पुढेच पाय, वागणूक तरी आदर्श राहे प्रचारकाची, प्रचारकाची दिनचर्या वेळ जराही न घालवी वाया, जे जे शोभे सेवेच्या कार्या ते ते करी सर्वची, नेत्री तयाच्या सात्विक तेज, बोलण्यात भरले असे ओज, राहणीत वैराग्य त्याग सहज प्रचारकाच्या, पिकलिया फळाचे देठ तुटले तैसे प्रचारकाचे मन झाले, आसक्ती विषय सर्व गेले इंद्रियांचे, इंद्रियासी नुरली उर्मी, सर्व उन्मुख सेवा कर्मी, पावसाळा हिवाळा गर्मी सारखीच तया, परी उदास नसे प्रचारकाची मती, नेहमी दिसेल हसरी मूर्ती, सदा कार्य करावयाची स्फूर्ती फुसफुरली दिसे, कधी न करी चिडचिड, कोसडोका आपत्तीचा पहाड, श्रम करुणी जीवापाड, लोक लावी सन्मार्गी, प्रचारकाशी उरले नाही घर, सर्वची घरे त्याचे माहेर, सर्व जन हेची त्याचे गोत्र, विश्वा माझी, शेवटी या भागाचे चिंतन करताना वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज भगवान गौतम बुद्धांचे शब्दात समाप्त करतात, हा त्यांचे सर्वधर्म समभावाचा मोठेपणा आहे, ते ग्रामगीतेत लिहितात, भिक्षुंनो धर्म वाद विवादात नाही तो प्रत्यक्ष वागणुकीत आहे, आधी स्वतः त्याचे आचरण करा नि मग गावोगावी दारोदारी फिरून लोकात त्याचा प्रचार करा, सगळीकडे सुख शांतीची एक लाट पसरून जाऊ द्या, म्हणून बोललो गावाचे अधिष्ठान, प्रथम पाहिजे प्रचारक महान, जी जी असेल ती उनीव भरून काढावया गावाची, सारांश प्रचारक ज्या गावी तेथे दुसरी पंढरीच जाणावी, जना मना पाशाना नाचवी आनंदाने, ऐसे प्रचारक निवडा गावी, मग गाव नांदेल वैभवी, सेवा मंडळे स्थापनी द्यावी सेवेसाठी, ऐसे गाव ज्यांनी केले तेची कीर्तिवंत होती भले, म्हणून पाहिजे आरंभिले प्रचार कार्य, त्यासाठी पुन्हा पुन्हा बोललो प्रचारक करावयासी लागलो, प्रचार का करवी दास झालो सर्व लोकांचा निश्चये ग्राम निर्मावया प्रचारक हाची मुख्य पाया ग्राम गीता ही याच कार्या निर्माण केली तुकड्या म्हणे। तेव्हा अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या निमित्ताने वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी प्रचार तंत्र गाव देश आणि विश्वापर्यंत सुख शांती निर्माण व्हावी समृद्ध देश व्हावे या दृष्टीने काही योजना समोर ठेवलेल्या आहेत। सामुदायिक ध्यान प्रार्थना रामधून ग्रामसभी साहित्य चिंतन व्यायामाचे आखाडे युवक संघटन अशा विविध योजनांद्वारा आजचं चित्र जे देशात निर्माण झालं ते निर्माणच होऊ नये यासाठी 70 वर्षापूर्वीच ह्या प्रक्रिया जाणत्या माणसाच्या अभ्यासासाठी आणि चिंतनासाठी त्यांनी सर्वांच्या समोर ठेवल्या आहेत। तेव्हा हा भाग आपण या ठिकाणी
6: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आपला खानदेश आपली माणसं।
7: श्यामची आई परमपूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव सात्विक प्रेमाची भूक। मनुष्य घेतो तेच देतो मी रस्त्याने जात होतो मधून मधून डोळ्यातून अश्रू येत होते या 6.5 कोसाच्या रस्त्यावर वाटेत कितीतरी खेडी आहेत। एके ठिकाणी वाटेत जंगल आहे करंजणी गावच्या जवळ वाटेत एक विहीर त्या विहिरीजवळ मागे रस्त्याने रात्री जाणारे एक सबंद लग्नच्या लग्न अदृश्य झाले होते असं सांगतात। त्या विहिरीजवळ येताच मला भीती वाटू लागली मी राम राम म्हणू लागे आणि पळतच सुटे। मला वाटे या जंगलातून वाघ भिक्तर नाही आहे ना। मी त्यावेळेस 12-13 वर्षाचा होतो फार मोठा नव्हतो वाटेत मला तहान लागली म्हणून विहिरीत उतरून मी पाणी प्यालो। ही घोड विहीर होती म्हणजे घोड्यांना आत उतरवून जाता येईल अशा मोठमोठ्या पायऱ्या त्या विहिरीला बांधलेल्या होत्या जणू बाजूने केलेला जिनाच। मी पाणी पिऊन निघालो रात्र पडेल म्हणून झपझप पावले टाकीत चाललो। मी एकदाचा घरी आलो दिवे लागून गेले होते धाकटा भाऊ श्लोक म्हणत होता आई चूल पेटवीत होती आजी कुणाचा अंगारा मंत्रित होती कुणाला दृष्ट लागली तर या माझ्या आजीकडे अंगारा घेण्यासाठी लोक येत असत। ती आंब्याच्या पानावर थोडी राख घेऊन येईल आणि मंत्र म्हणत आजी ती राख बोटांनी चोळीत असे मग ही राख नेऊन ज्याच्यावर दृष्ट पडली असेल त्याच्या कपाळाला लावायची। मी अंगणात दिसतात अन्न आला अन्न आला अन्न आला अन्न आला असं धाकटे भाऊ आनंदाने जय जयकार करू लागले। मला बिलगले मी घरात गेलो आई म्हणाली उशिरा का निघालास जरा लवकर निघावं की नाही बाहेर रात्र झाली। मी म्हणालो माझ्याच्याने चालवतच नव्हतं ग जणू गळून गेल्यासारखं वाटत होतं। मग कशाला बरे पायी आलास पुढे संक्रांतीची आवयाचं ना। आई म्हणाली
8: मी तुला पाहण्यासाठी आलो ग तू माझ्याकडे प्रेमानं पाहिलंस की मला शक्ती येते ही शक्ती घेऊन मी परत जाईन
7: असं म्हणून मी आईला बिलगलो आणि रडू लागलो। आईलाही रडू आलं आणि भावांनाही रडू आलं। आईनं आपल्या पदराने माझे डोळे पुसले इकडत पाणी घे आणि पाय धु थांब थोडं तेल लावते मग वर कडक पाणी घे। आई असं म्हणून पायांना तेल चोळू लागले आणि मी तिच्याकडे पाहत होतो। मला त्यावेळेस किती आनंद होत होता त्यावेळच्या स्थितीस आनंद हा शब्दही मी लावू इच्छित नाही हा शब्दही कमी पडतो। ती स्थिती अनिर्वचनीय होती पवित्र होती। मी पाय वगैरे धुतले आणि चुलीपाशी आईजवळ बसलो होतो।
8: अण्णा गोष्ट सांग ना नाहीतर एक नवीन श्लोक शिकव
7: असं लहान भाऊ मला म्हणत होता। इतक्यात वडील बाहेरून आले ते कुठून तरी त्रस्त होऊन आलेले होते। मला पाहून नेहमीप्रमाणे त्यांना आनंद झाला नाही ते काही बोलले नाही बाहेर पाय धुवून आले आणि संध्येला बसले।
9: अरे संध्या झाली का तुझी
7: त्यांनी मला विचारलं। त्यावेळेस मी संध्या करीत असे. संधीचा अर्थ मला समजत नसे, तरी तंत्र करीत असे आणि तोंडाने कुटकुटत असे. नाही केली, करतो.
9: चुलीजवळ काय बायकासारखा बसलायस, उठ, संध्या करायची.
7: ती रागानं बोलली आणि म्हणाली, आत्ताच तो आला, दमलाय अगदी, गळून गेल्यासारखं वाटतं म्हणाला, जरा बसलाय. श्याम, जा संध्या कर. मी उठलो आणि पाटावर बसलो. भस्माचं बोट कपाळाला फासलं आणि आचमन घेऊ लागलो. माझ्या डोळ्यातील पाण्याची देवाला अर्ध सुटत होती. वडील पुन्हा म्हणाले,
9: तिकडं संध्या करतोस की नाही, आणि हे केवढं डोकं वाढलंय, हजाम मिळत नाही वाटतं, नुसता कावळा झालाय. मी तिथं आलो होतो तेव्हा बजावलं की डोकं करून घे म्हणून, का केलं नाहीस? उद्या सकाळी त्या गोंद्या न्हाव्याला नाहीतर लख्या न्हाव्याला बोलावून आण आणि डोकं तासून घे. काय नाहीतर इथं राहू नकोस, निघून जा इथून.
7: मी प्रेमाचा भूकेला होऊन आलो होतो. मला शिव्या मिळाल्या, मला भाकर पाहिजे होती, दगड मिळाले, मला माझा भूका आवडेना त्याचा स्फोट झाला.
9: झाले काय रडायला, कुणी मारलंय का? आणता येतात सारी.
7: वडील म्हणाले, पण करील उद्या डोकं, तिथं पैसे द्यायला जवळ नसतील. तिथं पुन्हा 10 वाजता शाच. उगी हो, आरती करा, मी पानं वाढते. मला जीवन आणि मृत्यू, अमृत आणि विष याचा अनुभव येत होता. उन्हाळा आणि पावसाळा, शरद आणि शिशिर याचा अनुभव येत होता. आरती झाली, पानं वाढली, आम्ही जीवावयास बसलो. आईनं मला दही वाढलं, मलाच वाढलं. माझ्याजवळ लहान भाऊ होता, त्याला नाही वाढलं. माझ्याकडे कुणाचं लक्ष नाही असं बघून माझ्या पानातील दही मी लहान भावाच्या भातात घातलं आणि त्याला भात काढून दिला. ते दही त्याला देताना मला धन्यता वाटत होती. त्या दिवशी अगदी हळुवार मनाचा झालो होतो. त्यावेळेस माझ्या शरीरास कुठेही बोट लावलं असतं तर चटकन पायलं असतं. जणू अश्रुमय मी बनलो असतो, आसवांची मूर्ती झालो होतो. माझ्या भावास मी मोठा झाल्यावर पैसे दिले असतील, पण त्या रात्री ते जे दही दिले त्यात जी गोडी होती, जी सहृदयता होती, ती पैशा अडक्यात नव्हती. आम्ही भावंड गोष्टी बोलत पडलो. त्यांना झोप लागली पण मला लागली नाही. मी मुसमुसत होतो. शेवटी केव्हा तरी मला झोप लागली. पहाटे उठून वडील शेतावर गेले. मी जागा होतो. आई पोतेरे घालत होती, कृष्णाचे गाणे म्हणत होती. कृष्णा

0: राशी प्रेम।
1: मी गाणी ऐकत होतो। माझ्या आईचे नाव यशोदा आणि माझे नाव श्याम। आई मला प्रेम पाजित होती, मला प्रेमपाना पाजित होती। मी आईला जाऊन मिठी मारली, आई तू मला कुशीत घेऊन निजव, तुझी चौघडी घाल, चल मला निजव, थोडा वेळ थोपट ना, राहू दे ना पोते रे। मी जणू त्यावेळेस कुकुले बाळ झालो होतो। आईजवळ मी निजलो, आईनं मला थोपटलं, ओव्या म्हटल्या,

0: कामाची आहे घाई, पहाटेची वेळ कामाची आहे घाई, बाळा तू झोप घे आई म्हणे.
1: मी ओवे ऐकता ऐकता आईला म्हटलं, आई मी आपला निघून जातो, मी इथं राहत नाही, मी आलो तर भाऊ किती राग भरले, ते घरी येण्याच्या आधीच मला जाऊ दे.
2: आई म्हणाली, असं नको हो श्याम करू, हे चांगलं का? अरे ते बोलले तरी त्यांच्या मनात का असतं? बाहेर कुणी अपमान केला असेल त्यांचा, रागावलेले असतील म्हणून बोलले. आजकाल आपली स्थिती वाईट झाली आहे, तुला कळत नाही का? त्यांचं मन निराश असतं, त्यांचं बोलणं तू मनावर घेऊ नकोस. त्यांनी आजपर्यंत तुम्हाला वाढवलं तर दोन शब्द बोलण्याचेही त्यांना अधिकार नाहीत का? इतकी वर्ष तुमच्यासाठी त्यांनी अपमान सोसले, खस्ता खाल्ल्या, तुम्हाला लहानाचं मोठं केलं, तुमच्या विद्येसाठी कर्ज काढून स्वतः फाटकी धोत्र नेसून ते पैसे तुला दिले. तू या दोन शब्दांमुळं विसरून का जावं? आणि डोकं वाढलंय म्हणून बोलले, जुन्या माणसांना ते बरं वाटत नाही, तुम्ही अजून लहान आहात म्हणून बोलले, उद्या मोठे झालात तर कोण बोलणार आहे आणि कोण ऐकणार आहे? आई बापांना बरं वाटावं म्हणून हजामत करण्यासही तू तयार नसावं का? आई बापांच्या धर्म जाऊ नये म्हणून इतकंही तू करू नयेस का? आई मला समजावीत होती.
0: केसात कसला आहे ग धर्म?
2: मी म्हटलं. आई म्हणाली, धर्म प्रत्येक गोष्टीत आहे, काय खावं काय प्यावं यातही धर्म आहे. केस तरी तू का ठेवतोस?
1: मोहच ना, तो मोह सोडणं म्हणजे धर्म. मित्रांनो, माझ्या आईला त्यावेळेस मला नीट पटवून सांगता आलं नसेल, पण आज मला सारं कळतंय, प्रत्येक गोष्टीत धर्म आहे. ही गोष्ट आपणा आश्रमवासियास सांगावयास नको. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणं, सत्य हित आणि मंगल यासाठी करणं म्हणजेच धर्म. बोलणं चालणं उठणं ऐकणं खाणं पिणं झोपणं न्हाणं धुणं लेणं सर्वात धर्म आहे. धर्म म्हणजे हवा, धर्म म्हणजे प्रकाश. आपल्या जीवास धर्माची हवा, कुठेही गेलं तरी हवी. मी केस ठेवीत होतो ते मी सुंदर दिसावं म्हणून. खरं सौंदर्य सद्गुणांचं आहे आणि स्वच्छतेचं आहे हे मला आज कळतंय. त्या दिवशी मी वडिलांवर रागावून जाणार होतो, पण आईनं जाऊ दिलं नाही. ती मला प्रेम देई पण सतपथही दाखवी. तिचे शब्द प्रेम आंधळे बावळट नव्हते. आई कामधाम करावयास निघून गेली. मी आणि धाकटा भाऊ झोपलो. नंतर मी उठलो, न्हाव्याला बोलावून आणलं. आमचा पडपणीचा न्हावी होता. पडपणीचा म्हणजे वर्षाकाठी न्हाव्याला ठराविक धान्य द्यावयाचं, मग वर्षभर त्यांना हजामती करावयास त्या घरी जावयाचं, दिवाळीच्या दिवशी अंगाला लावावयास यायचं. ते प्रेमळ संबंध असत, पण ती पद्धत आता खेड्यातूनही नाहीशी होत चालली आहे. गोविंदा नावी म्हणजे घरोब्याचा.
3: काय श्याम, अल्ले डोई वाढविलीस?
2: असं त्यानं विचारलं. मी त्याला म्हटलं, गोविंदा तुझा हात हलका आहे, ते कापातले नावी फार रडवितात. आम्ही आंघोळी केल्या. वडील बाहेरून आले. येताना त्यांनी तवनसे आणले होते. तवनसे म्हणजे जून झालेली काकडी. कोकणात अशी तवनशी घरात टांगून ठेवतात आणि ती बरेच दिवस टिकवतात, चार चार महिने टिकतात. पावसाळ्यातील भोपळे आणि तवनशी शिमग्यापर्यंत टिकतात. शिमग्याचे ढोल वाजले म्हणजे ती टिकणार नाही अशी समजूत असते. वडील म्हणाले,
3: हे तवनसे आणले आहेत, पातोळे कर, श्यामला आवडतात. ही हळदीची पानं सुद्धा आणली, तुमच्या आंघोळी झाल्या वाटतं. श्याम, मी पण आंघोळ करून देवळात जातो. तुझ्यासाठी मी दर 15 दिवशी गणपतीवर एकादशतो.
2: वडिलांचे गोड शब्द ऐकून मी लाजलो आणि शरमलो. ते मला आदल्या दिवशी रात्री रागे भरले होते, पण माझे भले व्हावे म्हणून ते देवास आळवीत. मी पुन्हा दापोलीस निघून गेलो. त्या प्रेमळ पितृहृदयास की दुःख, हीच का पितृभक्ती, हीच का कृतज्ञता, हेच का प्रेम, की दोन शब्दही त्या प्रेमाला आणि भक्तीला सहन होऊन दोन शब्दांनीच ती मरून जावी असं त्यांना वाटलं असतं. मी कृतज्ञतेनं वडिलांकडे पाहिलं. बाहेरच्या चुलीत पाणी तापवावं म्हणून वाळलेला पातेरा घालून विस्तव पेटवला. घरात जाऊन त्यांनी फुलं आणली होती. त्यातील जास्वंदीच्या फुलाची देखे काढली. निरनिराळ्या रंगाची निरनिराळ्या प्रकारची फुलं ताटात निरनिराळी मांडून ठेवली. तुळशी दुर्वा बेल ठेवून दिल्या. पूजेला चिमूटभर तांदूळ ठेवले. पूजेची सारी तयारी करून ठेवली. कोरांटकीची फुलं रंगाची फारच नाजूक दिसत होती. गोकर्ण यांचीही होती. तीर्थोटलीत नैवेद्यास दूध ठेवलं. भस्माची पडगुली पाटाजवळ ठेवून दिली. वडिलांच्या पूजेची तयारी करून मी आईला मदत करू लागलो. काकडी चिरली आणि ती खिसली. हळदीची पानं पुसली. कोळिष्टक पाहिले. पातोळे लिंपण्यासही मी लागलो. मला अगदी पातळ लिंपता येत असत. तांदूळाचं पीठ कापसात मिसळतात, गुळ घालतात, मग ते हळदीच्या पानावर पातळ पसरावयाचं, निंबर झाकण घालावयाचं. घरची पूजा संपत आली. आंग्रासाबरोबर पातोळे मोदक खांडवी पक्वान्न कोकणात खातात. जेवणाची तयारी झाली. वडील आले. आनंदानं जेवण झाली. त्या दिवशी मला फार आनंद झाला होता.
3: श्यामला वाढ गा आणखी पातोळा, माझा म्हणून एक वाढ.
2: वडील आईला म्हणाले. माझ्या आईप्रमाणे तेही प्रेमळ होते. त्यांनी शारीरिक शिक्षा आम्हास कधीच केली नाही. अंगणातले गवत बिनून टाक, त्या झाडाला चार कळशा पाणी आणून घाल, देवाला 10 नमस्कार घाल, अशा प्रकारच्या त्यांच्या शिक्षा असत. एखाद वेळेस रागावणे बोलणे मारीत नसत.
4: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविणारे प्लॅटफॉर्म.
5: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA BMS BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा NAC A ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्र मागे, जळगाव.
6: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.

आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.

0: रामकृष्ण हरी ब्रह्मांडाचा नियम. आपण स्वतःला जे मानतो तेच आपण होतो. जेव्हा आपण स्वतःला कमजोर समजतो तेव्हा आपण खरोखरच कमजोर होतो आणि ब्रह्मांडही म्हणतं तथा असतो. पण जेव्हा आपण असं मानतो की मी तर खूप भाग्यवान आहे, माझ्यासोबत नेहमी चांगलंच घडत असतं, माझं जीवन सुंदर आहे, तेव्हाही ब्रह्मांड म्हणतं तथा असतो. म्हणूनच स्वतःसाठी नेहमी चांगला विचार करा आणि चांगलंच बोला, आपोआप सगळं चांगलं होऊ लागेल. रामकृष्ण हरी.
1: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म.
2: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA BMS BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा NAC A ग्रेड अँड NBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे, जळगाव.

श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM. शुभ दिन आयो रे आर जे शुभांगी सोबत. श्रोते हो, 19 जून हा दिवस वाचन संस्कृती आणि मानवी हक्कांच्या जागृतीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. राष्ट्रीय वाचन दिन. भारतात विशेषतः केरळमध्ये ग्रंथालय चळवळीचे जनक मानले जाणारे PN पणिकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजचा दिवस राष्ट्रीय वाचन दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आपल्याला वाचाल तर वाचाल या उक्तीची आणि पुस्तकांच्या समृद्ध विश्वाची आठवण करून देतो. जयंती. भारतीय राजकारणातील प्रमुख नेते आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांचा आज जन्मदिवस. आपल्या अष्टपैलू अभिनयाने, विशेषतः खलनायकी चरित्र भूमिकांमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते आशिष विद्यार्थी यांचा आज जन्मदिवस. आणि आजची बोधकथा. एकदा एका राजाने आपल्या राज्यातील सर्वात बुद्धिमान व्यक्तीला विचारलं, मला अशी कोणती गोष्ट सांगा जी मला संकटाच्या वेळी मार्ग दाखवेल आणि आनंदाच्या वेळी नम्र ठेवेल. त्या बुद्धिमान व्यक्तीने राजाला एक जुनं मौल्यवान पुस्तक भेट दिलं आणि म्हटलं, महाराज, जेव्हा जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा या पुस्तकाचे कोणतंही एक पान उघडून वाचा. यात जगातील थोर विचारवंतांचे अनुभव दडलेले आहेत. ते अनुभव तुम्हाला नक्कीच अपयशी होऊ देणार नाहीत. राजाने ते मान्य केलं आणि त्या पुस्तकातल्या ज्ञानामुळे त्यांचं राज्य अधिक समृद्ध झालं. पुस्तकं आपले जवळचे मित्र असतात. माणसाने कितीही प्रगती केली तरी पुस्तकांचं वाचन आपल्याला योग्य दिशा आणि सुसंस्कृत विचार देत राहतं. प्रत्येक दिवस शुभ असतोच. ज्या दिवशी तुम्ही एखादं चांगलं पुस्तक वाचून त्यातील एक जरी सकारात्मक विचार आपल्या आचरणात आणला तो प्रत्येक दिवस शुभ दिवस असतो. वाचनाने माणसाचं मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक कोणापुढेही नतमस्तक होत नाही. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये आज इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. ऐकत रहा रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रीराम समर्थ 19 जून मी कोणीतरी आहे ही वृत्ती घातक। पुष्कळ लोकांच्या अडचणी ऐकून असा विचार मनात आला की जगातल्या सर्व दुःखांचे मूळ देहदुःख आणि पैशाची टंचाई यात मुख्यतः साठवलेले आहे। या दोन गोष्टीत जर मदत करता आली तर पुष्कळ लोकांना सुखी करता येईल असे वाटू लागले आणि त्या दृष्टीने विचार सुरू झाला। पैशाचा विचार करता असे दिसले की आपण लंगोटी घातलेली, जवळ पैसा नाही आणि त्याचा लोभही नाही। आता दुसऱ्याला पैसा द्यायचा म्हटले म्हणजे त्याचा प्रथम आपल्या ठिकाणी लोभ उत्पन्न केला पाहिजे, तरच तो मिळवावा अशी बुद्धी उत्पन्न होईल। नंतर पैसे मिळवणे आणि त्याच्यानंतर तो गरज वंचाला देणे, पण हे करणे वाटते तितके सोपे नाही, कारण दुसऱ्याला देण्याकरता पैसा मिळवावा म्हणून जो लोभ प्रथम आपल्या ठिकाणी उत्पन्न केला तोच पैसा सोडताना आपल्याला आड येईल आणि दुसऱ्याला पैसा देण्याची बुद्धी मारील। म्हणजे परिणाम असा होणार की दुसऱ्याला पैसा तर देता आला नाहीच, पण आपल्या ठिकाणी मात्र आधी नसलेला पैशाचा लोभ उत्पन्न झाला। यात दुसऱ्याचे काम तर नाहीच आणि स्वतःचे मात्र नुकसान झाले। दुसरी बाब देहदुःखाची, ज्याची देहबुद्धी मेलेली आहे त्याला दुसऱ्याच्या देहदुःखाची जाणीव होऊ शकत नाही। म्हणजे दुसऱ्याचे देहदुःख नाहीसे करावे अशी बुद्धी होण्याकरता स्वतःच्या ठिकाणी देहबुद्धी जागृत करावी लागेल। समजा इतके केले आणि दुसऱ्याचे देहदुःख निवारले तरी त्याला पुन्हा देहदुःख भोगावे लागणारच नाही असे कसे होईल? आज झालेली पोटदुखी बंद केली तरी कालांतराने त्याला ताप किंवा इतर आजार येणारच नाही असे कसे होऊ शकेल? म्हणजे देहदुःख कायमचे टाळता येत नाही आणि पैसाही देता येत नाही। अशाने जगाला सुखी तर करता येत नाहीच, पण आपल्या स्वतःच्या ठिकाणी मात्र नसते दोष उत्पन्न केल्यामुळे स्वतःची अवनती केल्यासारखे होऊन नुकसान मात्र पदरात पडते। म्हणून रामाची प्रार्थना केली की असल्या गोष्टी करण्याची शक्ती आणि बुद्धी मला देऊ नकोस। बालपणाची सरळ वृत्ती नाहीशी व्हायला दोन मोठी कारणे आहेत, एक पैसा आणि दुसरे विद्या। दोन्हीपासून मी कोणीतरी श्रेष्ठ आहे ही वृत्ती उत्पन्न होते आणि ती घातक असते। मी कोणीतरी आहे असे वाटण्यापेक्षा मी कोणाचा तरी आहे असे वाटणे हिताचे आहे। जगातले अत्याचार, अनिती, अधर्म, असमाधान या सर्वांचे कारण हेच की मनुष्य जास्त लोभी झाला आहे। देवाची ज्याच्यावर कृपा आहे त्याला तो पोटापुरता पैसा देतो, पण ज्याची परीक्षा पाहायची त्याला भगवंत जास्त पैसे देतो। आपल्याला हव्याच्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय।

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसने.
2: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव.
3: हाय, मी आर्जस्वरा. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: सर्वांभोवती भगवत दर्शन।
1: आपापली कर्म करा असं वेदांताचं आपल्याला सांगणं आहे, पण ती कर्म आपण कशी करायची, कशा रीतीने करायची हे वेदांत आपल्याला प्रथम सांगतो। आपण आपापली कर्म करायची, पण ह्या जगाचा त्याग करून, ह्या वरवर भासणाऱ्या मिथ्या जगाचा त्याग करून याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की आपण ईश्वराला सर्वत्र बघायचं आणि मग त्या बोधानं आपापली कर्म करायची। वाटलं तर 100 वर्ष जगण्याची इच्छा धरा, इच्छा असेल तर आपल्या सगळ्या लौकिक वासना पुरवून घ्या, फक्त त्या सगळ्याकडे ब्रह्मदृष्टीने बघा, त्यांना स्वर्गीय रूप द्या। परोपकाराचं, आनंदमयतेचं, कर्मशीलतेचं सुदीर्घ जीवन जगण्याची आकांक्षा बाळगा। अशा पद्धतीनं कर्म करण्यानेच तुम्हाला या मायेतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल, याखेरीज अन्य उपाय नाही। सत्य न जाणताच जो माणूस या जगाच्या भ्रामक विलासांमध्ये मग्न होतो त्याचा पाय घसरलाय, मानव जीवनाच्या उद्दिष्टाला तो मुकलाय असं समजायला हवं। त्याला जीवनातील खरा पुरुषार्थ कधी लाभायचाच नाही। या उलट जो माणूस जगाला शिव्याशाप देऊन जंगलात जातो, स्वतःच्या शरीराला दंड देत राहतो, देह सुकवून सुकवून स्वतःला हळूहळू मारून टाकतो, स्वतःचं हृदय म्हणजे एक शुष्क रखरखीत वाळवंट करून टाकतो, सगळ्या भावनांचा निपात करून टाकतो आणि कठोर शुष्क निरस बनून जातो, तोही वाट चुकलाय असं समजावं। ही अगदी दोन टोकं झाली, दोन्ही चुकीची आहेत। पहिली एका प्रकारची चूक तर दुसरी दुसऱ्या प्रकारची। दोघंही वाट चुकले आहेत, दोघंही जीवनाच्या खऱ्या उद्दिष्टाला मुकले आहेत। म्हणून सगळ्या वस्तूंच्या विषयी ईश्वर बोध बाळगून सर्व वस्तूंमध्ये ईश्वर आहे हे जाणून कर्म करा अशी वेदांताची शिकवण आहे। आपल्या जीवनात ईश्वर ओतप्रोत भरला आहे अशा निष्ठेनी, नव्हे ते ईश्वरच आहे अशा दृढ निष्ठेनी निरंतर कर्म करा, हेच आपलं एकमेव कर्तव्य आहे। या खेरीज आपल्याला आणखी कशाचीच वांछा नसावी, हेच आपलं एकमेव अभिप्सित असो। भगवान प्रत्येक वस्तूत विद्यमान आहे, त्याला धुंडण्याकरता आपण आणखी कुठं जायचं? आमच्या प्रत्येक कार्यात, प्रत्येक विचारात, प्रत्येक भावनेत तो आधीचाच आहे असं जाणून आपण कर्म करायला हवं। हा एकच मार्ग आहे, आणखी अन्य मार्ग नाही। अशा रीतीने कर्म केलं तर त्याची फळं आपल्याला बंधनकारक होणार नाहीत। आपल्या जीवनातील सगळ्या दुःखांचं आणि अशुभांचं मूळ आपल्या खोट्या आशा, आपल्या खोट्या वासनाच कशा असतात हे आपण पाहिलंच आहे। या मिथ्या असार वासनांमुळेच आपल्याला दुःख भोगावी लागतात, अशुभ सहावं लागतं। पण आपल्या अंतरीच्या ईश्वरबोधानं ज्यावेळी त्या दिव्य स्वरूप धारण करून पवित्र होतात, त्यावेळी मग त्या आपलं काहीही अनिष्ट करू शकत नाहीत, दुःख निर्माण करू शकत नाहीत। ज्यांना हे रहस्य उमजलं नाही, त्यांना ते उमजेपर्यंत हे जग सैतानाचा खेळच वाटत राहील। तोपर्यंत त्यांना सैतानी असुरी जगातच जीण कंठावं लागेल। स्वतःमध्ये अनंत आनंदाची केवढी थोरली खाण आहे याची लोकांना जाणीव नसते। आपल्या सभोवताल सर्वत्र केवढा अपार आनंद विराजत आहे याची त्यांना कल्पना नसते। त्यांना अजून त्याचा सुगावा लागलेला नसतो, अजून त्याचं संधान सापडलेलं नसतं। सैतानी जगत, असुरी जगत कशाला म्हणायचं? वेदांत म्हणतो अज्ञानालाच। प्रचंड नदीच्या काठी बसून आपण तहानेनी व्याकुळ होऊन प्राण सोडतो आहोत, अन्नाच्या राशींपाशी बसून आपण भुकेनी मरत आहोत, आपण आनंदघन विश्वात वसत आहोत पण आपल्याला ते गावत नाही, आपण सर्वदा त्यातच नांदत आहोत पण चुकीनं त्याला भलतंच काहीतरी समजतो आहोत। धर्म ते आपल्याला सापडून देण्याचा जिम्मा घेतो। सर्वांच्याच हृदयांना त्या आनंदमय जगाची आस लागलेली आहे, सर्व जाती त्याच्या शोधात आहेत, धर्माचं तेच एकमेव लक्ष आहे। विभिन्न धर्मात ही एकच आकांक्षा निरनिराळ्या शब्दात व्यक्त केलेली आहे। धर्माधर्मात हा जो वरवर फरक भासतो तो केवळ शब्दांच्या वेगळेपणामुळे असतो। एक जण एक विचार एका प्रकाराने व्यक्त करतो, दुसरा एक जण तोच विचार किंचित निराळ्या प्रकाराने व्यक्त करतो, पण प्रत्येक जण बहुधा अगदी एकच अर्थ निरनिराळ्या शब्दांनी व्यक्त करतो आहे।

0: अमरत्व.
1: आत्मा ही काही भौतिक शक्ती नव्हे, मानसशक्ती किंवा विचारशक्तीही नव्हे. तो मानसशक्तीचा किंवा विचारशक्तीचा निर्माता आहे. स्वतःच काही मानस किंवा विचारशक्ती नव्हे. तो देह घडवणारा आहे, स्वतःच काही देह नाही. कशावरून? उघडच आहे की देह कधी आत्मा असू शकत नाही. का नाही? कारण देह जड आहे, तो चैतन्यवान नाही. मेलेल्या माणसाचं कलेवर किंवा कसायाच्या दुकानातला मांसाचा तुकडा कधी चैतन्यवान असतो का? यावर प्रश्न विचारला जाईल, चैतन्य म्हणजे काय? त्याला उत्तर असं की चैतन्य म्हणजे प्रतिक्रिया शक्ती. आता आपण यात अंमळ खोल जाऊया. ही समोर एक सुरई आहे, ती मी पाहतो. आता मी पाहतो म्हणजे खरोखर काय घडतं? त्या सुरईपासूनचे काही प्रकाशकिरण माझ्या डोळ्यामध्ये शिरतात. त्या किरणांनी माझ्या बुबुळांमागच्या पडद्यावर एक चित्र पडतं. ते चित्र नेऊन माझ्या मेंदूला सादर करण्यात येतं. पण अजूनही सुरई पाहणं ही क्रिया झाली नाही. शरीरक्रियाशास्त्रज्ञ ज्यांना संवेदनावाहक ज्ञानतंतू म्हणतात, ते ज्ञानतंतू तो ठसा आत मेंदूपर्यंत घेऊन जात असतात. पण अजूनही पाहण्याची प्रतिक्रिया घडत नाही. मेंदूमधील मज्जा केंद्र तो ठसा मनात सादर करतं, मन प्रतिक्रिया करतं, आणि अशी ही प्रतिक्रिया होता क्षणीच ती सुरई माझ्या मनापुढे लखकन चमकते. म्हणजे ती माझ्या मनाला गम्य होते, म्हणजेच मला ती दिसते. यापेक्षाही एक अगदी आपल्या नेहमीच्या परिचयाचं उदाहरण घ्या, म्हणजे ही गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने समजेल. समजा की तुम्ही खूप एकाग्रपणे माझं भाषण ऐकत आहात आणि एक डास तुमच्या नाकाच्या शेंड्यावर बसला असून फक्त डासच देऊ शकतात अशी ती गोड सुखसंवेदना तो तुम्हाला देतो आहे. पण तुम्ही माझं बोलणं ऐकण्यात इतकं तल्लीन झालेलं आहात की तुम्हाला त्या डासोबांचं ते चावणं मुळी जाणवतच नाही. पण म्हणजे खरोखर काय बरं घडतं? तो डास तुमच्या कातडीला एके ठिकाणी चावला, तिथे कित्येक ज्ञानतंतू अर्थातच आहेत. त्या ज्ञानतंतूंनी ती विशिष्ट संवेदना मेंदूपर्यंत नेऊन पोहोचवली, मेंदूवर तिचा ठसाही पडला. पण तुमचं मन दुसरीकडे, म्हणजे माझं बोलणं ऐकण्यात गुंतलेलं असल्यामुळे त्यांनी प्रतिक्रिया केली नाही आणि म्हणून तुम्हाला त्या डासाचं चावणं जाणवलं नाही. नवा ठसा आत आला पण मनानं जर प्रतिक्रिया केली नाही तर आपल्याला त्याचा बोध व्हायचा नाही. पण मनाने प्रतिक्रिया करताच आपल्याला त्या ठशाचा बोध होतो, म्हणजेच आपण पाहतो, आपण ऐकतो, आपण अनुभवतो वगैरे. मनाची ही प्रतिक्रिया घडताच सांख्यांच्या शब्दात म्हणायचं झालं म्हणजे मेंदूपर्यंत आलेला तो ठसा उजळून ज्ञानाचं स्फुरण होतं. या एकूण प्रक्रियेमध्ये आपण बघितलं की हा ज्ञानाचा प्रकाश शरीर देऊ शकत नाही. कारण आपण पाहिलं की मनाचं त्या ठशाकडे लक्ष नसेल तर आपल्याला त्याचा बोध होऊ शकत नाही. अशा काही घटना ऐकण्यात येतात की जी भाषा एक व्यक्ती कधीच शिकली नाही ती भाषा काही विशिष्ट अवस्थेत ती व्यक्ती बोलताना आढळलेली आहे. याबाबतीत पुढे चौकशी करता असं निदर्शनाला आलं की तो माणूस आपल्या लहानपणीच ती भाषा बोलणाऱ्या लोकांच्या मध्ये राहिला होता आणि साहजिकच ते ठसे किंवा संस्कार त्याच्या मेंदूंवर राहून गेले होते. ते सगळे संस्कार तिथे साठवले गेले, काहीतरी कारण घडून पुढे मनाने त्यांच्यावर प्रतिक्रिया केली, तात्काळ ते जुने संचित संस्कार उजळून ज्ञानाचं स्फुरण झालं आणि तो मनुष्य ती भाषा बोलू शकला. पण यावरूनही परत हेच दिसून येतं की या साऱ्यासाठी नुसतं मन पुरेसं नाही. मन स्वतःच आणखी कोणाच्या तरी हातातील यंत्र किंवा साधन किंवा उपकरण आहे. या घटनेत त्या माणसाच्या बाबतीत असं घडलं की त्याच्या लहानपणी ती भाषा त्याच्या मनात सामावलेली होती पण तो मात्र हे जाणत नव्हता. पण अखेर अशी एक वेळ आली की त्याला तिची जाणीव झाली. यावरून हे सिद्ध होतं की

0: श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, KCE सोसायटीच्या मोजीजठा स्वायत्त महाविद्यालय जळगाव इथं शैक्षणिक वर्ष 2026-27 प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आणि खानदेशात पहिल्यांदाच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत एक अत्यंत नाविन्यपूर्ण असा डिग्री कोर्स, डिग्री प्रोग्राम सुरू करण्यात आलेला आहे. आज आपण या अभ्यासक्रमाविषयी किंवा या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छणाऱ्या विद्यार्थ्यांची जी प्रश्न असतात त्याबद्दल या मुलाखतीतून सविस्तर जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत KCE सोसायटीच्या शैक्षणिक संचालक डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅम. आज आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि जाणून घेऊया या आगळ्या वेगळ्या कोर्सेसबद्दल. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं स्वागत आहे या रेडिओ मनभवनच्या स्टुडिओमध्ये. मॅम, त्या आगळ्या वेगळ्या डिग्री कोर्सबद्दल आपण बोलतोय आणि क्रिमिनॉलॉजी आणि फॉरेन्सिक सायन्स हे दोन कोर्सेस मला वाटतं यात आहेत, तर याची संकल्पना कशी आणि नेमकं काय स्वरूप आहे?
1: KCE सोसायटीतर्फे मी प्रथम सर्वांचं स्वागत करते. आणि मला असं वाटतं की काहीतरी नवनवीन आणि आत्ता सध्या आपली जी व्यवस्था चालू आहे त्याला अनुरूप असे काहीतरी कोर्सेस पाहिजे, म्हणून आम्ही काही चर्चा करत होतो. त्याच्यामधनं असं लक्षात आलं की आत्ताच शासनाने एक धोरण काढलेलं आहे की प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये एक फॉरेन्सिक लॅब कंपल्सरी पाहिजे, नाहीतर प्रत्येक छोट्या छोट्या गुन्ह्याच्या तपासाकरता इथून नाशिक किंवा पुणे इतकं लांब जाऊन त्याच्याकरता आठवडा 15 दिवस असे सुद्धा त्याच्यामध्ये जात होते. मग जर प्रत्येक ठिकाणी ती लॅब तयार असेल तर त्याच्या अनुसार आपल्याला अभ्यासक्रम पण द्यावे लागतील. म्हणून मग त्या हिशोबाने आम्ही क्रिमिनॉलॉजी अँड फॉरेन्सिक सायन्स हा विषय विचारात घेतला आणि आता याच सत्रापासून त्याची आपण सुरुवात करतो आहोत. तर आयडिया असा आहे की अशा प्रकारच्या पद्धतींची गरज आहे, अशा अभ्यासक्रमाची गरज आहे आणि म्हणून त्या गरजेनुसार आपण याची संकल्पना मांडलेली आहे.
0: अरे वा, विज्ञान आणि कलाशाखा यांचा एक अनोखा संगम आहे हे दोन कोर्स वेगवेगळे असले तरी, आणि एकाच वेळी दोन्ही बाजूंचा हा अभ्यास करणं हे जरासं चॅलेंजिंगच आहे, पण तुम्ही ती सुरुवात केली ही खूपच छान गोष्ट आहे. आणि या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगाल?
1: मी प्रथमतः असं सांगेन की क्रिमिनॉलॉजी आणि फॉरेन्सिक सायन्स हे दोन वेगळे विषय यासाठी ठेवलेले आहे की फॉरेन्सिक सायन्स मध्ये त्याच्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री हे जास्त डॉमिनंट सब्जेक्ट राहतील, त्याच्यानंतर झुओलॉजी बायोलॉजी ह्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील आहे. पण जे जॉब्स विद्यार्थ्यांना मिळतील किंवा प्रायव्हेट कंपन्यांमध्ये सुद्धा ते जाऊ शकतील ते फिजिक्स बेस किंवा केमिस्ट्री बेस म्हणून जाऊ शकतील, म्हणून याला तशी पण डिमांड आहे आणि विद्यार्थ्यांनी नक्की याचा विचार करावा कारण की याची गरजही मोठी आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना जे पुढे त्यांचे करिअर प्रॉस्पेक्ट्स आहे ते चांगले मिळू शकतात. क्रिमिनॉलॉजी असं आहे की त्याला आपण ड्युअल डिग्री म्हणून घेतलेलं आहे, पण जसं BSc इन फॉरेन्सिक सायन्स म्हटलंय तसं याला BA डिप्लोमा म्हणून क्रिमिनॉलॉजी आपल्याला म्हणावं लागेल. याचं कारण असं की तसं आपल्या काही फॉर्मॅलिटीज विद्यापीठाकडनं कॉलेजकडनं ज्या व्हायच्या असतात त्या झाल्या कीच आपल्याला BA फुलफ्रेश 4 वर्षाची डिग्री कोर्स प्रमाणे करता येईल. पण क्रिमिनॉलॉजीचा स्कोप बघता आणि फॉरेन्सिकचा स्कोप बघता, फॉरेन्सिकचा स्कोप अधिक असल्यामुळे त्याला डिग्रीमध्ये आम्ही पहिले टाकलेला आहे आणि क्रिमिनॉलॉजीला आता डिप्लोमा जरी आम्ही दिला तो 6 महिने किंवा 1 वर्षाचा असू शकेल आणि त्याच्यामध्ये पोलीस सायन्स जो आहे, क्रिमिनल लॉ आहे, या गोष्टींना प्रचंड महत्व आहे. त्याचबरोबर सायकोलॉजी, थोडंफार फिलॉसॉफी आणि त्यानंतर सोशिओलॉजी आणि अँथ्रोपॉलॉजी असे 4 विषय अतिशय महत्वाचे आहे की त्याच्यावरनं विद्यार्थ्यांना जॉब पण मिळू शकतो.
0: नक्कीच संधी आहेत, पण कुठल्या कुठल्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकतात?
1: अगदी बरोबर, हा जो क्षेत्र आहे तो आता सगळा बऱ्याच खात्यांशी जोडलेला आहे. तर पहिले जसं मी सांगितल्याप्रमाणे पोलीस डिपार्टमेंट भरपूर रिक्रुटमेंट होऊ शकते, CBI CID अशा भागांमध्ये पण याची गरज असते आणि जर फॉरेन्सिक सायन्सचा व्यक्ती असेल तर या पद्धतीची ट्रेन्ड व्यक्ती त्यांना हवीच असते. म्हणजे मी एका व्यक्तीशी आता बोलत होते तर त्यांनी सांगितलं की समजा 10 अशा लोकांची डिमांड आली तर आम्हाला 3 मॅक्सिमम पुरवता येतात, म्हणजे अजून आम्हाला मॅनपॉवर पाहिजे आहे.
0: अच्छा अच्छा.
1: हा, आणि त्यानंतर इंटेलिजन्स ब्युरो असा एक सेक्शन असतो, त्याच्यातही गरज असते. सायबर क्राईम युनिट आज
0: बरोबर
1: खूप वाढत, म्हणून सायबर क्राईम मध्ये अतिशय त्याची डिमांड राहणार आहे. लीगल कन्सल्टन्सी लागतेच, कारण की एकदा काही पण घडलं गुन्हा
0: प्रस्तुपाचं
1: की त्याला लीगल ही बाजू येते. मग फॉरेन्सिक लॅबोरेटरी जसं मी आता सांगितलं त्या वाढतात आहे, तर त्याच्यामध्ये प्रत्येक लॅबमध्ये कदाचित 5-5, 10-10 रिक्रुटमेंट येणाऱ्या काळामध्ये राहू शकतील. रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहेत त्याच्याशी जोडलेले तिथे त्याचा उपयोग होऊ शकेल. आणि आता प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सीज पण भरपूर आहेत, आणि हळूहळू टीचिंग आणि अकॅडमियामध्ये पण याचा उपयोग आपल्याला दिसेलच.
0: खरं आहे,
1: मला वाटतं प्रचंड याचा उपयोग आपल्याला दिसतो. क्रिमिनॉलॉजीचं जर म्हटलं तर एनजीओ मध्ये पण याचा उपयोग आहे.
0: अरे वा.
1: कारण की तिथे समजा आपल्याला सायकोलॉजिकल ट्रीटमेंट द्यायची गरज पडली, किंवा समजा काही फिलॉसॉफिकल पण आजकाल कन्सल्टन्सी असते तर ती पण द्यायची गरज पडली तर त्याचा एक विशेष भाग म्हणून हे होऊ शकतं. आणि शेवटी समाज अँथ्रोपॉलॉजी म्हणजे ह्युमन स्ट्रक्चर हे सगळं समजून घेण्याकरता अशा विषयांची गरज आहेच.
0: बरोबर. खानदेशात पहिल्यांदाच असा कोर्स सुरू होतोय, पण मला एक प्रश्न विचार असा वाटतं की या अभ्यासक्रमाची निवड करण्यासाठी नेमकं विद्यार्थ्यांनी एमजे कॉलेजचीच निवड का करावी, म्हणजे काय वैशिष्ट्य सांगाल?
1: हा, अगदी योग्य प्रश्न आपण विचारला. एमजे कॉलेजमध्ये उत्तम लॅब्स आहेत.
0: अच्छा.
1: मुख्य म्हणजे जसं आता आपल्याला एक इन्स्ट्रुमेंटेशन लॅब जी एमजे कॉलेजमध्ये आहे त्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारचे जे ह्युमन इंटरव्हेन्शनशी रिलेटेड बाबी राहतील त्यांचं टेस्टिंग होऊ शकतं, आणि त्याचे रिपोर्ट्स पण मुलांना कसे जनरेट करायचे असं त्याचं माहिती आपल्याला देता येते.
0: बरोबर.
1: त्यानंतर आपल्याकडे केमिस्ट्री लॅब आहे, आणि केमिस्ट्री तर हा गाभाच आहे या गोष्टीचा. केमिस्ट्री आपल्याकडे उत्तम लॅब असून त्याच्यामध्ये अगदी ब्लड टेस्ट असेल, सॅम्पल कुठलेही टेस्ट असेल बॉडी रिलेटेड ते त्याच्यामध्ये करता येईल. चौथं म्हणजे आपल्याकडे झुओलॉजीची लॅब आहे. झुओलॉजीच्या लॅबमध्ये पण सगळे जे इक्विपमेंट्स आहेत आणि त्याचबरोबर फिजिक्सची लॅब आहे.
0: अरे,
1: या सगळ्या अद्ययावत आहेतच, आणि पुढे जशी जशी गरज पडेल तशी त्याच्यामध्ये वाढ करता येईल. पण आता हे सुरू करण्याकरता आपल्याकडे सगळ्या सोयी इथे उपलब्ध आहेत.
0: म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज मिळवण्यासाठी अतिशय योग्य अॅटमॉस्फिअर या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांना देता येऊ शकतं. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी नेमकी कशी व्यवस्था करण्यात येईल?
1: हा, मी तुम्हाला हेही सांगून इच्छिते की आपल्याकडे टीचर स्टाफ पण खूप चांगला आहे हे शिकवण्याकरता, आणि जिथे जिथे गरज आहे तिथून आम्ही बाहेरचे लोकांचं पण त्यांना घेणार आहोत. आणि त्यामुळे जर टीचरही बाहेरून आले, जसं आपण स्टुडंट्स म्हणाला बाहेरून आलं, तर त्यांना राहण्याकरता इथे हॉस्टेल फॅसिलिटीज आहे. गर्ल्स हॉस्टेल तर आपलं व्यवस्थित आहेच, नवीन बॉयज हॉस्टेल पण पूर्ण तयार झालेलं आहे, आणि विद्यार्थ्यांना तिथे राहता येईल. आणि असं मला वाटतं की जवळपास सुद्धा या कॉलेजच्या इथे काही रेंटेड लोक राहतात, तर ती पण व्यवस्था, म्हणजे समजा कोणाला काही गरज पडली तर ती पण व्यवस्था आहे.
0: अरे वा. 4 वर्षांचा हा डिग्री कोर्स जर करायचा म्हटला विद्यार्थ्याने तर त्यासाठी काही शासकीय योजना किंवा काही स्कॉलरशिप त्याचं काही आहे का अशी व्यवस्था?
1: आपण ती तशी व्यवस्था करू, कारण की आपण हा जो प्रपोजल आहे तर एक कॉपी शासनाकडे आणि एक आपण विद्यापीठाकडे पाठवतो जी मॅन्डेटरी असते, आणि त्याच्यानंतर आता आपण ऑटोनॉमस असल्यामुळे ते त्यांना फक्त माहिती द्यायची आहे की आम्ही हा कोर्स सुरू केलेला आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की समजा आपण स्कॉलरशिप्स करता अप्लाय केलं तर ही परमिशन त्यांची जी असते ती मिळाल्यावर या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप पण मिळू शकेल, ट्युशन फी त्याच्यामध्ये त्यांची माफ होऊ शकते.
0: वा वा. सुरक्षितता आणि अभ्यासक्रम याबद्दल तुम्ही कसं सांगाल?
1: हा, सुरक्षितता म्हटली तर आपल्याला या अभ्यासाने असं समजतं की अनेक प्रकारच्या घटना समाजामध्ये घडतात आहे, आणि आता आपण पाहतोय की काही प्रकारचा क्राईम रेट फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, त्याच्यामध्ये सायबर
0: क्राईमचा
1: गुन्हा सर्वात मोठा समजला जातो. आपल्या खात्यातनं पैसे जातील का अशी एक भीती लोकांना असल्यामुळे, म्हणजे जशा पद्धतीने डिजिटल सिस्टम वाढायला पाहिजे त्याचं कदाचित काही ठिकाणी उलटाही परिणाम होत असेल की लोक त्याचा उपयोग नसतील करत आहे, तर ते सेफ कसं करता येईल हा एक भाग झाला. त्यानंतर रस्ते किंवा उशिरा जर परत कोणी येत असेल, स्पेशली महिला जेव्हा लेट नाईट ड्युटीज करून परत येतात तेव्हा त्यांची सुरक्षितता काय असेल, असे सगळे प्रश्न असतातच. मग तिथे हे जर माहीत असेल आपल्याला तर पोलिसांना कसं इन्फॉर्म करायचं, इन्फॉर्मेशन कशी करायची,
0: म्हणजे सायबर क्राईम युनिट प्रशिक्षण विद्यार्थ्यांना या ठिकाणी नक्कीच मिळेल,
1: दिल्या जाणार आहे, ते त्यांचा कोर्स कंटेंटच आहे.
0: बरोबर, खूप छान खूप छान. म्हणजे भविष्यातील आपल्या योजना, आपलं भविष्य जर आपल्याला सुरक्षित करायचं असेल आणि चांगला जॉब करिअर अपॉर्च्युनिटी हव्या असतील तर नक्कीच विद्यार्थ्यांनी या कोर्ससाठी नक्कीच अप्लाय केलं पाहिजे. तर विशेषतः या कोर्स आपला 4 वर्षांचा असणार आहे, फॉरेन्सिक सायन्स, आणि हा डिप्लोमा असणार आहे क्रिमिनॉलॉजीचा,
1: तो 1 वर्षाचा आहे.
0: त्या फी संदर्भात काय सांगाल मॅडम?
1: तर जी फॉरेन्सिक सायन्सची फी आहे ती 24,500 आहे एका वर्षाची. त्याच्यामध्ये ब्रेक दिलेला आहे, म्हणजे 12,000 आता भरायची आहे आणि नंतर काही गॅप नंतर ते उर्वरित पैसे भरू शकतात.
0: बरोबर,
1: वर्षाची आहे. क्रिमिनॉलॉजीची 8,500 आहे एका वर्षाच्या डिप्लोमाची, आणि त्याला पण 4,000 आणि बाकी उर्वरित अशा ब्रेक आहे.
0: बरोबर बरोबर. ऍडमिशन जर घ्यायची असेल एखाद्या विद्यार्थ्याला तर नेमकी प्रोसेस कशी असणार आहे?
1: हा, तर त्यांनी 12वी समजा म्हणजे फॉरेन्सिक सायन्स मध्ये घेतायचं असेल तर 12वी सायन्स हे त्याला कंपल्सरी आहे. 12वी सायन्स मध्ये त्यांनी हेच असायला पाहिजे, तेच असायला पाहिजे असं नाही. 12वी सायन्स कुठलंही असेल तरी त्याला चालू शकेल, कारण की परत बेस फिजिक्स आणि केमिस्ट्री असल्यामुळे तो 12वी मध्ये त्याचं ते पूर्ण होतच, त्याच्यामुळे ते त्याला अपेक्षित आहे. आणि जर क्रिमिनॉलॉजीमध्ये घ्यायचं असेल तर त्याची एक मला तर वाटते खूपच चांगली एक डिग्री या दृष्टिकोनात नाही की एनी स्ट्रीम, म्हणजे तो सायन्सचा असेल, कॉमर्सचा असेल, आर्ट्सचा असेल, आणखीनही कुठल्या इंटरडिसिप्लिनरीचा असेल, तर तो इथे येऊ शकतो आणि त्याच्यामध्ये तो ऍडमिशन घेऊ शकतो.
0: वा, खरंच खूप सहज सुलभ आहे प्रोसेस पण सगळी, आणि ज्याला आवड असेल या क्षेत्रात येण्याची त्यांनी नक्कीच संपर्क साधावा. यासाठी संपर्क कुणाला साधायचा?
1: हा, एक अजून त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगेन की याच्यामध्ये सध्या तरी पर्सेंटेजची अट नाही आहे. हा, म्हणजे समजा एखादा 45% पासून 90% कुठलाही व्यक्ती असेल पण त्याला या फील्डमध्ये इंटरेस्ट असेल तर तो येऊ शकतो. संपर्क साधण्याकरता मी 2 आपल्याला नंबर इथे सांगेन आहे. त्याच्यामध्ये एक नंबर स्वतः माझा आहे, 9423685881, आणि जो शुभम पाटील म्हणून ज्यांचा नंबर आहे तो आहे 9325658605.
0: तर नक्कीच विद्यार्थी मित्र हो, तुम्ही सुद्धा या नंबरवर संपर्क साधा आणि या कोर्सेस विषयी अधिक माहिती जाणून घ्या. खूप खूप धन्यवाद मॅडम. या मुलाखतीतून हे स्पष्ट झालं की विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा आणि जागतिक संधीसाठी उत्तम प्रकारे तयार करणार आहे. देशसेवेची आणि गुन्हे तपासाची आवड असणाऱ्या तरुणांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. आणि अतिशय महत्वाची माहिती की जर तुम्हाला या अभ्यासक्रमाविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच माहिती घ्या आणि नक्की दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. मी पुन्हा एकदा नंबर सांगते, डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅम यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर नंबर नोट करून घ्या विद्यार्थी मित्र हो, 9423685881 किंवा शुभम पाटील 9325658605 या नंबरवर नक्की संपर्क साधा आणि अधिक माहिती जाणून घ्या. तेव्हा आजच्या मुलाखतीत इतकंच, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार,
1: धन्यवाद.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, जनावरांपासून आपल्याला दुग्ध उत्पादन घ्यायचं असो किंवा मासाचं उत्पादन घ्यायचं असो किंवा आदर्शरित्या दुग्ध व्यवसाय करायचा असो, कुक्कुटपालन करायचं असो, शेळी पालन करायचं असो, आपल्याला आहाराच्या बाबतीमध्ये फार दक्षता घ्यावी लागते। तर यापैकी या जनावराच्या आहारामध्ये संकरित नेपियर गवताची लागवड कशा पद्धतीने होऊ शकते त्याची पायाभूत मूलभूत संकल्पना आपण आज जाणून घेणार आहोत। संकरित नेपियर या चारा पिकाचं यशवंत आणि फुले जयवंत हे सुधारित वाहन आहे। म्हणजे पहिली महत्त्वाची जात यशवंत आणि दुसरी आहे ती फुले जयवंत। तर या पिकाच्या लागवडीला जे आहे उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी लागते। शक्यतो निचरा न होणारी दलदलीची जमीन या पिकासाठी आपण टाळली पाहिजे। संकरित नेपियर गवत हे बहुवार्षिक व भरपूर उत्पन्न देणार असल्यामुळं शेत आपण तनवरीत ठेवायला पाहिजे आणि लागवडीपूर्वी उभ्या आडव्या नांगरट करून दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन चांगल्या पद्धतीने आपण तयार करून घ्यायला पाहिजे। शेवटच्या कुळणीच्या वेळी साधारणतः 7 ते 8 टन चांगलं कुजलेलं शेणखत त्याच्यामध्ये मिसळायला पाहिजे। खरीप हंगामात जून ते ऑगस्ट आणि उन्हाळ्यात फेब्रुवारी ते मार्च या महिन्यात या संकरित नेपियर गवताची लागवड करण्याची आपली शिफारस आहे। या गवताची लागवड थोंबे किंवा थोंब ज्याला म्हणतो, मुळासकट येणारे थोंब, या पद्धतीने केली पाहिजे। 3 महिने वाढू दिलेल्या गवताच्या खोडाच्या जमिनीकडील 2/3 भागातील 2 ते 3 जुळे असणाऱ्या कांड्या काढून त्या जर लावल्या तर त्या चांगल्या फुटतात। थोंबे किंवा कांड्या 90 सेंटीमीटर अंतरावरील सऱ्याच्या बगलेत लावाव्यात। सरासरी 2 थोंबातील अंतर 90 बाय 7 सेंटीमीटर ठेवून लागवड जर केली तर आंतरमशागत करणं सुलभ जातं। या संकरित नेपियर गवतासाठी माती परीक्षणाच्या आधारावरच खताची व्यवस्थापन करायला पाहिजे। पण सर्वसाधारणपणे 100 किलो नत्र, 50 किलो स्फूर्द आणि 50 किलो पालाश अशी याची शिफारस आहे। त्यानंतर पीकवाडीचा जोम कायम राखण्यासाठी दर 4 कापण्यानंतर 25 किलो नत्र आपण द्यायला पाहिजे। हे बहुवार्षिक बागायती चारा पीक असल्यामुळं तणाचा उपद्रव होणार नाही याची आपण अतिशय दक्षता घ्यायला पाहिजे। गवताच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात 1 किंवा 2 खुरपण्यात देणं आवश्यक आहे आणि त्यानुसार गरजेनुसार खुरपणी अथवा खांदणी जी आहे ती आपण आवश्यकतेनुसार करायला पाहिजे। या गवताची कापणी लागवडीपासून 9 ते 10 आठवड्यांनी करावी। कापणी जमिनीपासून साधारणतः 15 ते 20 सेंटीमीटर उंचीवर करावी, त्यामुळे फुटवे फुटण्यात चांगली मदत होते। नंतरच्या कापण्या ज्या आहेत त्या पीकवाडीनुसार 6 ते 8 आठवड्यांनी कराव्यात। प्रतिवर्षी 8 ते 9 कापण्याद्वारा 2500 ते 3000 क्विंटल चारा आपल्याला 1 हेक्टरपासून मिळू शकतो। अर्थात या संकरित नेपियर गवताची लागवड करण्यापूर्वी जे या शाखेतील तज्ज्ञ आहेत किंवा कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पशुविज्ञान शाखेचे जे कार्यक्रम सहायक आहेत त्यांच्याशी संपर्क करा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संकरित नेपियरची जी लागवड करा म्हणजे आपल्याला फायदा होऊ शकेल। नमस्कार।
1: कृषी संदेश।

कार्यक्रमात आम्ही आपल्या सर्वांचं स्वागत करत आहोत.

श्रोते हो, कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी सर्व श्रोत्यांना एक निवेदन, एक आवाहन। श्रोते हो, आजचा कार्यक्रम ऐकल्यानंतर तुम्हाला पुढच्या कार्यक्रमासाठी आम्हाला छान गमतीदार, मजेदार, लज्जतदार विनोदी चुटकुले, विनोदी किस्से तुम्ही आम्हाला पाठवा, जेणेकरून पुढच्या कार्यक्रमात तुमच्या पत्रांवर आधारित हा विनोदी कार्यक्रम आम्ही तयार करू। फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे, एका पोस्ट कार्डवर तुमचा विनोद आपल्या नावासहित पत्त्यासहित आम्हाला जरूर जरूर पाठवा। पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता, कार्यक्रम हास्य तरंग, स्वरनंत FM रेडिओ केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, करडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम। मित्रांनो, पाठवाल ना पत्र? काय म्हणता, पत्ता पुन्हा एकदा सांगायचा? तर ठीक आहे, पत्ता परत सांगू पण कार्यक्रमाच्या शेवटी। आता मग तुम्ही ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहात ते कार्यक्रम लगेच सुरू करूया आपण। हा कार्यक्रम तुमच्यासाठी कोण घेऊन येत आहेत माहित आहे का तुम्हाला? तर आमचे हास्य सम्राट अमोल देशमुख।

0: काय झालं
1: मले झोपच नाही राहती. राती दीड वाजेलो मच्छर मारत बसलो रातभर तोंडावर ससरीचे. तुमच्या घरी नाही का?
0: माझ्या घरी काय सुद्धा काय काय मच्छर आले का भाऊजी? साऱ्यांपेक्षा माझ्या घरी यंदा जास्त मच्छर आहेत बापा.
1: काहून?
0: मेंबर ज्यादा आहेत ना, 18 जणांचा खटला आहे आमचा, त्याले ज्यादा खुराक भेटते म्हणून.
1: या मच्छराच काय करावं ते समजत नाही वहिनी मले.
0: भाऊजी म्या काय केलं रात्री माहित आहे का? हा, ते गुड नाईट लावला. मच्छर काय लेच आटपत नाही. मच्छर त्या गुड नाईट वर जाऊन बसला आणि मले पाहून हसायले लागला.
1: मच्छर अगरबत्ती लावा.
0: ती लावून पाहिली, मच्छर इतकी आसट हाय की अगरबत्तीच्या धुकटात कुस्त्या खेळतात तरी मरत नाही.
1: पंख्याचा स्पीड फुल करून दे जा.
0: पंख्याले तर काहीच भेत नाही बापा, फिर त्या पंख्यावर जाऊन डावडाव करतात. आपण कसं जत्रीत आगच पायण्यात बसतो तसे ते पंख्यावर जाऊन बसतात.
1: म्हणजे लईच धड झाले म्हणायचे मच्छर?
0: कुत्र्यापेक्षा धड झाले भाऊजी. माणूस जेवाले बसला की ताटापाशी येऊन बसतात. भाकरीवर बसतात, दुधाच्या साईवर बसतात. जुन्या काळातले मच्छर पाया पटला की पळत होते, पण आताचे मच्छर माकोड्यासारख्या पायावर चढतात.
1: माझ्या घरचे मच्छर इतके जिदेल आहेत की वहिनी सांगू तुम्हाले. आपण दुकानावर गेलो की आपल्या मांग येतात, आणि आपण घरी आलो की ते येतात.
0: फवारा मारला नाही का तुमच्या मोहल्ल्यात?
1: मारला होता, पण मच्छर इतके आसाट आहेत कि जसा फवाऱ्याचा पंपाचा आवाज आला तसे ते लपून राहतात, आणि फवारा गेला अधिक बाहेर निघतात.
0: सरकार म्हणते मच्छरासाठी गप्पी मासे पाळा, गप्पी मासे पाळा. आता हाय होय,
1: त्यानं काय होते?
0: मासे मच्छराचे अंडे खातात, वाढ होत नाही असं म्हणते.
1: आवो, आमच्या शेजाऱ्यानं तेही करून पाहिलं.
0: मंगो भाऊजी,
1: मच्छर इतके छेत्री आहेत ससरीचे कि ज्या हौदात गप्पी मासे टाकले ना आणि त्या हौदात अंडेच देत नाहीत.
0: मग
1: शेवटी तर मच्छर त्या मासुयालेच डसाले लागले ना. मासुयालेच मलेरिया होऊन राहिला साला.
0: म्हणजे असंच म्हणावं लागेल की मासुयालाच मलेरिया होऊन मासुयाच खल्लास व्हायला लागले नाही का? भाऊजी आपण म्हणतो की मच्छर फक्त रातीच असतील, पण दिवसाही मच्छर असतात लेकाची इकडं तिकडं सगळे.
1: अरे बाबा वहिनी काय इच्छारूच नका. दिवसा घंटाभर आराम करू देत नाही ससरीचे. दिवसभर लोडशेडिंग राहते, काही केल्या माणसाची झोपच होत नाही ना.
0: मच्छरदाणी टांगत जा भाऊजी, मच्छरदाणी टांगत जा.
1: आओ वहिनी, मच्छरदाणी किती टांगाव? निंबाले दोऱ्या बांधू काय? 12 जणांचं खटलं आहे, पुन्हा कोणाले मच्छरदाणी द्या? मच्छरदाणी बांधली तरी ते आपल्या अगोदर जाऊन झोप काढतात. दिवसा त्याची झोप होते आणि राती भोवताल करतात ना. माणूस पाणी प्याले उठला की पटकन अंदर घुसतात. ते जसं वाटच फायतात की हा खदी पाणी प्याले उठते आणि यक्षप अंदर घुसते की कोणाच्या बापाले बाहेर निघत नाही ना. ते
0: अंगाले लायची कोणती तरी टूब मिळते ना भाऊजी, ते नाही का?
1: वहिनी म्या ते सारे करून पाहिलं. ट्यूब लावली, गरम हळद लावली, गोमतीर लावलं, आणि पण मच्छर डसल्याशिवाय राहत नाहीत ससरीचे. एक जण म्हणे दाराशी बोर्ड लावा.
0: बोर्ड कशाचा बोर्ड?
1: या घरात मच्छरांना बंदी आहे.
0: मच्छराले वाचता येते काय भाऊजी? लोक उपटत सल्ला देतात बापा.
1: मच्छर मले रात भर डसतात आणि आमच्या हिला म्हणते की तिले एकही मच्छर डसत नाही.
0: कोण? मच्छर काय त्याच्या ओळखीचे आहेत का?
1: अरे ते इतकी सण झोपते की मच्छर डसले तरी तिला ठाऊकच होत नाही ना. फारच झोपिले डाक आहे तुमची बहीण. डोळे लावल्या बरोबर घोरते लेकाची.
0: मग बरोबर आहे, ताईच्या घोरण्याच्या आवाजाने मच्छर पळत असतील.
1: पण हे गंभीर समस्या झाली ना वहिनी.
0: बरोबर आहे,
1: माणूस थकला या मच्छर राहिले. आता शास्त्रज्ञ याच्यावर इलाज काढायला पाहिजे ना. यांनी इलाज
0: भाऊजी शास्त्रज्ञ म्हणतात ना तुम्ही.

0: म्हणतात म्हण की मच्छराची जात खतमच होणार नाही.
1: मग काय फायदा म्हणाले को, तिकडे चंद्रावर यान पाठवता आणि इकडे मच्छर मारता येत नाही तुम्हाला.
0: याच्यावर सरकारनं काहीतरी केलं पाहिजे भाऊजी.
1: आता सरकार काय करीन, सरकारले काय काय करायला होता, सगळं काय सरकारने करायचं आहे का? आपण आपलं घर स्वच्छ ठेवा, आपला परिसर स्वच्छ ठेवा, नाल्या व्यवस्थित काढाव. काय सगळी काय सरकारनं खोती घेतली काय? हो
0: बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर, एकदम बरोबर.
2: डुम डुम डुम डुम.

0: शंकु भाई काय गाता हो मस्त सॉली सॉली सॉली।
1: अरे हा तर माझा स्वप्न सोहळा, तिकडे चार वर्षांनी भरतो कुंभ मेळा, बुच्या घरी साधू संतांचा मेळा।

0: तड़ीपूर ची आइडिया मस्त
1: तड़ीपूर तड़ीपूर किती लोभस कल्पना किती गोंडस मानस प्रत्येकाच्या मनातला
0: उबू भाई तुमच्या मनासारखा तडीपूर झाला का अजून काय राहिलाय
2: काय राहिलाय

0: सामर्थ्य घेऊन निशी खडू प्रमाद, माय भूमीला फुल्या करू बर्बाद।
1: दडीपूरची ताकद बघायची आहे काय?
2: Hey! Hey!

0: बराबर बोलला तुम्ही बुबू भाई काल पाहिलं ना काय सॉलिड बनवलंय तुम्ही तडीपूर
1: कुठे जा आमचे स्टुडंट भेटणार काही जण तर पुण्या मुंबईत कॉर्पोरेटर झालेत खड्डे बघितलेत आपली शिकवण आमची पोरा कुठं बी ओळखता येत्यात रिक्षा टॅक्सीत बसला मीटर फास्ट तडीपूर युनिव्हर्सिटी भिंतीवर कुत्र्या का तोंडवा झाला तडीपूर युनिव्हर्सिटी पॉकेट मार चेन चोर तडीपूर युनिव्हर्सिटी वाळवी सारखी पोखरून टाकली मुंबई आपण तुमची ताकद ओळखून आम्ही थुक्लिअर बॉम्ब तयार केलाय थुक्लिअर
2: काही नाणूंच वेड काही न रेणूंच बुबूला वेड थुंकीच थुंक लावणार
3: स्पर्धा एकच सर्वत्र कुणा

0: हे बोला वडील, काय पाहिजे?
1: काहार गरम?
0: समोसे, भज्जे, आलू बोंडे?
1: आलू बोंडान गरम?
0: बसा बसा बसा।
1: अरे तू ह्या डोसक्यावर बसू का? हा बाकडा पुसा गुजर, कसे गयाटे हवे? करकट करून ठेवता जिकडे तिकडे, मालक कुठे गेला तो?
0: मालक घासलेट आणाले गेला।
1: टेबल पुसा गुजर, काय कटल्या? काय नाव आहे तू?
0: सूर्या।
1: अंग धुत नसू का रे बाई?
0: थंडी आहे, जीवावर येते ना पाटील।
1: तू ह्या अंगातलं बनेन किती दिवसापासून धुतलं नाही बे?
0: नवीन घेतलं, तयापासून धुतलंच नाही पाटील।
1: काऊन रे?
0: टाइमच भेटत नाही।
1: अरे कपडे धुत जा, चांगला पॉश राहत जाय। हॉटेलातले सारेच पोटे काही कटले दिसून राहिले, कसे वंगैले पोटे पाहून गिराईक येईन काय बे तुमच्या हॉटेलात?
0: हा म्हणया, एक आलू मंडळ रस्सा मारके।
1: या माशा हाना गुजर, तू या हॉटेलात माल कमी आणि माशा जास्त आहेत का?
0: हा माशा हाणल्या तरी फिरून येतात ना साहेब।
1: मग वरवर साफसूफ करत जा रोज, कस घयाटे आबे?
0: हा घ्या ना तुमचा आलू बोंडा।
1: हा तर थंडा दिसून राहिला।
0: या टाइमाले थंडच असते।
1: मग तू असा म्हणत होतास बे गरम आहे म्हणून?
0: तसच म्हणा लागतीय ना, खाऊन तर पा।
1: काय रे भोपई सुत्या, आलू बोंडा कसा दिला बे? याच्यापेक्षा कालचा चांगला होता।
0: कालचाच आहे ना, आज काय आजचे काढायचेच राहिले।
1: खिराई काले बासे आलू बोंडे सरदा काय बे पिलांच्या? अजब काम दिसत तू।
0: ताजे आलू बोंडे निघाले, घंटाभर टाइम आहे, थांबता का?
1: मले टाइम नाही।
0: मग खा घ्या गाऊन।
1: अबे हो
0: काय झालं ना?
1: अबे केस अटकलो ना तोंडात।
0: हा केस कुठून आला बाप्पा?
1: या आलू बंड्यात होत, नळ्यात अटकल। हे हॉटेल हाय की सलूनच दुकान आहे?
0: माया डोसक्याच केस नाही ते।
1: मग तुया मावशीच आहे का बे?
0: दुसरा आलू बंडा घ्या।
1: हे केस गळ्यात अटकल, ह्याच काय करू?
0: पाणी पे, पाणी
1: आण, पाणी लवकर
0: हे घ्या।
1: अबे हे पाणी होय की काय होय, याच्या पेक्षा नदीच्या पुराच पाणी चांगलं राहते का?
0: असच पाणी भेटते इकडं,
1: चाल फेक तिकड। कुठून अक्कल सुचली आणि या हॉटेलात आलो? एवढे भयाड बेले आजच पाहिले।
0: पण आलू बोंड्यात माणसाचा केस कुठून आला?
1: अबे कटणीच्या माणसाच नाही, बाईच हाय, हित भर लांब हाय।
0: पण बाईच केस आलू बोंड्यात कस गेलं?
1: तू ही आकळ सासू आलती काय आलू बोंडे कराले?
0: नाही बुवा, या मान्यानं काढले आलू बोंड।
1: अरे याच त्याच्यावर लोटू नका, तू ह्या कानाखाली आवाज काढू काय? एका थापडीत खाली पडशील,
0: चुकभूल होते माणसाकडून।
1: चाल फेक तिकडे आलू बोंडा, पोटात केस गेला।
0: चहा घेऊन जा पाटील।
1: ससरीच्या तुले पाहून चहा घ्या वाटत नाही?
0: चहा चांगला असते आमच्या हॉटेलात।
1: काय चहा चांगला ते पाय, मांजरानं दुधात तोंड घातलं, आता त्याच दुधाच्या या गिराईकाले दे जा। वारे वा बसत रे हो, डबल तुया हॉटेलात काय पाय ठेवणार नाही, चाललो मी।
0: हो पाटील तंबाना,
1: आता काय राहिलं?
0: पैसे पैसे पैसे।
1: आयचे पैसे बे?
0: आलू बोंड्याचे
1: होदळीत देईन ले का? एक तर आलू बोंड्यात केस टाकला आणि वरून पैसे मागता, काही लाज आहे का नाही तुम्हाला?
0: पाटील मागून करकट लागलं तुमच्या पायजाम्याले।
1: या हॉटेलचं नाव बदलून बस्तर हॉटेल ठेवा, नाहीतर माचीसची काडी लावून हॉटेल पेटवून द्या. काय दात काढता लेको बस्तरे हो.

तर श्रोते हो, कसा वाटला आजचा आपला हा कार्यक्रम? आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी कलावंत अमोल देशमुख आणि सविता भरत जाधव. मित्रांनो, आपल्याला आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही तुम्हाला पत्र पाठवण्यासाठी पत्ता सांगणार आहोत. तर पत्ता याप्रमाणे, पेन आणि वही सोबत ठेवा पत्ता लिहून घ्यायला. पत्ता असा आहे, कार्यक्रम हास्य तरंग, स्वरानंद एफ एम रेडिओ केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, करडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. तर मित्रांनो, आता जाता जाता आणखीन एक सुंदर असं गीत आपण ऐकूयात.

0: तर मित्रांनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल आणि आमच्या आजच्या कार्यक्रमामधले छोटे छोटे गाणेसुद्धा, याबद्दल आपले अभिप्राय आम्हाला अवश्य पाठवा. पत्ता तुम्हाला सांगितलेला आहे, आज याच ठिकाणी थांबूयात, परत भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत सर्व श्रोत्यांना ए आर परवेजचा प्यार भरा नमस्कार.
1: अरे भाई, नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हास्य तरंग सुनिए.
2: अच्छा तुम्हाला एकच सांगतो, स्वर अनंत केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग.
3: मी काय म्हणतो, हास्य तरंग स्वर अनंत केंद्रावर हास्य तरंग.

0: श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284449433 या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर.
1: चिंतन भाग 16. मागील 15 भागातील उर्वरित चिंतन सर्वप्रथम आपण या ठिकाणी पाहूया. या युगात मानवतेच्या प्रचाराची नितांत आवश्यकता आहे, म्हणून वंदने महाराज लिहितात, पुन्हा पुन्हा बोललो प्रचारक करावयासी लागलो, प्रचार का करवीच दास झालो सर्व लोकांचा. तुझी प्रचारक साधू म्हणून फिरती, गावगावी लोक जागवती, अलक म्हणून पहारा देती, घरोघरी अरुणोदय. सारांश, सत्ता नामे ही राज्य करी, प्रचारची सर्व जीवनावी, सत्ता देहासची बंधनकारी, अंध भिकारी कायदा. प्रचार मनावरी संस्कार करी, तो संस्कार अंतरी बाहेरी, राज्य करुणी मानवा सुधारी, गाव करी तीर्थची तो. हे सत्तेने कधीच नव्हे, उलट चुकाराशी लाभ पावे, गरीब सज्जन उगीच मरावे ऐसेही होते. सत्तेने जे कायदे केले त्यांचे फायदे मुजोरांनी घेतले, आणि दुबडे भोडे मागेच राहिले ऐसे झाले आजवरी. म्हणून कायदाची नव्हे सर्व काही, प्रचारा ऐसे श्रेष्ठ नाही, सर्वाशी मानवतेचे पाठ देई तो नियमन करी न करिता. राजे किती आले गेले त्यांचे कायदे नष्ट झाले, सत्तेचे दरबार उजाडले परी राज्य चाले संतांचे. संतांचा तो प्रचार अमर अजूनही लोक मनावर, राज्य चालवोनी निरंतर लाखो जीवा उद्धरितो. न लगे सत्तेचा बडगा, नको भय भीती ही सन्मार्गा, आपापले कर्तव्य जगा, प्रचार सूर्यची दाख. जेव्हा जाणीव देणे अपूर्ण पडे, तेव्हाची दंड भेदाचा अवलंब घडे, ऐसेची वाढत गेले पोवाडे विकृतीचे. परी दंड अन्याय जरी नाशते, तरी लोक जरी सुधारले असते, तरी तुरुंग हे न वाढते, गुन्हे न होते अधिका अधिक. हेची जाणूनी सज्जन म्हणती, जागवा हृदयातील अंतर्ज्योती, तरीच सुधारेल मानव वृत्ती, जग होईल आदर्श. जे जे म्हणती सत्ते वाचून, गाव होईना आदर्श वाण, त्यांचे हे म्हणणे नाही परिपूर्ण, ठेवावी गुण बांधोनी, त्याशी पाहिजे सत्प्रचारक, प्रेमळ सरळ नम्र भाविक. सत्ते वाचूनही करी हाक, पूर्ण लोकांची सेवा प्रेमे. अहो जनशक्ती केवढी महान, ती जो आणील संघटोन, तो स्वर्गावरीही लावील निशाण आपल्या कार्ये. हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर, त्याशी कारण एकची प्रचार प्रभावशा. प्रचाराचे महत्व सांगताना, स्वार्थापोटी देश धर्म संस्कृतीला घातक विषारी प्रचार नेस्तनाभूत करण्यासाठी प्रचार कलेच्या प्रक्रिया व आदर्श प्रचारक कोण, त्याची लक्षणं काय आहेत, ते वंदनीय महाराज ग्रामगीतेत लिहितात. जगी आजवर जे कार्य घडले ते प्रचारकांच्याची करवी झाले, प्रचारक नाही म्हणून अडले कार्य आपुले. ग्राम सुधारावयाचा मूलमंत्र, उत्तम पाहिजे प्रचार तंत्र, प्रचारका वाचून सर्वत्र नडते आहे. प्रचारकाची पाठ वडे, तिकडे तिकडे सूर्य मावडे, उदासीनतेचे अंधार जाळे पसरोनी राही. प्रचार जेथे धावला दिसे, तेथील गाव स्वर्गची भाषे, जनलोक न्यायास साजेशे वागती तेथे. प्रचारक प्रेतात प्राणानी, दुबळ्याशी करी कार्याभिमानी, बिघडवी आणि सुधारवी दोन्ही प्रचारक. प्रचार ही कला आहे, प्रचार अंतकरण ही राहे, पोट भरा वयाचा उपाय प्रचार तंत्र. प्रचार खोट्यास खपवी बाजारी, प्रचार गोट्यास देव करी, प्रचार युद्धाची वाजवी भेरी, रुष्टी ही करी अमृताची. काही कांचा स्वभावची असे, अपप्रचार करुणी भरावे खिसे, जना नागविता आनंद दिसे काही कांना. परी तो प्रचारक दुराचारी, आपण मरुनी इतरा मारी, यानेच बिघडली गावाची थोरी, अशांती संसारी माजली. त्याच्या विषारी प्रचाराहून झाला पाहिजे प्रबल पूर्ण, सत्य प्रचार आपुला महान, तरीच परिवर्तन सहज घडे. जो वरी अंतकरण नाही गुतले, तो वरी प्रचार वरवर चाले, यासाठी पाहिजे जीवनची रंगले प्रचारकाचे. रहो आदर्श कराया ग्राम, उत्तम प्रचारक पाहिजे प्रथम, तरी चाले उत्तम काम गावाचे आपुल्या. राणी माशी जाऊनी बैसली, तेथे मधमाशांची रीग लागली. पाहता पाहता सृष्टी सदली होईल ऐसे. श्रुती यांनी विचारला प्रश्न, प्रचार करील गाव स्वयंपूर्ण, तया प्रचारकाचे लक्षण कसे आहे, प्रचारकाचे वर्तन कैसे, राहणी स्वभाव भाषण कैसे, ध्येय धोरण साधन कैसे गावासाठी, याची उत्तरे श्रवणी ऐका. जे जे गुण व्हावेत प्रचारका ते अंगी बाणता सुधारील लोका कोणीही सहज. गावाचे भवितव्य कराया उज्ज्वल, पाहिजे प्रचार शक्ती प्रबल, प्रचारका अंगीच पाहिजे शील सत्य चारित्र्य नम्रता. प्रचारकाची मुख्य लक्षणे सत्य वाचून कार्य करणे, आत्मशुद्धीने गाव सुधारणे, गौसे तया त्यासी सत्तेची नाही चाड, नसे धनाचा मोह द्वाड, आत्मप्रेमाचा झरा अखंड वडवी मना. प्रचारक स्वभावाचा सरळ, वाईट मनोवृत्तीचा काळ, अंतकरण पाण्याहुनी निर्मळ अहिंसक, बोलण्यात राही निर्भय, कष्ट करण्यातही पुढेच पाय, वागणूक तरी आदर्श राहे प्रचारकाची. प्रचारकाची दिनचर्या वेळ जराही न घालवी वाया, जे जे शोभे सेवेच्या कार्या ते करी सर्वचे, नेत्री तयाच्या सात्विक तेज, बोलण्यात भरले असे ओज, राहणीत वैराग्य त्याग सहज. प्रचारकाच्या पिकलिया फळाचे देठ तुटले, तैसे प्रचारकाचे मन झाले, आसक्ती विषय सर्व गेले इंद्रियांचे, इंद्रियासी नुरली उर्मी, सर्व उन्मुख सेवा कर्मी, पावसाळा हिवाळा गर्मी सारखीच तया, परी उदास नसे प्रचारकाची मती, नेहमी दिसेल हसरी मूर्ती, सदा कार्य करावयाची स्फूर्ती फुस्फुरली दिसे, कधी न करी चिडचिड, कोसडोका आपत्तीचा पहाड, श्रम करुणी जीवा पाड, लोक लावी सन्मार्गी. प्रचारकाशी उरले नाही घर, सर्वची घरे त्याचे माहेर, सर्व जन हेची त्याचे गोत्र, विश्वा माझी. शेवटी या भागाचे चिंतन करताना वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज भगवान गौतम बुद्धांचे शब्दात समाप्त करतात, हा त्यांचे सर्वधर्म समभावाचा मोठेपणा आहे. ते ग्रामगीतेत लिहितात, भिक्षुंनो धर्म वाद विवादात नाही, तो प्रत्यक्ष वागणुकीत आहे. आधी स्वतः त्याचे आचरण करा, नि मग गावोगावी दारोदारी फिरून लोकात त्याचा प्रचार करा. सगळीकडे सुख शांतीचे एक लाट पसरून जाऊ द्या. म्हणून बोललो गावाचे अधिष्ठान, प्रथम पाहिजे प्रचारक महान, जी जी असेल ती उनीव भरून काढावया गावाची. सारांश, प्रचारक ज्या गावी तेथे दुसरी पंढरीच जाणावी, जना मना पाशाना नाचवी आनंदाने, ऐसे प्रचारक निवडा गावी, मग गाव नांदेल वैभवी, सेवा मंडळे स्थापनी द्यावी सेवेसाठी. ऐसे गाव ज्यांनी केले तेची कीर्तिवंत होती भले, म्हणून पाहिजे आरंभिले प्रचार कार्य, त्यासाठी पुन्हा पुन्हा बोललो, प्रचारक करावयासी लागलो, प्रचार का करवी दास झालो सर्व लोकांचा. निश्चय ग्राम निर्मावया, प्रचारक हाची मुख्य पाया, ग्राम गीता ही याच कार्या, निर्माण केली तुकड्या म्हणे. तेव्हा अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या निमित्ताने वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी प्रचार तंत्र गाव देश आणि विश्वापर्यंत सुख शांती निर्माण व्हावी, समृद्ध देश व्हावे या दृष्टीने काही योजना समोर ठेवलेल्या आहेत. सामुदायिक ध्यान प्रार्थना, रामधून, ग्रामसभी, साहित्य चिंतन, व्यायामाचे आखाडे, युवक संघटन, अशा विविध योजनाद्वारा आजचं चित्र जे देशात निर्माण झालं ते निर्माणच होऊ नये, यासाठी 70 वर्षापूर्वीच ह्या प्रक्रिया जाणत्या माणसाच्या अभ्यासासाठी आणि चिंतनासाठी त्यांनी सर्वांच्या समोर ठेवले आहेत. तेव्हा हा भाग आपण या ठिकाणी.
0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.
2: श्यामची आई, परमपूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव. सात्विक प्रेमाची भूक, मनुष्य घेतो तेच देतो, मी रस्त्याने जात होतो, मधून मधून डोळ्यातून अश्रू येत होते. या 6.5 कोसाच्या रस्त्यावर वाटेत कितीतरी खेडी आहेत. एके ठिकाणी वाटेत जंगल आहे. करंजणी गावच्या जवळ वाटेत एक विहीर, त्या विहिरीजवळ मागे रस्त्याने रात्री जाणारे एक सबंध लग्नच्या लग्न अदृश्य झाले होते असं सांगतात. त्या विहिरीजवळ येताच मला भीती वाटू लागली. मी राम राम म्हणू लागे आणि पळतच सुटे. मला वाटे या जंगलातून वाघ भिकतर नाहीये ना. मी त्यावेळेस 12-13 वर्षाचा होतो, फार मोठा नव्हतो. वाटेत मला तहान लागली म्हणून विहिरीत उतरून मी पाणी प्यालो. ही घोड विहीर होती, म्हणजे घोड्यांना आत उतरवून जाता येईल अशा मोठमोठ्या पायऱ्या त्या विहिरीला बांधलेल्या होत्या, जणू बाजूने केलेला जिनाच. मी पाणी पिऊन निघालो. रात्र पडेल म्हणून झपझप पावले टाकीत चाललो. मी एकदाचा घरी आलो, दिवे लागून गेले होते. धाकटा भाऊ श्लोक म्हणत होता, आई चूल पेटवीत होती, आजी कुणाचा अंगारा मंत्रित होती. कुणाला दृष्ट लागली तर या माझ्या आजीकडे अंगारा घेण्यासाठी लोक येत असत. ती आंब्याच्या पानावर थोडी राख घेऊन येईल आणि मंत्र म्हणत आजी ती राख बोटांनी चोळीत असे. मग ही राख नेऊन ज्याच्यावर दृष्ट पडली असेल त्याच्या कपाळाला लावायची. मी अंगणात दिसतात अन्न आला अन्न आला अन्न आला अन्न आला असं धाकटे भाऊ आनंदाने जय जयकार करू लागले. मला बिलगले, मी घरात गेलो. आई म्हणाली उशिरा का निघालास, जरा लवकर निघावं की नाही, बाहेर रात्र झाली. मी म्हणालो
3: माझ्याच्याने चालवतच नव्हतं ग, जणू गळून गेल्यासारखं वाटत होतं.
2: मग कशाला बरे पायी आलास, पुढे संक्रांतीची आवयाचं ना. आई म्हणाली
3: मी तुला पाहण्यासाठी आलो ग, तू माझ्याकडे प्रेमानं पाहिलंस की मला शक्ती येते, ही शक्ती घेऊन मी परत जाईन.
2: असं म्हणून मी आईला बिलगलो आणि रडू लागलो. आईलाही रडू आलं आणि भावांनाही रडू आलं. आईनं आपल्या पदराने माझे डोळे पुसले. मी कडक पाणी घे आणि पाय धु, थांब थोडं तेल लावते, मग वर कडक पाणी घे. आई असं म्हणून पायांना तेल चोळू लागलं आणि मी तिच्याकडे पाहत होतो. मला त्यावेळेस किती आनंद होत होता. त्यावेळच्या स्थितीस आनंद हा शब्दही मी लावू इच्छित नाही, हा शब्दही कमी पडतो. ती स्थिती अनिर्वचनीय होती, पवित्र होती. मी पाय वगैरे धुतले आणि चुलीपाशी आईजवळ बसलो होतो.
3: अण्णा गोष्ट सांग ना, नाहीतरी एक नवीन श्लोक शिकव,
2: असं लहान भाऊ मला म्हणत होता. इतक्यात वडील बाहेरून आले. ते कुठून तरी त्रस्त होऊन आलेले होते. मला पाहून नेहमीप्रमाणे त्यांना आनंद झाला नाही, ते काही बोलले नाही. बाहेर पाय धुवून आले आणि संध्येला बसले.
4: का रे संध्या झाली का तुझी, त्यांनी मला विचारले. त्यावेळेस
2: मी संध्या करीत असे. संध्येचा अर्थ मला समजत नसे, तरी तंत्र करीत असे आणि तोंडाने फुटफुटत असे. नाही केली,
3: करतो.
4: चुलीजवळ काय बायकासारखा बसलायस, उठ संध्या करायची,
2: ते रागानं बोलले. आई म्हणाली आताच तो आलाय, दमलाय अगदी, गळून गेल्यासारखं वाटतं म्हणाला, जरा बसलाय. श्याम जा संध्या कर. मी उठलो आणि पाटावर बसलो. भस्माचं बोट कपाळाला फासलं आणि आचमन घेऊ लागलो. माझ्या डोळ्यातील पाण्याची देवाला अर्ध सुटत होती. वडील पुन्हा म्हणाले
4: तिकडे संध्या करतोस की नाही, आणि हे केवढं डोकं वाढलंय, हजाम मिळत नाही वाटतं, नुसता कावळा झालाय. मी तिथं आलो होतो तेव्हा बजावलं की डोकं करून घे म्हणून, का केलं नाहीस? उद्या सकाळी त्या गोंध्या नाव्याला नाहीतर लख्या नाव्याला बोलावून आण आणि डोकं तासून घे. काय नाहीतर इथं राहू नकोस, निघून जा इथून.
2: मी प्रेमाचा भूकेला होऊन आलो होतो. मला शिव्या मिळाल्या, मला भाकर पाहिजे होती, दगड मिळाले. मला माझा भूका आवरेना त्याचा स्फोट झाला.
4: झाले काय रडायला, कुणी मारलंय का? आणता येतात सारी,
2: वडील म्हणाले. पण करील उद्या डोकं, तिथं पैसे द्यायला जवळ नसतील. तिथं पुन्हा 10 शाच उगी हो, आरती करा, मी पानं वाढते. मला जीवन आणि मृत्यू, अमृत आणि विष याचा अनुभव येत होता. उन्हाळा आणि पावसाळा, शरद आणि शिशिर याचा अनुभव येत होता. आरती झाली, पानं वाढली, आम्ही जीवावयास बसलो. आईनं मला दही वाढलं, मलाच वाढलं. माझ्याजवळ लहान भाऊ होता, त्याला नाही वाढलं. माझ्याकडे कुणाचं लक्ष नाही असं बघून माझ्या पानातील दही मी लहान भावाच्या भातात घातलं आणि त्याला भात घालून दिला. ते दही त्याला देताना मला धन्यता वाटत होती. त्या दिवशी अगदी हळुवार मनाचा झालो होतो. त्यावेळेस माझ्या शरीरास कुठेही बोट लावलं असतं तर चटकन पायलं असतं, जणू अश्रुमय मी बनलो असतो, आसवांची मूर्ती झालो होतो. माझ्या भावास मी मोठा झाल्यावर पैसे दिले असतील, पण त्या रात्री ते जे दही दिले त्यात जी गोडी होती, जी सहृदयता होती, ती पैशा अडक्यात नव्हती. आम्ही भावंड गोष्टी बोलत पडलो, त्यांना झोप लागली, पण मला लागली नाही. मी मुसमुसत होतो, शेवटी किंवा तरी मला झोप लागली. पहाटे उठून वडील शेतावर गेले, मी जागा होतो. आई पोतेरे घालत होती, कृष्णाचे गाणे म्हणत होती. कृष्ण

0: प्राशी प्रेम।
1: मी गाणी ऐकत होतो। माझ्या आईचे नाव यशोदा आणि माझे नाव श्याम। आई मला प्रेम पाजित होती, मला प्रेम पाना पाजित होती। मी आईला जाऊन मिठी मारली, आई तू मला कुशीत घेऊन निजव, तुझी चौघडी घाल, चल मला निजव, थोडा वेळ थोपट ना, राहू दे ना पोते रे। मी जणू त्यावेळेस कुकुले बाळ झालो होतो। आईजवळ मी निजलो, आईनं मला थोपटलं, ओव्या म्हटल्या,

0: कामाची आहे घाई, पहाटेची वेळ कामाची आहे घाई, बाळा तू झोप घे आई म्हणे.
1: मी ओवे ऐकता ऐकता आईला म्हटलं, आई मी आपला निघून जातो, मी इथं राहत नाही. मी आलो तर भाऊ किती राग भरले, ते घरी येण्याच्या आधीच मला जाऊ दे.
2: आई म्हणाली, असं नको हो श्याम करू, हे चांगलं का? अरे ते बोलले तरी त्यांच्या मनात का असतं? बाहेर कुणी अपमान केला असेल त्यांचा, रागावलेले असतील म्हणून बोलले. आजकाल आपली स्थिती वाईट झाली आहे, तुला कळत नाही का? त्यांचं मन निराश असतं, त्यांचं बोलणं तू मनावर घेऊ नकोस. त्यांनी आजपर्यंत तुम्हाला वाढवलं तर दोन शब्द बोलण्याचेही त्यांना अधिकार नाहीत का? इतकी वर्ष तुमच्यासाठी त्यांनी अपमान सोसले, खस्ता खाल्ल्या, तुम्हाला लहानाचं मोठं केलं, तुमच्या विद्येसाठी कर्ज काढून स्वतः फाटकी धोत्र नेसून ते पैसे तुला दिले. तू या दोन शब्दांमुळं विसरून का जावं? आणि डोकं वाढलंय म्हणून बोलले, जुन्या माणसांना ते बरं वाटत नाही. तुम्ही अजून लहान आहात म्हणून बोलले, उद्या मोठे झालात तर कोण बोलणार आहे आणि कोण ऐकणार आहे? आई बापांना बरं वाटावं म्हणून हजामत करण्यासही तू तयार नसावं का? आई बापांच्या धर्म जाऊ नये म्हणून इतकंही तू करू नयेस का? आई मला समजावीत होती.
0: केसात कसला आहे ग धर्म?
2: मी म्हटलं. आई म्हणाली, धर्म प्रत्येक गोष्टीत आहे. काय खावं काय प्यावं यातही धर्म आहे. केस तरी तू का ठेवतोस?
1: मोहच ना, तो मोह सोडणं म्हणजे धर्म. मित्रांनो, माझ्या आईला त्यावेळेस मला नीट पटवून सांगता आलं नसेल, पण आज मला सारं कळतंय. प्रत्येक गोष्टीत धर्म आहे. ही गोष्ट आपणा आश्रमवासियास सांगावयास नको. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणं, सत्य हित आणि मंगल यासाठी करणं म्हणजेच धर्म. बोलणं चालणं उठणं ऐकणं खाणं पिणं झोपणं न्हाणं धुणं लेणं सर्वात धर्म आहे. धर्म म्हणजे हवा, धर्म म्हणजे प्रकाश. आपल्या जीवास धर्माची हवा, कुठेही गेलं तरी हवी. मी केस ठेवीत होतो ते मी सुंदर दिसावं म्हणून. खरं सौंदर्य सद्गुणांचं आहे आणि स्वच्छतेचं आहे हे मला आज कळतंय. त्या दिवशी मी वडिलांवर रागावून जाणार होतो, पण आईनं जाऊ दिलं नाही. ती मला प्रेम देई पण सतपथही दाखवी. तिचे शब्द प्रेम आंधळे बावळट नव्हते. आई कामधाम करावयास निघून गेली. मी आणि धाकटा भाऊ झोपलो. नंतर मी उठलो, न्हाव्याला बोलावून आणलं. आमचा पडपणीचा न्हावी होता. पडपणीचा म्हणजे वर्षाकाठी न्हाव्याला ठराविक धान्य द्यावयाचं, मग वर्षभर त्यांना हजामती करावयास त्या घरी जावयाचं, दिवाळीच्या दिवशी अंगाला लावावयास यायचं. ते प्रेमळ संबंध असत, पण ती पद्धत आता खेड्यातूनही नाहीशी होत चालली आहे. गोविंदा नावी म्हणजे घरोब्याचा.
3: काय श्याम, अल्ले डोई वाढविलीस?
1: असं त्यानं विचारलं. मी त्याला म्हटलं, गोविंदा तुझा हात हलका आहे, ते कापातले नावी फार रडवितात. आम्ही आंघोळी केल्या. वडील बाहेरून आले. येताना त्यांनी तवनसे आणले होते. तवनसे म्हणजे जून झालेली काकडी. कोकणात अशी तवनशी घरात टांगून ठेवतात आणि ती बरेच दिवसात टिकवतात, चार चार महिने टिकतात. पावसाळ्यातील भोपळे आणि तवनशी शिमग्यापर्यंत टिकतात. शिमग्याचे ढोल वाजले म्हणजे ती टिकणार नाहीत अशी समजूत असते. वडील म्हणाले,
3: हे तवनसे आणले आहेत, पातोळे कर, श्यामला आवडतात. ही हळदीची पानं सुद्धा आणली, तुमच्या आंघोळी झाल्या वाटतं. श्याम, मी पण आंघोळ करून देवळात जातो. तुझ्यासाठी मी दर 15 दिवशी गणपतीवर एकादशतो.
1: वडिलांचे गोड शब्द ऐकून मी लाजलो आणि शरमलो. ते मला आदल्या दिवशी रात्री रागे भरले होते, पण माझे भले व्हावे म्हणून ते देवास आळवी. मी पुन्हा दापोलीस निघून गेलो. त्या प्रेमळ पितृहृदयास की दुःख, हीच का पितृभक्ती, हीच का कृतज्ञता, हेच का प्रेम, की दोन शब्दही
2: त्या प्रेमाला आणि भक्तीला सहन होऊन दोन शब्दांनीच ती मरून जावी असं त्यांना वाटलं असतं. मी कृतज्ञतेनं वडिलांकडे पाहिलं. बाहेरच्या चुलीत पाणी तापवावं म्हणून वाळलेला पातेरा घालून विस्तव पेटवला. घरात जाऊन त्यांनी फुलं आणली होती. त्यातील जास्वंदीच्या फुलाची देखे काढली. निरनिराळ्या रंगाची निरनिराळ्या प्रकारची फुलं ताटात निरनिराळी मांडून ठेवली. तुळशी दुर्वा बेल ठेवून दिल्या. पूजेला चिमूटभर तांदूळ ठेवले. पूजेची सारी तयारी करून ठेवली. कोरांटकीची फुलं रंगाची फारच नाजूक दिसत होती. गोकर्ण यांचीही होती. तीर्थोटलीत नैवेद्यास दूध ठेवलं. भस्माची पडगुली पाटाजवळ ठेवून दिली. वडिलांच्या पूजेची तयारी करून मी आईला मदत करू लागलो. काकडी चिरली आणि ती खिसली. हळदीची पानं पुसली. पोळीष्टक पाहिले. पातोळे लिंपण्यासही मी लागलो. मला अगदी पातळ लिंपता येत असत. तांदूळाचं पीठ कापसात मिसळतात, गुळ घालतात, मग हे हळदीच्या पानावर पातळ पसरावायचं, निंबर झाकण घालावायचं. घरची पूजा संपत आली. आंग्रासाबरोबर पातोळे मोदक खांडवी पक्वान्न कोकणात खातात. जेवणाची तयारी झाली. वडील आले. आनंदानं जेवण झाली. त्या दिवशी मला फार आनंद झाला होता.
3: श्यामला वाढ गा आणखी पातोळा, माझा म्हणून एक वाढ.
2: वडील आईला म्हणाले. माझ्या आईप्रमाणे तेही प्रेमळ होते. त्यांनी शारीरिक शिक्षा आम्हास कधीच केली नाही. अंगणातले गवत बिनून टाक, त्या झाडाला चार कळशा पाणी आणून घाल, देवाला दहा नमस्कार घाल, अशा प्रकारच्या त्यांच्या शिक्षा असत. एखाद वेळेस रागावणे बोलणे मारीत नसत.
4: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविणारे प्लॅटफॉर्म.
5: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA BMS BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा NAC A ग्रेड अँड NBA फॉर MBA प्रोग्राम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे, जळगाव.

अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी, तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा नॅक ए ग्रेड अँड एमबीए फॉर एमबीए प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे, जळगाव.

0: अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी, तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा नॅक ए ग्रेड अँड एमबीए फॉर एमबीए प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्र मागे, जळगाव.
1: शास्त्रीय संगीत विश्वातील एक तेजस्वी, अभ्यासू आणि बहुआयामी असं व्यक्तिमत्व. आपल्या सुरेल गायकीने देश विदेशातील आणि प्रतिष्ठित मंच गाजवणारे संगीत संशोधक, लेखक, रचनाकार आणि मुंबई विद्यापीठातील प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर अतिंद्र सरवडीकर सर. सर, आपलं रेडिओ मनभावनच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे.
2: खूप खूप धन्यवाद.
1: गुरु शिष्य परंपरेतून स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉक्टर प्रभाजी अत्रे यांच्याकडून मिळालेली प्रदीर्घ तालीम, संगीत विषयातील मुंबई विद्यापीठाची पहिली डॉक्टरेट, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार, नवनिर्मिती रागांचे पेटंट आणि संगीत साहित्याची समृद्ध निर्मिती, अशा असंख्य उपलब्धींनी त्यांचा संगीत प्रवास उजळून निघालेला आहे. आज त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासातील अनेक सुरेल आठवणी आणि अनुभव जाणून घेण्यासाठी आपण आज त्यांच्याशी मनमोकळ्या दिलखुलास गप्पा करणार आहोत. सर, पुनश्च एकदा स्वागत. आणि सुरुवातीला मला आपल्या बालपणातील संगीताच्या आवडीबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल सर.
2: बालपण म्हणजे माझं संगीतमयच होतं. आणि खरं तर संगीत आयुष्यात असं आलं की ते केव्हा आलं ते कळलंच नाही. कारण माझी आई संगीत शिक्षिका होती आणि तिच्यामुळे जसं अ आई शिकतं लहान मूल तसंच मी सारेगमा सुद्धा शिकलो आणि न कळतच गायला लागलो. मग शाळांमध्ये गाणं, गॅदरिंगमध्ये गाणं, छोटे मोठे कार्यक्रम करणं. आणि मला आठवतं माझ्या वयाच्या 7व्या वर्षी मी पहिली माझी पूर्ण वेळाची मैफल केली होती गणेशोत्सवामध्ये. आणि तेव्हापासून प्रवास सुरू झाला. आणि मग वेगळ्या वेगळ्या स्पर्धा, परीक्षा असं सगळं करता करता संगीताची खोली आणखीन समजत गेली आणि हे किती असीम आहे, किती मोठं आहे ते आणखीन आणखीन समजत गेलं.
1: वा वा, सुंदरच. म्हणजे संगीताशी झालेली तुमची पहिली भेट बालपणीच.
2: अगदी.
1: आपण म्हणतो ना बालपणीचा काळ सुखाचा, तसा तुमचाही सुरेल असा काळ बालपणापासून सुरू झाला.
2: अगदी अगदी.
1: पण मग आपल्या आई श्रीमती वृंदा सरवडीकर आणि पंडित दत्तूसिंग गहरवार यांच्याकडून मिळालेल्या सुरुवातीच्या ज्या आठवणी आहेत त्याबद्दल काही सांगू शकाल का?
2: आई तर म्हणजे आईच होती, त्याच्यामुळे तिच्याकडून कायमच मार्गदर्शन मिळत राहायचं. खूप ती शिस्तशीर होती, अगदी कडक तिचा स्वभाव होता. त्याच्यामुळे रियाज करायचा, मेहनत करायची ही सवय लहानपणीपासून तिने लावली. आणि मेहनत केली पाहिजे आणि काहीतरी आपलं नाव झालं पाहिजे हा विचार तिने मनामध्ये रुजवला. त्यानंतर दत्तूसिंह गहरवार आमच्या सोलापूरचेच होते, पंडित विष्णू दिगंबर परुसकरांच्या परंपरेतले होते. विनायकराव पटवर्धन ज्यांना स्वरचुडामणी म्हणत, त्यांचे ते शिष्य होते, तर त्यांच्याकडेही शिकायला मिळेल. तेही असेच अतिशय शिस्तीचे, कडक शिस्तीत रियाज करून घेणारे असे ते होते आणि त्यांच्याकडूनही मार्गदर्शन मिळालं. आणि मग पुढे प्रभाताई.
1: वा वा, खरंच संगीत हेच आपलं पुढे ध्येय असणार आहे किंवा मला माझी मंजिल संगीत आहे याची नेमकी जाणीव तुम्हाला कधी झाली?
2: झालं असं जेव्हा 10वी 11वीत होतो तेव्हा मला ज्याला संगीताची नजर येणं म्हणतात ना असं व्हायला लागलं. की आपण ऐकत असतो, परीक्षा देत असतो, स्पर्धेत जात असतो, पण एक जे मनाला स्पर्श करणं आहे गाण्याचं ते त्या सुमाराला जास्त व्हायला लागलं. आणि मी वेड्यासारखं गाणं ऐकत होतो त्या काळात. जेव्हा मी 10वी 11वीत होतो अगदी वेड लागलं होतं, म्हणजे रात्रंदिवस मी ऐकतच असायचो असं होतं. आणि मग त्यातून एका ठराविक पद्धतीच्या गाण्याची आवड लागली. ते गाणं डॉक्टर प्रभा अत्रे यांच्या शैलीचं किराणा घराण्याचं गाणं होतं. आणि मग हे गाणं शिकायचं, यात आपण पुढे जायचं हे लक्षात आलं. आणि थोडक्यात असं कळलं की गाणं सोडून दुसरं आपण काही करू शकत नाही, ही जी जाणीव असते आपली आपल्याला, तर ती व्हायला लागली. आणि मी खरं सायन्स ग्रॅज्युएट आहे, पण मग 12वीलाच मी ठरवलं होतं की मी कुठे जाणार नाही, इंजिनिअरिंग, मेडिकल असं जाणार नाही मी, कारण फार आवडही नव्हती आणि गाण्याशिवाय आपण राहू शकत नाही हे कळलं होतं. म्हणून पूर्ण वेळ गाण्याकडे वळायचं ठरवलं. आणि मग मी 12वी झालो आणि त्यानंतर मी डॉक्टर प्रभातेंकडे मुंबईला गाणं शिकायला यायचो. माझा जन्म सोलापूरचा, बेसिक शिक्षण सोलापूरला झालंय, तर सोलापूर मुंबई असं जाऊन येऊन प्रवास 5-7 वर्ष केलं. शुक्रवारी रात्री ट्रेनमध्ये बसायचं, शनिवारी रविवारी शिकायचं, सोमवारी परत यायचं, असं 4-5 वर्ष केलं. मग त्याच्यानंतर प्रभातेंच्या प्रेरणानेच मग मुंबईला शिफ्ट झालो आणि मग अवकाश आणखी विस्तारत गेलं. मुंबई हे एक व्यावसायिक शहर आहे, संधींचं शहर आहे, तर तशा मलाही खूप संधी मिळाल्या आणि मग खूप गोष्टी समजत गेल्या, कळत गेल्या.
1: खरंच खरंच. असं म्हणतात ना, तुम्हाला जर तानसेन व्हायचं असेल तर आधी कानसेन झालं पाहिजे. त्या पद्धतीने तुम्ही तुमची सुरुवात केली.
2: अगदी खरं.
1: पण मला सांगा ना, प्रभाताईंच्या कडनं महान गुरु तुम्हाला लाभल्यात,
2: बरोबर,
1: त्यांच्याकडनं शिक्षण घेण्याचा तो अनुभव कसा होता?
2: अनुभव अतिशय विलक्षण होता. डॉक्टर प्रभा अत्रे या शताब्दीतल्या

0: श्रेष्ठतम कलाकारांपैकी
1: अगदी
0: एक. आणि त्याने स्वतः संगीताकडे खूप वेगळ्या दृष्टीने पाहिलं की म्हणजे परफॉर्मन्स, कंपोजिशन, स्वतः त्या रिसर्चर होत्या, शिक्षिका होत्या, अशा अनेक अँगल्सने त्यांनी पाहिलं आणि त्यांचा शिष्य म्हणून मलाही ती नजर मिळाली की ते करावं असं वाटलं. आणि त्यांचं शिकवणं हे अतिशय मर्म सांगणारं असं असायचं की म्हणजे त्यांनी काहीतरी आलापताना दिल्या त्यांनी हे पाठ करून म्हणा असं त्यांनी कधीच सांगितलं नाही. त्यांनी दिली ती नजर दिली, सौंदर्य दृष्टी दिली की म्हणजे तुम्ही जे गाता त्यातलं सौंदर्य तुम्हाला व्यक्त करता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे, भाव प्रकट केले पाहिजेत, ह्या गोष्टी त्यांनी दिल्या. आणि आपल्या विचाराने आपण गायचं, कुणाची नक्कल करायची नाही, कुणाचा सारखा आवाज लावायचा नाही. आणि दुसरं म्हणजे दुसऱ्यांची गाणी म्हणत बसलेत असं नाही, स्वतःचं कुठेतरी काहीतरी तयार झालं हा विचार त्यांनी दिला. आणि त्याच्यामुळे त्यांचं जे एक उत्तुंग सूर्यासारखं व्यक्तिमत्व होतं,
1: प्रेरणादायी आणि उत्तुंग,
0: काही कवडसे मिळाले, त्यांच्याकडे राहायला मिळालं, 20-21 वर्ष त्यांच्याकडे शिकलो आणि खूप प्रेम मिळालं, खूप शिकायला मिळालं.
1: खरंच भाग्यवान आहात, इतक्या महान गुरूंकडनं तुम्हाला खरंच प्रेरणा मिळाली. त्यांच्या स्वभावातले काही पैलू, विशेष पैलू जे तुम्हाला भावले त्याबद्दल सांगा ना.
0: पैलू म्हणजे असं की मी म्हटलं तसं सौंदर्य दृष्टी जी त्यांची होती, विचार करण्याची पद्धत की म्हणजे त्या ज्या पद्धतीने गायच्या किंवा विचार करायच्या ते एकमेव द्वितीय असायचं. म्हणजे मी म्हटलं तसं ओरिजिनॅलिटी की ते कुणासारखं वाटलं नाही पाहिजे. म्हणजे मला आठवतं मला एकदा बिहागराग शिकवत होत्या आणि मग असं मी म्हटलं तर मला त्या म्हणायला असं सगळे म्हणतात हे आपण नाही म्हणायचं. तर म्हणजे हे जे होतं असा विचार त्यांचा होता की म्हणजे आपल्या म्हणण्यात वेगळेपणा हवा, आपल्या विचारात काहीतरी वेगळेपणा हवा, तरच आपलं गाणं वेगळं दिसतं, उठून दिसतं. हा विचार
1: अगदी छोटासा सूर तुम्ही आता गाऊन दाखवलात तर आम्हाला नक्कीच एक झलक ऐकायला आवडेल छानपैकी.
0: हे एक माझंच गाणं ओरिजिनल रमण रणदेव यांचे शब्द आहेत आणि फार सुंदर शब्द आहेत. ज्या

0: अगदी खरंय. ज्याच्या गळ्यात गाणे तो भाग्यवंत आहे खरंच. आणि इतके महान गुरु तुम्हाला छान लाभले, पण आजच्या काळात गुरु शिष्य परंपरेचं महत्व तुम्ही कसं सांगाल?
1: खरं तर गाणं हे गुरु शिष्य परंपरेनेच येतं असं मला वाटतं, कारण शेवटी असं आहे की तुम्ही किती पुस्तकं वाचलेत किंवा किती तुम्ही ऐकून हे केलं तरी गुरु जे तुम्हाला सांगतो, गुरु जी दिशा देतो, ती तुम्हाला अन्य कुठूनच मिळू शकत नाही. म्हणजे मी म्हणलं तसं की त्या गायकीतलं जे मर्म आहे, त्यातला जो विचार आहे, तो गुरुसमोर बसून तुम्ही आत्मसात केला पाहिजे, त्याच्यासमोर रियाज केला पाहिजे, गुरुने तुम्हाला दिशा दिली पाहिजे, तुम्ही 100 वेळा चुकलं पाहिजे, गुरुची बोलणी खाल्ली पाहिजे, तेव्हाच तुम्हाला गाणं येतं.

0: संगीत विषयाचे डॉक्टरेट दिले जात नव्हते आणि तिथे तसं सुरू व्हावं, डॉक्टरेट करण्याचं अध्ययन करण्याचं व्यवस्था सुरू व्हावी यासाठी मी खूप प्रयत्न केले, खूप पत्रव्यवहार केले आणि त्यानंतर ते सुरू झालं. आणि मी जो अभ्यासासाठी विषय घेतला होता तो किराणा घराण्यातले बदलते प्रवाह असा विषय घेतला होता. मी जे गाणं शिकत होतो प्रभाताईंकडे ते किराणा घराण्याचंच होतं, पण कोणतंही जे गाणं असतं, गायकी असते, ती वर्षागणित बदलत जाते आणि ज्या बदलते प्रवाह आहेत त्यांचं डॉक्युमेंटेशन झालेलं नाही आहे. तर मग म्हणून मी तो विचार करून तो विषय निवडला होता आणि किराणा घराण्याबरोबर अन्य घराण्यातले सुद्धा बदलते प्रवाहांवर त्याद्वारे प्रकाश टाकला होता. आणि ती पी एच डी केली होती, खूप अवघड विषय होता, खूप त्याच्यासाठी मेहनत करावी लागली, पण त्या विषयाने मला खूप समृद्ध केलं आणि आज अनेक विद्यापीठांमध्ये ते पुस्तक, तो ग्रंथ किराणा घराण्यावरचा रेफरन्स बुक म्हणून वापरला जातो.
1: क्या बात है, क्या बात है. संशोधन करत असताना बरेच नवनवीन शोध तुम्हाला लागले असतील, तर नेमके कुठले शोध लागले आणि त्याबद्दल काय तुमचा अनुभव आहे त्याबद्दल?
0: बरोबर, की जसं आता किराणा घराण्यावर मी अभ्यास करत होतो, किराणा घराण्यात इतके मोठे लोक होऊन गेले, पंडित भीमसेन जोशी, हिराबाई बडोदेकर, रोशनारा बेगम, प्रभाताई, माणिक वर्मा, इतके मोठे कलाकार किराणा घराण्यात अनेक लोक आहेत त्याच्याशिवाय सुद्धा असे होऊन गेले. तर या सगळ्यांच्या गाण्यातली जसं उदाहरण आता भीमसेन जोशींची तान खूप लोकांना आवडते, छान आहे, तर त्याचा रिसर्च करताना की ते काय करतात म्हणून ती तान चांगली वाटते, किंवा गाण्यातला जो भाव पक्ष असतो की अशी कोणती सुरांची कॉम्बिनेशन केली जातात की त्याच्यामुळे ते मेनाला भेटतं, तर ह्याचा जो अनालिसिस आहे की म्हणजे मला आठवतं भीमसेन जोशींच्या तानांची नोटेशन्स करून करून माझ्या 200 पानी 5 वह्या भरल्या होत्या, नोटेशन्स करून करून की ते काय गातात त्याचं नोटेशन करून पाहिलं होतं. तर असं जे आहे की त्याच्यामुळे आपल्याला मर्म समजतं की आपण ऐकल्यानंतर नुसतं अरे हे किती छान आहे असं आपण श्रोता म्हणून पाहतो, पण अभ्यासक म्हणून किंवा संगीताचा विद्यार्थी म्हणून तुम्हाला ते कळलं पाहिजे की हे काय करतायत, म्हणून ते एवढं चांगलं होत आहे.
1: पुन्हा एकदा तुमच्या एक सुरेल गळ्याची झलक ऐकायला नक्कीच आवडेल आम्हाला.
0: आपल्याला एक बंदिश ऐकवतो मी, जसं की आपण मगाशी म्हणाला की अनेक नव्या बंदिश रचना मी केल्या आहेत. मागच्या वर्षी रागमुद्रा नावाचा बंदिश संग्रह प्रकाशित झाला, ज्यात 255 बंदिशी आहेत, प्रचलित अप्रचलित राग आणि 2 माझे नवनिर्मित राग ज्यांना पेटंट मिळाले भारत सरकारचं, असं त्यात बरंच असं काम आहे. आणि मी विशेष म्हणजे त्यात प्रयोग असं केलेत की काही नव्या थीम्स त्याच्यामध्ये आणलेल्या आहेत, की आपल्याकडे शास्त्रोक्त संगीतामध्ये ठराविक काही विषयवस्तू असतात ज्या वापरल्या जातात पुन्हा पुन्हा. आणि खूप वेळेला असं होतं की जे रचनाकार आपल्याकडे आहेत की ज्यांच्या बंदिशी गायल्या जातात, तर ते मुघल काळातले असे वगैरे होते, तर त्यांच्या बंदिशी आपण ऐकतो, अकबर के दरबार में, मोहम्मद शाहरंगेली, अशा बंदिशी असतात. पण मी म्हटलं आता आजच्या काळात आपल्याला जे माहिती आहेत छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्यावर का बंदिश नको, किंवा काही कॉन्टेम्पररी थॉट्स आजच्या काळात ज्यांनी काही उत्कृष्ट विचार दिले की जसे महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, अशांच्या विचारांवरही बंदिश आहे, तर यांच्यावरही बंदिश केल्या आहेत. आणि याशिवाय पंढरीच्या पांडुरंगावर एकही बंदिश नाही आहे, तर करण फूल मकरकार अशी बंदिश, आंबेडकरांच्या विचारांवर दरिद्र दुःखभंजन ज्ञानन, करत काज हरत ताप होत सुख कर जीवन, असा विचार त्यांचा जो होता. गांधींच्या विचारावर सत्य की धार तेजमान असा विचार, किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती अतही प्रखर देश भगत असा विचार. एक रागमाला केली आहे ज्यात गंगा नदी वाहत येते त्या सगळ्या भूप्रदेशाचं वर्णन आहे, असे असे काही विचार आहेत. त्यातली तुम्हाला एक बंदिश ऐकवतो मी, म्हटलं तसं छत्रपती शिवाजी महाराजांवरची जी बंदिश आहे, देव बने बने बगमारे सा

0: सुंदर, वा, खरंच छान. सर, मंचावर तुम्ही जागतिक मंचावर सुद्धा आपलं प्रेझेंटेशन दिलेलंच आहे. सवाई गंधर्व, इंडियन फेस्टिवल ऑफ लंडन, सप्तक समारोह अशा विविध जागतिक मंचांवर आपण सादरीकरण केलेलं आहे, तो अनुभव आणि त्या आठवणी कशा आहेत?
1: अतिशय छान आठवणी, आणि कुठलाही कलाकार त्याची ही इच्छा असते की त्याला चांगल्या श्रोत्यांसमोर सादर करायला मिळावं, की जे सहृदय श्रोते आहेत ज्यांना समजेल की त्या कलाकारांनी काय मेहनत केली आणि काय विचार मांडलाय. तर असे हे काही मंच आहेत, सवाई गंधर्व महोत्सव पुण्यातला.

0: ते भीमसेन जिन्सारखे कलाकार गायले, आमच्या प्रभाताई गायल्या, अनेक सगळेच मोठे कलाकार गायले. तर अशा मंचावरती प्रभाताई जेव्हा गेल्या त्यांना श्रद्धांजली म्हणूनच गायला बोलवलं होतं. शेवटचाच परफॉर्मन्स होता, महोत्सवाचा शेवट. आणि मला सांगायला आनंद होतो की माझ्याद्वारा नवनिर्मित प्रभावती राग मी सादर केला होता. आणि एवढ्या मोठ्या मंचावर नवनिर्मित राग सादर करणं हे फार मोठं चॅलेंज होतं आणि लोकांनी त्याला स्टँडिंग ओव्हेशन दिलं होतं. तसंच लंडनला इंडिया फेस्टिवलमध्ये, बनारसला गायला गेलो होतो सुभय बनारस, आपले पंतप्रधान मोदीजींचा इनिशिएटिव्ह आहे तो. पहाटे 5 वाजता 6 डिग्री टेम्परेचरमध्ये गंगेच्या काठावरती गायचं होतं आणि तुडुंब भरलेलं मैदान, गंगेच्या काठावरच पूर्ण भरलेलं असं 5-6 हजार लोक होते आणि त्याच्यासमोर सादर केलं आणि गंगेचं भजनही सादर केलं होतं. तर असे काही खूप छान अनुभव आहे, श्रोत्यांच्या खूप चांगली दाद दिलेली आहे. जगद्गुरु शंकराचार्यांसमोर एकदा गायला मिळालं होतं आणि फार प्रेमाने त्यांनी ऐकलं होतं आणि रसगंधर्व असं मला म्हटलं होतं.
1: पण मग एखाद्या मैफिलीतला अविस्मरणीय असा प्रसंग तुमच्याकडून ऐकायला नक्कीच आवडेल.
0: एक प्रसंग सांगावा असं वाटतो, कर्नाटकामध्ये कुंदगोळ हे सवाई गंधर्वांचं जन्मस्थान, सवाई गंधर्व हे खूप मोठे कलाकार, त्यांचे शिष्य गंगूबाई हनगल, भीमसेन जोशी असे सगळे त्यांचे शिष्य. आणि त्या कार्यक्रमामध्ये गंगूबाई हनगल पद्मविभूषण होत्या, त्या ऐकायला आल्या होत्या आणि त्यांनी तो कार्यक्रम ऐकून खूप शाबासकी दिली होती. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी अजून एक कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता सकाळी हुबळी सर्कलमध्ये आणि त्यांनी माझं तिकीट होतं परतीचं, तर त्यांनी सांगितलं नाही तुम्ही कॅन्सल करा उद्या सकाळीपर्यंत गाऊन जा. त्या 92 वर्षाच्या होत्या आणि तेव्हा मी 22 वर्षाचा होतो, असं 70 वर्षाचं अंतर होतं. आणि एक आणखीन सांगावं असं वाटतं की मला भीमसेन जोशी शिष्यवृत्ती मिळाली होती विलेपार्ले सर्कल मुंबईची आणि पुण्याला तेव्हा जाणं झालं आणि भीमसेनजी सवाई गंधर्व समारोहात येणार होते असं कळलं होतं. तर तिथे जाऊन त्यांना भेटलो मी, गर्दी होती तरी छोटासा होतं, जाऊन भेटलो त्यांना खाली असं गर्दीतून वाकून आणि त्यांना सांगितलं मला तुमच्या नावाची शिष्यवृत्ती मिळाली आहे. तर त्यांनी जवळ बसवून घेतलं आणि पाठीवर हात फिरवला आणि असंच गाणं म्हण असं सांगितलं आणि त्यानंतर कोणीतरी आर्टिस्ट गाणार होते तर तो संपूर्ण कार्यक्रम त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला होता आणि ते ऐकत होते. तर तो स्पर्श मला आठवतो.
1: तुम्ही सांगताय पण काटे माझ्या अंगावर येत आहेत आणि तो अनुभव कसा असेल याची प्रचिती मला डोळ्यांपुढे उभी राहते. अगदी
0: छान अनुभव होता.
1: खूप सुंदर, खूप सुंदर. सर, किराणा घराणे आणि परंपरा आणि प्रवाह
0: बरोबर
1: या पुस्तकाची निर्मितीची संकल्पना नेमकी कशी सुचली?
0: हो, साधारण माझा जो PhD चा रिसर्च होता त्याच्यावरतीच काही संस्कार केले साधारण किराणा घराण्याचे आणि त्याला पुस्तक रूप दिलं होतं.
1: अच्छा.
0: आणि त्याचबरोबर एक माझं फार इंटरेस्टिंग आहे की एक कथा संग्रह आहे मध्यान्नच्या मैफली असं त्याचं नाव आहे. अभिनेते सुबोध भावे यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं होतं, संस्कार प्रकाशनचं आहे. तर त्यामध्ये असं आहे की सामान्य लोकांच्या आयुष्यात जेव्हा संगीत येतं ना तर त्यांचं आयुष्य कसं बदलतं. म्हणजे या कथा कोणा मोठ्या कलाकारांच्या नाही आहेत, सामान्य लोकांच्या आहेत. म्हणजे अगदी आणि मी पाहिलेल्या आहेत, बहुतेक तरी सत्य कथा आहेत की काही लोक एकदम भयकून जातात, काही लोक एकदम पाय सुटतात जमिनीवरनं, काही लोकांना फार कधी कधी आधारही मिळतो असंही होतं. तर अशा ज्या वेगळ्या वेगळ्या घटना पाहिलेल्या आहेत तर त्यांना एक कथारूप दिलंय आणि ते केले. तर अनेक लोक त्याच्यावर एकांकिका वगैरे करत आहेत, नाट्य प्रयोग वाचनाचे प्रयोग होत आहेत, तर असं काही काही त्याच्यावर घडत आहे. तर ही दोन पुस्तकं सध्या माझं बंदिशींचं हे मध्यान्नच्या मैफली, किराणा घराण्याचं मराठी आणि इंग्लिश अशी सध्या ट्रेंडिंग आहेत पुस्तकं.
1: सुंदर सुंदर. हा प्रवास खरंच तुमचा खूप छान आहे. पण मला सांगा ना, कलाकार आणि लेखक या दोन्ही भूमिका निभावताना नेमकी कुठली भूमिका जास्त आव्हानात्मक वाटते?
0: नाही, मी गायकच आहे. म्हणजे जे माझं लिखाण आहे ते गाण्याच्या संबंधातच आहे. म्हणजे माझ्या गाण्याचं संगीताचं एक्सटेन्शनच आहे जे माझं लेखन आहे किंवा संगीत रचना आहेत. कारण गाण्यामध्ये एक आहे की आता मला कवितांची खूप आवड आहे पहिल्यापासून, मी लिहिल्यात सुद्धा अनेक कविता, तर त्याच्यामुळे कवितांकडे माझा कल पहिल्यापासून होता आणि म्हणून त्यातून बंदिशी झाल्या आणि लिहिण्याची आवड वाचण्याची आवड म्हणूनच त्यातनं लिहिलं गेलं असं झालं. आणि अनेक सुगम संगीताची गाणी मी गायलेली आहेत, काही थोडी चित्रपटांची गायली आहेत, काही शॉर्ट फिल्म्सची गायली आहेत. एक तमिळ गीत मी गायलं आहे की जिथे जे साऊथमध्ये खूप पॉप्युलर आहे ते गीत गायलेलं आहे.
1: ऐकायला नक्कीच आवडेल मला तमिळ गीत, एक वेगळं काहीतरी.
0: जरूर जरूर. पड पड

0: वादळी
1: शब्द श्रोते, आता या शब्दांचा अर्थ जरी आपल्याला लागत नसला तरी ते ट्यून आणि ते स्वर नक्कीच मनाला भावतायत. राग मुद्रा सारखा 255 बंदिशींचा जो संग्रह आपण केलात, तो अनुभव कसा होता?
0: तो अनुभव फार गहिरा अनुभव होता असं मी म्हणेन की बंदिश हा भारतीय राग संगीताचा आत्मा असतो आणि बंदिश बांधणं हे फारच विचारांना चालना देणारं असतं. कारण रागाचं सगळं स्वरूप त्यात पाहिजे, त्याचं काव्य चांगलं पाहिजे, रागाचं स्वरूप कुठे तुटलं नाही पाहिजे आणि शिवाय त्यात नवीनता आली पाहिजे. तर त्याच्यामुळे हे सगळं असं करणं हे अतिशय चॅलेंजिंग होतं. म्हणजे 5 वर्ष मी दुसरं काहीच करत नव्हतं. सकाळ दुपार संध्याकाळ एक बंदिश घ्यायची आणि त्याचा विचार करत राहायचा, हा प इथं लावूया का तिथे लावूया, हा ध इथे लावूया का तिथे लावूया, आणि मग शब्दरचना करताना सुद्धा हा शब्द बरा वाटतोय का तो शब्द बरा वाटतोय, मग शब्द नुसते लिहून ठेवायचे कितीतरी वेळा, त्यातला एक शब्द निवडायचा, असं म्हणजे ते फारच काय म्हटलं त्याला पेन स्टेकिंग एफर्ट्स होते ते. पण जेव्हा तो ग्रंथ झाला आणि रसिकांनी त्याला दाद दिली, आधी तर प्रभाताईंनी खूप दाद दिली, पंडित अरुण कशाळकर किंवा शंकर अभ्यंकर अशा कलाकारांनी त्याचं ओपनिंग केलं होतं पुस्तकाचं, कौशल इनामदार संगीतकार आले होते आणि त्यांनी अगदी म्हणजे शंकर अभ्यंकरांनी तर डोक्यावर हात ठेवून नमस्कार, डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला होता, माफ करा आशीर्वाद दिला होता. अरुण कशाळकरांसारखे व्यक्ती ते म्हणाले की इतक्या रचना इतक्या लहान वयामध्ये तुम्ही केल्या आहेत की माझ्या या वयात सुद्धा माझी संख्या कमी आहे तुमची जास्त आहे, म्हणजे हा त्यांचा मोठेपणा आहे. पण म्हणजे अशा श्रेष्ठ कलाकारांनी अभ्यासू कलाकारांनी दाद देणं, त्याच्याकडे अटेन्शन देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला वाटतं मागच्या अनेक वर्षात नवीन बंदी संग्रह आलेला नव्हता आणि हा आलं, तर त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला की लोकांनी खूप स्वागत केलंय त्याचं.
1: खरंच प्रेरणादायी आहे सगळंच. पण खरं म्हणजे 2 नवीन रागांची निर्मिती आणि त्यासाठी पेटंट मिळवणं ही खरं तर दुर्मिळ आणि खरंच कठीण गोष्ट आहे. पण त्यासाठी या संकल्पना वगैरे त्या कशा सुचल्या सगळं?
0: हो, राग निर्मिती जी आहे तर ती म्हणजे जेव्हा आपण रियाज करतो, एखाद्या गोष्टीचा रियाज करत असतो, तेव्हा कधी कधी असं असतं की काही वेगळे सूर आपल्याला खुळवायला लागतात, असं होतं कधी कधी, आणि त्यातून नवीन राग निर्माण होतात. आणि करून झाल्यानंतर खरं तर तो 6 महिने वर्षभर मी ठेवलेले होते, नुसतंच काहीच त्याच्यावर केलं नाही, नुसतं आपल्याला काहीतरी सुचलंय एवढं डोक्यात होतं. आणि मग मी काही माझे जे जाणकार मित्र आहेत किंवा काही लोक त्यांना मी ऐकवलं की कसं वाटतंय, तर त्या सगळ्यांनी मला फारच एक अरे फारच सुंदर वाटतं, तू हे केलंच पाहिजेस, असं खूप जणांनी केलं. मग त्यातला पहिला राग प्रभावती, जो मी माझ्या गुरुंना अर्पण केलाय म्हणून प्रभावती नाम दिलंय, तो एक संकीर्ण राग आहे, 3-4 रागांचं त्यात मिश्रण आहे. त्याबरोबर एक जोड राग आहे केदार भटियार, की केदार आणि भटियार अल्टरनेट, एक केदारची फ्रेज एक भटियारची फ्रेज असं अल्टरनेट त्याच्यामध्ये घेतलं जातं. आणि मग त्याची जी बंदिश केली आहे ती तशीच केली आहे की त्यात हरी आणि हर यांचं वर्णन आहे, की केदारच्या केदार राग जिथे तो तेव्हा शंकराचं वर्णन आहे, जिथं भटियार येतो तिकडे विष्णू वर्णन आहे, अशी ती बंदिश आहे. एक गले सोहे वैजयंती
1: एक नक्कीच ऐकायला आवडेल.

0: सोहे हा केदारपेठ आहे.
1: मस्तच मस्त.
0: तर अशा बंदिशी झालेल्या आहेत त्यातनं वेगळ्या, मी मगाशी सांगितलं तसं वेगळे थॉट्स त्यात बरेच टाकलेत आणि बराच विचार केलाय की आपल्याला काय करता येईल. आजच्या आणखीन हा एक मुद्दा आहे की बघा, बंदिशी ज्या असतात त्या अनेकदा पुरा जुन्या हिंदीमध्ये असतात. तर होतं असं की आजच्या काळातली जी मुलं आहेत त्यांना ते शब्द समजत नाहीत असं होतं. तर हा विचार हे करून की आजच्या लोकांना समजतील असे शब्द, की जसा टप्प्यासारखा फॉर्म, की टप्पा हा पंजाबी भाषेत असतो पारंपरिक, पण आता महाराष्ट्रातल्या लोकांना पंजाबी समजत नाही, मग त्याचा ते आनंद घेऊ शकत नाहीत, म्हणून हिंदी भाषेतला एक टप्पा केला आहे. तर असे पण काही गानप्रकार वेगळे वेगळे त्यामध्ये एक्सपेरिमेंट्स केले. एक स्वरार्थ प्रबंध म्हणून गानप्रकार आहे की त्याच्यामध्ये त्याचं काव्य हेच त्याचं नोटेशन असतं.
1: अच्छा.
0: की म्हणजे त्याचे शब्द असतात तेच नोटेशन असतात.
1: की उदाहरणादाखल,
0: निरपरे समीर सनन, म्हणजे याचं नोटेशन निरपरे सामरे सा नि नि नि, हेच नोटेशन आहे. निरपरे समीर सनन पवन सो गिरे गगन, निरपरे समीर सनन. असं आहे ते. तर त्यामुळे असे काही वेगळे प्रयोग केलेले आहेत. गीत गजला असंही बरंच गायलेलं आहे, त्याही रचना खूप केलेल्या आहेत.
1: खूपच छान. आता या वेळी आपल्याला जे नवोदित कलाकार किंवा जे अभ्यास करत आहेत संगीत क्षेत्रात त्यांच्यासाठी म्हणून एक प्रश्न विचारते की भारतीय संगीत क्षेत्रात संशोधन आणि नवनिर्मितीसाठी अजून कुठल्या संधी उपलब्ध आहेत?
0: संधी खूप आहेत. मी म्हटलं तसं खूप वेळेला होतं असं की आपल्याकडचे जे 90-95% कलाकार आहेत, म्हणजे मी 90-95% म्हणतोय बरं का, की आवाज खूप सुंदर असतात, माहिती खूप असतं, पण ते कुणाची तरी नक्कलच करतात. ते स्वतंत्र त्यांचा विचारच करत नाहीत. म्हणजे कुणाचं तरी गाणं ऐकायचं त्यांच्यासारखं म्हणायचं, मग ते शास्त्रोक्त संगीत असो किंवा सुगम संगीत असो. तर अशी जी नक्कल असते ती एका स्तराच्या पलीकडे जाऊ शकत नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही स्पर्धेत भाग घेता, शाळा कॉलेजमध्ये असता, तोपर्यंत ते चालतं, पण पुढे कलाकार म्हणून एस्टॅब्लिश तुम्हाला व्हायचं असेल तर हा ही नक्कल चालत नाही. तर मला हेच सांगायचं आहे की यासाठी तुम्ही स्वतः तालीम घ्या, स्वतः विचार करा. आणि सुरुवातीला ठीक आहे, प्रत्येक जण सुरुवातीला कुणाचं तरी नक्कल करतच असतो, त्याशिवाय तुम्ही पुढे नाही जाऊ शकत. पण एक स्तर गाठल्यानंतर तुम्ही तुमचा विचार प्रस्तुत केला पाहिजे. आणि जे मी म्हणते तसं 90-95% लोक नक्कल करतात आणि म्हणजे 5% लोक स्वतःचं करू शकतात, त्यालाच आपण कलाकार म्हणतो.
1: आणखीन एक प्रश्न विचारते की ती तुम्ही विद्यार्थी घडवत असताना सर्वात जास्त कुठल्या मूल्यांवर अधिक भर देत असतात, जेणेकरून विद्यार्थी जो आहे तो अगदी सुसंस्कृत घडवला जाईल असा?
0: बरोबर आहे, तुम्ही छान बोललात सुसंस्कृत. की म्हणजे तुमचं व्यक्तित्व जे असतं, चरित्र व्यक्तित्व, हे तुमच्या कलेमध्ये उतरत असतं, मग ती कोणतीही कला असो. त्याच्यामुळे तुमची जडणघडण जी आहे ती त्या प्रकारची हवी. आणि जो संगीताचा विद्यार्थी आहे तो संवेदनशील हवा, म्हणजे त्याला काव्य समजलं पाहिजे, त्याला चांगलं शिल्प चित्र सगळं समजलं पाहिजे, तर त्याचं गाणं चांगलं
1: भाव कळला पाहिजे,
0: भाव कळला पाहिजे, तर ते होणार. मानवी भावभावना समजल्या पाहिजेत, अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर या सगळ्या गोष्टी डेव्हलप होण्यासाठी म्हणून मग या गोष्टी वाचन, कविता वाचणं, चांगल्या मैफली ऐकणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप आवश्यक आहेत, त्याशिवाय नाही होऊ शकत. आणि माझ्या विद्यार्थ्यांना मी हेच सांगतो की उघड्या डोळ्याने सगळं पहा, ऐका, तरच तुम्हाला ते चांगलं येईल. आणि मी म्हटलं तसं परत ओरिजिनॅलिटीचा भाग आहे की नक्कल ठीक आहे सुरुवातीला आपण करत असतो, पण आपल्याला संगीताची मूल्य कळली पाहिजे. मूल्य म्हणजे काय, की सूर कसा आहे, त्याचा व्यवहार कसा आहे, लय कशी आहे, तिचा बर्ताव कसा आहे, राग कसा आहे. आणि मला जर लाईट म्युझिक गायचं आहे, गीत, गजल, सिनेमाचं गीतही मला जर गायचं आहे, तर माझे उच्चारण कसं हवं, माझं एक्सप्रेशन कसं हवं, आणि तुमचा आवाज तसा बनवला पाहिजे, हे पण महत्वाचं आहे. म्हणजे अनेक लोक आज फिल्म म्युझिक गाण्यामध्ये इंटरेस्टेड असतात हे मला माहिती आहे, सगळेजणच असतात. तर फिल्म म्युझिकसाठी एक त्याची डिमांड आहे वेगळी, तर तसा तुमचा आवाज बनला पाहिजे, तसं प्रोजेक्शन तुमच्या गळ्यात पाहिजे, आणि ते तुम्हाला करता आलं पाहिजे, तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि अनेक जण माझ्याकडे, अनेक प्लेबॅक सिंगरही शिकतात फिल्म म्युझिकचं शिकतात, तर असे अनेक जण आहेत.
1: तर आजच्या नवोदित कलाकारांसाठी हा खूप चांगला असा संदेश तुम्ही दिलेला आहेच. तर हे सगळं करत असताना संगीत साधनेत सातत्य टिकवण्यासाठी तुमची दिनचर्या नेमकी कशी असते, त्याबद्दल सुद्धा सांगा ना.
0: दिनचर्या म्हणजे फार काही फार करत असतो बऱ्याच गोष्टी, त्याच्यामुळे कधी कधी दिवस पुरत नाही, म्हणजे चिडचिड होते, आपण काहीच केलं नाही, ते राहिलं असं होत असतं. ते फ्रस्ट्रेशन प्रत्येक आर्टिस्टकडे असतं. आणि असं असतं की आपल्या व्यवहारातल्या गोष्टी तर चुकत नसतात, त्या कराव्याच लागतात. मग असं होतं की, पण असा एक स्वतःला प्रण करून घेतलेला आहे की गायल्याशिवाय झोपायचं नाही किंवा जेवायचं नाही. तर मग असं होतं, सगळं आवरतो, सगळं करतो, आणि मग 10:30 वाजता गायला बसतो, मग रात्री 1 असं वगैरे गायचं, पण पूर्ण गाऊन झाल्याशिवाय झोपायचं रे असं. म्हणजे प्रयत्न असतो की नॉर्मल टायमिंग मध्ये व्हावं, पण झालं नाही तर असं करायचं पण गायचं. म्हणजे एक वेळ बाकीच्या चार गोष्टी राहिल्या तरी चालतील, पण गाणं राहिलं नाही पाहिजे असं असं असतं.
1: आयुष्य म्हटलं म्हणजे कठीण प्रसंग, अडथळे, अडचणी, हे सगळं आलंच. या सगळ्या अडथळ्यांबद्दल बोलायचं झाल्यास तुम्हाला नेमकी कौटुंबिक साथ कशी मिळाली?
0: कौटुंबिक साथ खूप छान मिळाली. म्हणजे माझी आई मी म्हणजे संगीत शिक्षिका होती, वडीलही संगीत प्रेमी होते, तर त्याच्यामुळे त्यांनी मला प्रोत्साहन दिलं शिकायला. पण अडचण अशी होती की मी सोलापूर सारख्या ठिकाणी होतो की सोलापुरामध्ये फार संधी गाण्यासंदर्भातल्या नव्हत्या, शिकवणारे लोक नव्हते. म्हणून मी सांगितलं तसं, मला सोलापूर मुंबई जाऊन येऊन शिकावं लागलं. व कुठेही ट्रेनमध्ये बसायचं, बसमध्ये कुठेही बसून जायचं, शिकायचं, परत यायचं, म्हणजे हा भाग होता. आणि दुसरं म्हणजे की अनेक गोष्टी अशा असतात की सांगणारं कुणी नव्हतं. की जसं फॉर एक्झाम्पल आमच्या सोलापुरामध्ये जे आकाशवाणी केंद्र होतं, तर तिथे ऑडिशन्स वगैरे द्यायची सोय नव्हती. ते फक्त रेकॉर्डिंग प्ले करायचं असं केंद्र होतं. तर अनेक वर्ष हे माहीत नव्हतं की आपल्याला आकाशवाणीची ऑडिशन दिली पाहिजे, किंवा आपल्याला अजून कुठलीही परीक्षा स्कॉलरशिपसाठी इकडे गेलं पाहिजे, तिकडे हा फॉर्म. म्हणजे हा जो गायडन्स आहे, हा गायडन्स फार वर्ष मिळाला नाही. मग नंतर स्वतःचं स्वतः शोधायचं, त्याच्यासाठी खटपट करायची असं. आणि मग मी मुंबईत येऊन राहिलो, मग एका खोलीमध्ये राहायचं, मुंबईसारख्या ठिकाणी राहणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. मग तिथे जाऊन लोकांना भेटायचं, ऐकवायचं, मग ते तुम्हाला कार्यक्रम द्या. म्हणजे हा जो सगळ्यांमध्ये उभं राहणं, कोणीही पाठीशी नसताना जाऊन उभं राहणं जे आहे, ही गोष्ट सोपी नाही आहे. आणि कितीतरी संगीतकार आजही मला दिसतात की म्हणजे फार चांगलं मला ओळखतात, माझं गाणं ऐकतात, मेसेज करतात की तुमचा फारच सुंदर आवाज आहे आणि आम्हाला फारच तुमचं आवडतं. पण अनेकदा होतं असं की ज्या वेळेला त्यांच्या सिनेमांमध्ये गाण्याची वेळ येते, तर त्यावेळेला त्यांना एखादा प्रस्थापित जुना गायकच हवा असतो, नव्या गायकांना त्यांना घ्यायचं असतं, असं अनेकदा होतं. आणि एखादं गाणं ऐकल्यावर मलाही असं वाटतं की अरे ह्याच्यापेक्षा आपण हे गाणं खूपच चांगलं गायलं असतं या गायकापेक्षा, असंही वाटतं. पण आता त्याला पर्याय नाही, तर त्यामुळे मला हेच वाटतं की आपलं काम आपण प्रामाणिकपणे करावं, आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि मग त्यातून नक्कीच काहीतरी चांगलं मिळतं.
1: आजपर्यंत अनेक पुरस्कार आपल्याला मिळालेले आहेत, पण तुमच्या हृदयाच्या सर्वात जवळचा पुरस्कार जो आहे तो कुठला आणि का?
0: सगळ्यात जवळचे पुरस्कार खरं तर श्रोते जेव्हा दाद देतात तेव्हा खरं तर वाटतं. की श्रोते जेव्हा कोणीतरी, आपण वेगळ्या गावात कुठेतरी गात असतो, आपल्याला कोणी ओळखणारं नसतं, पण ते श्रोते तुमचं गाणं ऐकतात आणि कडकडून टाळी वाजवतात, नंतर येऊन भेटतात, एखाद्याच्या डोळ्यात अश्रू असतात, तर असे लोक कायम लक्षात राहतात. मधू मंगेश कर्णिक कवी जे आहेत, एकदा माझ्या कार्यक्रमाला आले होते, पद्मश्री आहेत ते, फार मोठे कवी, लेखक कवी, तर ते आले होते आणि कार्यक्रम झाल्यावर ते स्टेजवर आले आणि त्यांनी सांगितलं की ह्यांना आजपासून पंडित म्हटलं जावं असं त्यांनी सांगितलं होतं. आणि असे काही गोष्टी असतात की ह्या